नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार नगरकर, मी अस्मिता दाते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 7 वाजलेत आणि मंडळी आज आहे 30 मे 2026, वार आहे शनिवार. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का आज काय? आज आपला सगळ्यांचा आवडता पदार्थ जो ना त्याचा दिवस आहे. हो, एक फळभाजी आहे त्याचा आज दिवस आहे, तो म्हणजे बटाटा. हो, आपल्याला बटाटा आवडतो. वडापाव म्हटलं की त्यात बटाटा असतो, बटाट्याचे भजी असतात, बटाट्याचे वेफर्स असतात, बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ, बटाट्याच्या चकल्या, हे सगळं आपण खात असतो आणि आपल्याला आवडत असतं. आणि आज त्याचाच आंतरराष्ट्रीय दिवस आहे बरं का. आणि आजच्याच दिवशी 1631 पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्स प्रकाशित झालं. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली. 1934 मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात झाली. 1974 एअरबस A300 विमान सेवेत दाखल झालं. 1975 युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली. 1987 गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला. 1993 पु ल देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीनं पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. आहे ते सकळ कृष्णास अर्पण, न कळता मन दुजे भावे, म्हणूनी पाठी लागतील भूते, येती गवसीत पांच जणे, ज्याचे त्या वंचिले आठव न होता, दंड हा निमित्ता कारणे हा, तुका म्हणे काळे चेंपिये लागळा, मी मी वेळोवेळा करीत असे. याचा अर्थ असा, आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनच करतो, त्यामुळे ते सर्व कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी. परंतु अज्ञानी जीव तसं न करता सर्व कर्म मीच करत आहे असंच भावना ठेवत असतो. त्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे आणि भ्रमामुळे शोधत शोधत येतात आणि त्याला पुन्हा पुन्हा देहाची प्राप्ती करून देतात. आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही, त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, काळानं आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव मी मी असं करतच आहे, तेही वेळोवेळा. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे आत्ता आपण पाहतोय की वातावरणात किती उष्णता आहे, किती उष्ण वातावरण आहे, उष्माघात होत आहेत आणि त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे बरं का. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भारतीय हवामान विभागानं ना काल नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केलाय बरं का. आणि या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासाठी या वर्षीच्या मान्सून हंगामात अत्यंत चिंताजनक चित्र समोर आलंय. आपल्या महाराष्ट्र राज्यात यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी पडण्याची आणि उष्णतेच्या लाटा तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात या वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे आणि उष्णतेच्या लाटा तीव्र राहणार असल्याचं देखील अंदाजात सांगितलं जात आहे. तर त्यामुळे काळजी घ्या इतर स्वतःची आणि पाणी कसं जपून वापरता आणि पाणी जपून वापरा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपलं जे नगर आहे ना ते सर्व गुण संपन्न आहे बरं का. म्हणजे नगरमध्ये कला पण एवढी आहे, नगरमध्ये इतिहास पण तेवढाच आहे, आणि नगरची संस्कृती पण तेवढीच भारी आहे बरं का. आणि नुकतंच याचं जिवंत उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित देऊळबंद 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. आणि प्रवीण तरडे हे अहिल्यानगरमध्ये आले असतात. त्यांनी देऊळबंद 2 या चित्रपटात नगरच्या कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. म्हणजेच आपले नगरी कलाकार हे खूप भारी आहेत बरं का. आणि नगर कुठेच कमी पडत नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। आहा, वाढदिवस। वाढदिवस म्हणजे वर्षातला सगळ्यात स्पेशल दिवस। हो, सगळ्यांनाच आपल्या वाढदिवसाची उत्सुकता असते आणि तो दिवस ना इतका इम्पॉर्टंट असतो की 2-3 महिने आधीपासूनच आपलं चाललेलं असतं की आता माझा वाढदिवस येणार। जर मे महिन्यात असेल तर मे मध्ये माझा वाढदिवस आहे, जर जून मध्ये असेल तर जून मध्ये माझा वाढदिवस आहे। आणि हाच स्पेशल दिवस आपण आपल्या रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून नगरचे अंतरंग या शो मध्ये अजून जास्त स्पेशल करत असतो। छान सकाळी सकाळी उठल्याबरोबर शुभेच्छा देऊन, हो, कारण की त्यांचा दिवस हा स्पेशल असतो, एन्जॉय करण्याचा असतो आणि तो दिवस अजून जास्त छान बनवण्याचं काम आपण करत असतो। आणि आजही अनेकांचा आहे हॅपी वाला बर्थडे। आणि तसंच आज आहे स्नेहलता हिचा हॅपी वाला बर्थडे। स्नेहलता ताईंना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तसंच तिला तिच्या संपूर्ण फॅमिलीकडून आणि तिच्या मैत्रिणींकडून देखील खूप खूप शुभेच्छा। आणि तुझ्या मैत्रिणी म्हणतात की तू खूप शांत आहेस, लाजाळू आहेस आणि तुझी सिम्प्लिसिटी हीच आम्हाला खूप आवडते, तू नेहमी अशीच राहा आणि तू नेहमी आमच्यासाठी उभा असतेस। किंवा जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये कधीही कोणी प्रॉब्लेममध्ये सापडतं तेव्हा फक्त तू असतेस, हे खरंच आमच्यासाठी देवाने दिलेली देणगी आहे, त्यामुळे ही देणगी आम्हाला जपून ठेवायची। त्यामुळे तू खूप आनंदी राहा, आजचा दिवस खूप एन्जॉय कर आणि कधीही आमची गरज वाटली तर फक्त एक कॉल फिरव, नेहमी आम्ही तुझ्या जवळ असू, तुझ्यासाठी असू। पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। स्नेहलता ताई, तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतात, मनापासून तुला शुभेच्छा दिलेल्या आहेत। पुन्हा एकदा हॅपी वाला बर्थडे। मंडळी, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल तर नक्की तुम्ही 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचे अंतरंग। या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि आता सकाळचे 8:01 झालंय, बरं का? मस्त अशी सकाळ आहे, छान गाणी सोबत, छान छान गप्पा आहेत। आणि हाच असतो एक खरा पॉझिटिव्ह थॉट, की सगळं विसरून सगळ्या गोष्टी ज्या काल झाल्यात ना त्या सगळ्या विसरायच्या, आणि नव्यानं छान आपण फक्त जे भेटतंय किंवा जे समोर आहे ना ते एन्जॉय करायचं, किंवा त्या क्षणामध्ये जगायचं। मागचे क्षण, पास्ट जो होता तो गेलाय, त्याचा विचार न करता फक्त आत्ता जे चालू आहे ना प्रेझेंटमध्ये त्याबद्दल जगायचं। आणि त्यालाच म्हणतात खरी लाईफ। इट्स म्हणजे यालाच लाईफ म्हणतात, आणि लाईफमध्ये हे चालूच असतं, त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते। आणि मंडळी, कधी कधी कसं असतं ना, अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रास देतात, खूप असतात, म्हणजे प्रचंड, म्हणजे आनंद देणाऱ्या जर 10 गोष्टी असतील ना, तर मी म्हणेल त्यापैकी 40 गोष्टी ज्या आहेत ना त्या दुःखच देतात आपल्याला, जर आपण तसा विचार केला तर। आणि जर आपण त्या 40 गोष्टींचा पॉझिटिव्ह वेने विचार केला ना, त्या 40 गोष्टी देखील आपल्याला खूप काही शिकवतात, खूप आनंद देतात, आणि आपल्या जगण्याला एक नवीन दिशा देत असतात। मग ती दिशा कशी ठरवायची हे आपण आपलंच ठरवायचं असतं। त्यामुळे न विचार करता दिशा ही पॉझिटिव्हच ठरवा, आणि आपल्याला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा, आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, या दृष्टीनं तुम्ही दिशा नेहमी ठरवा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.5

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही एकदा आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचं 8:15 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे. काल म्हणजेच 29 मे 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी महत्वाच्या घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये ना कधीही पेपर लीक झाला नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं नीट यूजी पेपर लीक प्रकरणावरून राष्ट्रीय परीक्षा संस्थेला धारेवर धरलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मैदानात उतरण्याची घोषणा करताच सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र या चर्चेनंतरही जरांगेंनी उद्यापासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तसंच म्हणजे उद्यापासून म्हणजेच आजपासून उपोषण करणार असं ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात गेल्या 48 तासात विषारी दारूच्या थैमानामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून तब्बल 12 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. यंदाच्या मान्सून हंगामात संपूर्ण देशात एल निनोचा प्रभाव राहणार असल्यानं यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दुर्धर आजार बरे करणाऱ्यांचा दावा करणाऱ्या संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे याला अखेर जामीन मिळाला आहे. गडगे यांच्या वतीनं ऍडव्होकेट श्री प्रसाद कानडे यांनी युक्तिवाद केला आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 29 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या ना सोशल मीडियावर आणि आरोग्य विश्वात ना एकच चर्चा रंगली आहे बरं का, की 80 आणि 90 दशकात जन्मलेले मिलेनियल्स हे आजच्या डिजिटल युगातील तरुण पिढीपेक्षा, म्हणजेच जेन झेड पेक्षा अधिक जास्त फ्रेश आणि वयानं लहान का दिसतात. हो, हे सगळ्यात सगळीकडेच हे पसरलेलं आहे आणि याचं कारण काय, हाच आता चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर यामध्ये संशोधन झालं असता काय निघालं हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर फेब्रुवारी 2025 प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल BMC मेडिसिनमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आणि यामध्ये मिलेनियल्स आणि जेनझीच्या तरुण दिसण्यावर भाष्य झालं. आणि अभ्यासानुसार ना स्मार्टफोनचा वापर मर्यादित केल्यास मानसिक ताण, चिंता आणि अपुऱ्या झोपेची समस्या तर दूर होते, शिवाय अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया जी आहे ती देखील संत होते असा उल्लेख आहे. बालपणात स्मार्टफोन पासून दूर राहिलेल्या मिलेनियल्स पिढीचं तरुण दिसण्याचं हेच रहस्य आहे. आणि तरुण दिसणं किंवा निरोगी राहणं हे केवळ महागड्या स्किन केअर किंवा प्रोडक्ट्स किंवा फिल्टर्सवर अवलंबून नाहीये, तर यामागे शरीरातील हार्मोन्सची महत्वाची भूमिका असते. सतत स्क्रीन समोर राहणं आणि सोशल मीडियावरील स्पर्धेतून येणारा ताण यामुळे शरीरात कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे अकाली म्हातारपण येण्याची शक्यता असते. आजच्या तरुण पिढीत तणाव आणि अँझायटी जे आहे त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि जास्त काळ टिकणारा हा तणाव झोप खराब करतो आणि चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व आणतो आणि सुरकुत्या पडतात. तसंच मिलेनियल्स पिढीचं बालपण स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशिवाय गेले. या पिढीनं ऑफलाईन जग, खरी मैत्री आणि नातेसंबंध जवळून अनुभवलेत. मिलेनियल्सच्या काळात असलेला रिकामेपणा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. मानसशास्त्राच्या मते कधी कधी रिकामं बसण्यानं मेंदूला आराम मिळतो, ज्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि भावनिक नियंत्रण वाढतं. पण आजच्या पिढी सातत्यानं स्क्रीन एंटरटेनमेंट मिळत असल्यानं त्यांच्या मेंदूला विश्रांतीच मिळत नाहीये. आणि BMC मेडिसिनच्या अभ्यासात ना तरुणांचा स्क्रीन टाईम फक्त 3 आठवडे कमी करून पाहिलाय. परिणामी तरुणांमधील स्ट्रेस, अँझायटी आणि अपुऱ्या झोपेची समस्या झपाट्यानं कमी झाल्याचं दिसलंय. त्यामुळं आजच्या पिढीनं तू दीर्घकाळ तरुण राहायचं असेल तर महागड्या क्रीम्सपेक्षा, स्किन केअरपेक्षा टाईम कमी करणं गरजेचं आहे, जो स्क्रीनवर आपण वेस्ट करतो तो. तर मंडळी, अशा प्रकारे मैत्रिणींनो, मित्रांनो, आपल्याला ना चांगलं दिसायचं असतं, फ्रेश दिसायचं असतं आणि सगळ्यांनाच वाटतं की मी छान दिसायला हवं. तर हे करायचं असेल तर एकच फॉलो करा, स्क्रीन टाईम जो आहे तो कमी करा, खाण्यापिण्यावर लक्ष द्या, बघा बरं तुम्ही किती सुंदर दिसाल. तर आपणही करून बघूयात का, जास्त नाही पण 1 महिना तरी, आणि जर फरक पडला तर का नाही आपण पूर्ण वेळ हेच रुटीन फॉलो करायची, तर ट्राय करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचं 8:46 झालं आणि मंडळी सकाळ ना ही छान असते, पण सकाळ अपूर्ण असते ती म्हणजे बातम्यांपासून. कारण आपल्याला ना काय चालू आहे सगळीकडे हे ऐकायचं असतं आणि ते असतं बातम्यांमध्ये, आणि त्याचमुळे आपण ऐकत असतो आकाशवाणीचं काही बातमीपत्र. तर आता देखील हेच बातमीपत्र ऐकण्याची वेळ झाली आहे. आपण

0: सकाळी 8:30 जे राष्ट्रीय बातमीपत्र असतो ते ऐकत असतो. चला तर ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या 2 नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन एप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या 3rd आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एक एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन, पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, नमस्कार।
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं। तर आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्यासाठी पर्यावरण हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते स्टेबल ठेवणं, त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। आणि बऱ्यापैकी आपण म्हणतो की काळजी घेणं गरजेचं आहे, पण पर्यावरणाला हानी होते ती फक्त माणसामुळे। इतर कोणताही प्राणी जो आहे त्याच्यामुळे पर्यावरणाला कधीच हानी होत नाही, पण आपल्यामुळे होते। पण आता हे कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे आणि याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये। आणि याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत झाडांच्या संदर्भात काम करणारे, पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणारे, अरण्य फाउंडेशनच्या अंतर्गत काम करणारे आपल्याच अहिल्यानगरचे अमित गायकवाड सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, आज आपण बोलणार आहोत पर्यावरण याविषयी, किंवा पर्यावरण ओळख आपण करून घेणार आहोत। तर पर्यावरण नेमकं काय, म्हणजे पर्यावरण म्हणजे नेमकं काय आणि काय काय घटक पर्यावरणात येतात?
3: पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पण काही वातावरण आहे त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात, म्हणजे जिवंत असणारे घटक आणि निर्जीव असणारे घटक। जे घटक नैसर्गिक असतात तर त्यांना आपण पर्यावरण असं म्हणू शकतो। मग त्याच्यामध्ये अजैविक घटकामध्ये हवा, वारा, पाणी, दगड हे सगळं येतं। आणि जैविक घटकामध्ये आपण माणसं, त्यानंतर झाडं, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळे येतात।
2: आणि सर, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत?
3: जेव्हा जैविक आणि अजैविक घटक एकत्र काम करतात त्याला पर्यावरण आपण असं संबोधतो। तर ह्या पर्यावरणावर काम करणारे जे घटक असतात, तर यातले जे पण काही सूक्ष्म घटक आहेत, सूक्ष्म घटक त्याच्यामध्ये कीटक असतील, त्यानंतर वेगवेगळे प्राणी, पक्षी, तर हे वेगवेगळे प्राणी पक्ष्यांचा जो अधिवास आहे तर तो एक दोन वर्षांचा नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोट्यावधी वर्षांपासून हे इव्होल्युशन होत आलेलं आहे। अनेक वन्य प्राणी त्याच्यामध्ये नामशेष झाले, डायनासोर सारखे काही जे आता शिल्लक आहेत ते आपण सगळ्यात इव्हॉल्व्ह झालेले असं समजू शकतो। आणि हे इव्होल्युशन जे आहे ते दिवसेंदिवस चालूच आहे, वर्षानुवर्ष चालूच आहे। तर याच्यामध्ये जे निरंतर चालू आहे त्याच्यामध्ये सडनली एखादा काही बिघाड झाला, किंवा सडनली एखादा समजा आपण वातावरण बदल आता म्हणतोय, तर वातावरण बदलामुळे थोडं जर 1 डिग्री जरी टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामुळे देखील काही वनस्पतींच्या किंवा कीटकांच्या प्रजाती ज्या आहेत ते संपुष्टात येऊ शकतात। म्हणजे हे झालं ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत। तसंच काही केमिकल जे आहेत, समजा आता शेतकरी त्यांच्या शेतामध्ये फवारतात, तर हे कीटकनाशक जे आहेत ते केमिकल्स आहेत, सिंथेटिक केमिकल ज्याला म्हणतो आपण, तर ते जर त्या ओढ्यामध्ये, जवळच्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये जर गेले तर नदीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत किंवा माशांच्या प्रजाती आहेत त्याच्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, त्या प्रजाती नामशेष होऊ शकतात। आणि एकंदर ही जी इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमवर ह्याच्या मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत, मानवनिर्मित जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा केमिकलायझेशन जे आहे, तर त्याच्यामुळे एक विपरीत परिणाम होत असतो। आणि असा हा विपरीत परिणाम जो आहे तो सध्याच्या जे औद्योगिकरण जे झालेले आहे आता सध्या 150 वर्षापासून 200 वर्षापासून, तर त्यापासून हा परिणाम जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्याच्यामुळं अनेक वन्य प्राणी जे आहेत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अनेक कीटकांच्या प्रजाती ज्यांची नोंद पण आपल्याला अजून माहीत नाहीये, तर अशा कीटकांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। आणि सर्वसामान्य जनता याला याविषयी काहीच माहीत नाहीये, म्हणजे अशा पण गोष्टी आपल्या आजूबाजूला अगदी शेजारी असणाऱ्या भूभागामध्ये चालू आहेत। हा जो विध्वंस आहे पर्यावरणामधला एक सगळ्यात मोठा विध्वंस सध्याच्या काळामध्ये चालू आहे। आणि त्याच्यामध्ये हे मोठमोठे होणारे युद्ध जे आहेत ते सगळ्यात कारणीभूत आहेत। शहरामध्ये किंवा गावामध्ये होणारं प्रदूषण, अगदी आपल्या घराशेजारी जो पालापाचोळा किंवा कचरा जाळला जातो तो कचरा जाळणं देखील हा विध्वंसाला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहे। आपल्या आजूबाजूला डोंगरावर, माळरानावर लावले जाणारे वनवे ह्या पर्यावरणाच्या विध्वंसाला कारणीभूत आहेत। त्याचबरोबर आपली सिन्हा नदी जी आहे, त्या सिन्हा नदीमध्ये काही कित्येक दशकांपासून आपण जे सांडपाणी सोडतोय, आपलं प्रशासन जे सांडपाणी सोडतंय, तर ते पण या नदीमधले इकोसिस्टीम याला जबाबदार आहे, इकोसिस्टीमचा ऱ्हास याच्यामुळे होतोय। तर त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये जे पोल्युशन होतंय तर याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास सध्या होतोय।
2: आणि सर, खरं म्हणजे तुम्ही पूर्वी फक्त झाडांसाठी काम करायचात, झाडांसंदर्भात काम करायचात, पण आता तुम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी देखील काम करत आहात, मग असं का वाटतं की करायला हवं काम, म्हणजे याचं महत्व काय वाटलं तुम्हाला?
3: खरं तर झाडं असतील, पक्षी असतील, पाणी असेल, डोंगर असतील आणि पर्यावरण आहे, हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड आहे। कारण ज्या वातावरणामध्ये आपण राहतो त्याच वातावरणामध्ये झाडं राहतात, त्याच वातावरणामध्ये पक्षी राहतात. आपल्या आजूबाजूला जो कचरा झाला जातोय त्याच्यामधून निघणारा धूर जो आहे तो जसा आपल्याला त्याच्यावर आपल्यावर एफेक्ट करतोय, तसंच तो त्या झाडावर पण एफेक्ट करतोय, त्या प्राण्यावर पण एफेक्ट करतोय. फरक एवढाच आहे की आपल्याला काही त्या धुरामुळं सर्दी खोकला किंवा फुफ्फुसाचा एखादा आजार झाला तर आपल्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ शकतो, आपल्याकडे पैसे आहेत. परंतु ते वन्य प्राणी, ते झाडं जे आहेत, तर त्यांच्यासाठी डॉक्टर्स नाही आहेत, कारण ते त्यांना जर एखादा आजार झाला ते स्वतःहून डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही आहेत. तर त्यामुळं हे जे काही विध्वंस आपल्या आजूबाजूला होत आहे त्याचे तात्पुरते परिणाम न बघता त्याचे दूरगामी परिणाम आपण जर पाहिले तर हे खूप विध्वंसकारी आहेत. त्यामुळं हा विचार डोक्यात आला आणि साहजिकच आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, ज्या झाडांवर प्रेम करतो, ज्या नैसर्गिक जलाशयांवर प्रेम करतो, असे जलाशयांवर जर भविष्यात धोका निर्माण होत असेल किंवा वर्तमानात धोका निर्माण होत असेल तर ते प्रत्येक प्रदूषणावर आपण काम केलं पाहिजे. ते प्रदूषण नाहीसं करण्यासाठी किंवा ते जनजागृती करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. या विचारातून आम्ही पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील उतरलो.
2: पर्यावरण जे आहे त्याला आपल्यामुळे किती हानी होते दिवसाला, प्रत्येक दिवशी?
3: प्रत्येक दिवशी जर आपण प्रत्येकाने जर विचार केला, प्रत्येकाचा लाईफस्टाईल जे आहे तर त्यानुसार आपण जे पण गाड्या वापरतो, गाड्यामधून धूर निघतो, किंवा आपण जे पण काही मोबाईल वापरतो. आता तुम्ही म्हणाल की मोबाईल मधून काही धूर निघत नाही, त्याच्यामधून काही प्रदूषण निघत नाही, परंतु मोबाईलचं जे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे त्याच्यामुळं कित्येक किलो कार्बन डायऑक्साईड जे आहे किंवा वेगवेगळे घातक केमिकल जे आहे ते वातावरणामध्ये गेलेले आहेत. तसंच आपण जे कपडे घालतो ते कपड्यांमुळे जो आपला सिंथेटिक कलर आहे या कपड्यांवर, तर त्याच्यामुळं अनेक ठिकाणचे जलाशय जे आहेत तर ते प्रदूषण झालेले आहे त्याच्यामध्ये. हे प्रदूषण जे आहे ते आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर आपण जर त्याच्यावर डीप स्टडी जर करण्याचा प्रयत्न केला आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, की आपण दररोजच्या जीवनामध्ये काय काय वापरतो, अक्षरशः सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जर विचार केला, सकाळी उठल्यानंतर आपण जे ब्रश करतो, मग ते जे टूथपेस्ट आपण वापरतो ते टूथपेस्टमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट असतं, फ्लोराईड असतं, तर हे आपण आपल्याला असं वाटतं की आपण दातावर ते घासलं ब्रशच्या साह्याने आणि आपल्या मोरीमध्ये बेसिनमध्ये टाकून दिलं ते पाणी तर ते संपलं. पण तसं नाही आहे, त्याचे काही अंश आपल्या दातावर पण राहतात, ते आपल्या पोटामध्ये जातात. आपण ते इडिबल नाही आहे म्हणजे ते आपण खाऊ नाही शकत, तरी पण काही प्रमाणात ते अंश आपल्या पोटात जातात. त्यामुळं आपला पण आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या बेसिनमधून जी पाईपलाईन झालेली आहे ती पाईपलाईन कुठे जाते, ती सिन्हा नदीमध्ये जाते. मग ते सिन्हा नदी पण तुम्ही प्रदूषण करताय त्याच्यामुळं. त्याचबरोबर ते सिन्हा नदीचं पाणी कुठे जात आहे, पुढे वेगवेगळ्या नद्यांमधून, म्हणजे भीमा नदी असेल, गोदावरी नदी असेल, त्यातून जे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये जातं, म्हणजे थेट समुद्रामध्ये तुम्ही ते पोल्युशन टाकताय. त्याचबरोबर सिन्हा नदीवर जे शेती होतात सिन्हा नदीच्या पात्रामध्ये, तर सिन्हा नदीच्या पात्रावर जे शेती होतात त्याचा चारा जो आहे तो जनावरे खातात, जनावरांचं दूध जे आहे गाई म्हशींचं, तर ते आपण पितो, त्यामुळं पुन्हा ते पोल्युशन आपल्याच पोटात जात आहे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस हा चालू आहे दररोजच्या आयुष्यामध्ये. आपल्या नगरची लोकसंख्या जी आहे, समजा आपण 500,000 जर पकडली एखाद्या भागामधली, आणि 500,000 लोकांपैकी 1,00,000 कुटुंब आहे समजलं आपण, तर 1,00,000 कुटुंबामध्ये रोज किती प्रमाणात सर्फ लागतो कपडे धुण्यासाठी. समजा आपण मूठभर जर सर्फ पकडला आणि तो मूठभर सर्फ जर आपण किलोच्या माध्यमात जर पाहिलं तर कमीत कमी 5-7 टन सर्फ जो आहे तो रोज आपण सिन्हा नदीमध्ये टाकतोय. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात विध्वंस चालू आहे आणि त्याच्यावर इथलं प्रशासन जे आहे ते काहीच काम करत नाहीये. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे प्रशासनाने जनजागृती तर केलीच पाहिजे, पण ते जनजागृती पण पुरेशा प्रमाणात करताना आपल्याला दिसत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑन ग्राउंड जे पावलं उचलली पाहिजेत प्रदूषण टाळण्यासाठी ते आपल्याला होताना दिसत नाहीये. आपल्या नगरमध्ये एसटीपी प्रकल्प पाहिजे तेवढे नाहीयेत जलशुद्धी करण्यासाठी. त्याचबरोबर जे प्रदूषण होत आहे वायू प्रदूषण त्याचं एकच सेंटर आपल्या नगरमध्ये आहे, असे कमीत कमी 7-8 सेंटर आपल्या नगरमध्ये पाहिजेत एकवेळ मोजण्यासाठी, जेणेकरून लोकांना खरी माहिती पर्यावरणाची मिळेल की आपलं प्रदूषण किती आहे. तर ह्या उपाययोजना ज्या आहेत ते आपण केल्या तरच जे प्रदूषण आहे किंवा पर्यावरण जे आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल आणि त्याच्यावर आपण काम करू शकतो.
2: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी कशा प्रकारे काम करता?
3: सगळ्यात महत्वाचं आम्ही स्टडी करतोय, म्हणजे पर्यावरणाचे जे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, बायोडायव्हर्सिटीचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, तर त्यांचं अधिवास जो आहे त्या प्रत्येक प्राण्याचा, त्या झाडांचा, तो कशा प्रकारे आहे, त्या दिवसेंदिवस त्या भागातले जे वनवे आहेत किंवा प्रदूषण आहे जसजसं वाढतंय तसं त्या झाडांच्या वाढीवर काय परिणाम होतोय त्याचा. त्याचबरोबर जे कचरा आपल्या नगर शहरामध्ये पेटवला जातो त्या कचऱ्याविषयी आम्ही जनजागृती करतोय. प्रत्येक वर्षी त्याचा एक रिपोर्ट आम्ही प्रसारित करत असतो. त्या माध्यमातून प्लॅस्टिक जाळल्यामुळं तो कचरा जाळल्यामुळं कोणते कोणते विषारी वायू निर्माण होतात त्याचा वातावरणावर किती गंभीर परिणाम होतो ते वायू आपल्याला सहज डोळ्याने दिसतात का. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या रूममध्ये खूप चांगलं वातावरण आहे किंवा स्वच्छ हवा आहे, परंतु जे पोल्युशन निर्माण करणारे वायू आहेत जे हानिकारक वायू आहेत तर ते वायू डोळ्यांना सहज दिसत नाहीत. म्हणजे ते कलरलेस असतात, ऑर्डरलेस असतात, म्हणजे त्यांना टेस्ट नसते आणि त्यांचा गंध पण येत नाही. त्यामुळं आपल्या आजूबाजूला एखादा कार्बन मोनॉक्साईड जर असेल तर आपल्याला समजणार पण नाही की ते कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे भविष्यात कॅन्सर पण होऊ शकतो. तर इतके गंभीर जे परिणाम आहेत ते लोकांना माहितीच नाही आहेत. त्यामुळं आम्ही स्वतः त्याचा स्टडी करतोय सध्या आणि जसा एक लेवलपर्यंत स्टडी पोहोचेल तसं आम्ही ते लोकांना त्याचं अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतोय. जसं वनव्याच्या बाबतीत आधी आम्ही वनव्याच्यासाठी काम नाही करायचो, आम्ही फक्त आधी स्टडी केला की हे खरंच किती गंभीर आहे आणि जेव्हा आम्हाला त्याची गंभीर लक्षात आलं तर त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने त्यासाठी काम करायला लागलो. तर तसंच प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कदाचित आमची टीम काम करते त्या व्यतिरिक्त पण अनेक समस्या आहेत या पर्यावरणामध्ये. तर प्रत्येकाने जर हे निरीक्षण केले आपल्या आजूबाजूला की खरीच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास कशामुळे होतो आपल्या आजूबाजूला, तर ते छोट्या छोट्या नोंदी किंवा ऑब्झर्वेशन जर करत गेले तर आपल्याला त्याची भीषणता लक्षात येते. म्हणजे एखाद्या भागामध्ये एक झाड असतं आणि झाड तुम्ही रोज बघताय, परंतु सडनली कोणीतरी त्या झाडाच्या बुंद्यावर कचरा आणून पेटवतोय आणि त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण खोड जळतोय आणि एवढं शेकडो वर्षाचं झाड काही तासांमध्ये ते खाली पडून जात आहे. म्हणजे खूप मोठा विध्वंसक गोष्ट आहे. तर याच्यासाठी तुम्ही आपल्या आजूबाजूला जो पण काही विध्वंस होतोय पर्यावरणाचा तर त्याच्याविषयी स्वतः आधी माहिती घेणं गरजेचं आहे. किंवा जे काम करतात, जसं आमची टीम काम करते, आमच्या टीमला भेटून तुम्ही जे काम सध्या चालू आहे किंवा जे ज्या गोष्टींचा अभ्यास झालेला आहे तो अभ्यास तुम्ही माहीत करून घ्या आणि त्याच्यामध्ये अजून कशी भर टाकता येईल किंवा अजून चांगल्या प्रकारे कसं काम करता येईल या पर्यावरण क्षेत्रामध्ये ते तुम्ही काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे PhD झालेले लोक असतात जे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात या पर्यावरणाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर, परंतु तो अभ्यास जो आहे तो फक्त कागदांपुरताच मर्यादित असतो. म्हणजे एखादी पोस्ट मिळवायची त्यासाठीच तो अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासाचा त्या निसर्गाला किंवा इथील नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्याचा अभ्यास त्या अभ्यासाचा उपयोग होत नाही. तर असं नाही झालं पाहिजे. जो पण आपण अभ्यास करतोय तो सर्वसामान्य जनतेपर्यंत आणला पाहिजे आणि फक्त सर्वसामान्य जनतेपर्यंत आणून उपयोग नाहीये, त्याचं खऱ्या अर्थाने ती जी समस्या आहे ती कशा प्रकारे मुळापासून नष्ट होईल, ते प्रदूषण कमी करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे प्रयत्न जमिनी स्तरावर झाले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने पर्यावरण जे आहे ते आपण वाचवू शकतो.
2: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम जनजागृतीसाठी काही उपक्रम करता का?
3: हा, जनजागृतीसाठी सगळ्यात महत्वाचं आता सोशल मीडियाचं युग आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे RNA फाउंडेशन, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे जे उपक्रम आम्ही राबवत असतो त्याची माहिती आम्ही लोकांना देतो. त्याचबरोबर त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, मग ते प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, तुम्ही सहभागी होण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करत असतो. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, समजा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा पर्यावरण विभाग असेल, उद्यान विभाग असेल, त्या त्या विभागांना ती समस्या आम्ही लक्षात आणून देतो. बऱ्याचदा काय होतं की त्या विभागाला अशी एखादी समस्या त्यांच्या भागात आहे, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, हे माहीत पण नसतं. जसं की मागच्याच महिन्यामध्ये आम्ही बिबट्यांसाठी काम केलं होतं. बिबटे जे आपल्याकडे बंदिस्त करून ठेवलेले होते गेल्या 3-4 महिन्यापासून, ते खूप छोट्याशा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलेले होते आणि त्यातले काही पिंजरे जे आहेत, म्हणजे ते बिबटे जे आहेत ते उन्हामध्ये होते खूप महिन्यांपासून. ऊन त्याला जास्त आवडत नाही आणि अशा बिबट्याला तुम्ही जर पूर्ण उन्हामध्ये जर ठेवत असाल तो पिंजरा पण लोखंडाचा तापलेला असतो. तर अशा परिस्थिती आम्ही DFOंना भेट देऊन ही परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनी काहीतरी सावरण्याचा प्रयत्न केला, त्यातून ते बिबट्यांना दुसरीकडे हलवलं. पुन्हा वारंवार सांगून देखील त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला नाही. त्यावेळेस आम्ही जे न्यूज चॅनल्स आहेत तर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सला ही माहिती दिली आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला इम्पॅक्ट झाला. त्या बिबट्याचं पुनर्वसन होण्यासाठी, त्यांना सुरक्षित जागी हलवण्यासाठी त्याची मदत झाली. म्हणजे फक्त प्रशासनावर अवलंबून राहून उपयोग नाहीये. प्रशासन जर ऐकत नसेल, आपल्या जे मीडियाचा जो आपल्याला आधार आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. असं जर सोशल मीडियाचा किंवा नॅशनल मीडियाचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून बदल हा नक्कीच होतो.
2: आणि सर, जसं तुम्ही पण प्रयत्न करता आहात तर प्रशासनाच्या पण काही उपाययोजना आहेत या संदर्भात पर्यावरण वाचवण्याच्या?
3: पर्यावरण वाचवण्यासाठी म्हणजे प्रशासनाच्या उपाययोजना आहेत, म्हणजे कागदोपत्री ते खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांचे कायदे नियम जे आहेत ते खूप कडक आहेत, परंतु ऑनग्राउंड आपल्याला ती पूर्ण अंमलबजावणी होताना दिसत नाही. जसं की आपण प्रशासनाला खूप जवळपास 3-4 वर्षापासून सांगतोय की जो पण कचरा पेटवला जातो आपल्या आजूबाजूला, तर त्यासाठी तुम्ही एक टोल फ्री नंबर द्या, तो एखाद्या नागरिक जे कर्मचारी आहेत तुमचे त्यांचा नंबर द्या, ज्या ठिकाणी पण कचरा पेटवला जाईल तिथल्या नागरिकांनी त्या नंबरवर जर फोन केला तर इमिजिएट त्या ठिकाणी येऊन तो पेटवणारा दंड ते आकारू शकतात किंवा ऍटलीस्ट समज देऊ शकतात. एनजीटी जी आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ही एक नॅशनल लेवलची एक बॉडी आहे, पर्यावरणाविषयी काम करते ती. तर त्यांनी एक नवीन कायदा बनवला, त्यानुसार ज्या ठिकाणी पण कचरा जाळला जातो, छोटा जरी कचरा असेल, म्हणजे एक फुटाचा जरी कचरा असेल किंवा छोटा तुम्ही पान एखादा प्लास्टिकचा तुकडा जरी जाळला, त्याच्यावर 5,000 रुपये दंड होऊ शकतो. म्हणजे इतकी मोठी त्याच्यामध्ये दंडाची तरतूद दिलेली आहे, परंतु आपल्या नगरमध्ये तसं कारवाई होताना दिसत नाही. म्हणजे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर आपण प्रत्येक वर्षी हे सांगत असतो की तुम्ही प्लास्टिक फायर रिपोर्ट आपण बनवतो, त्याच्यामध्ये उपाययोजना सगळ्या दिलेल्या आहेत आपण ऑलरेडी, म्हणजे जे आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार काय उपाययोजना केल्यानंतर हे कचऱ्याचं प्रदूषण थांबू शकतं, हे सगळं देऊन पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे लोक जोपर्यंत पुढे येत नाहीत, लोक जोपर्यंत संघटित होऊन याविषयी आवाज उठवत नाहीत तोपर्यंत प्रशासन देखील जागेवरून हल्ला नाही. आता आमची टीम छोटी आहे, आमच्या टीमचा आवाज कदाचित तिथपर्यंत पोहोचत नसेल, परंतु सर्वसामान्य नागरिक जेव्हा जास्त संख्येमध्ये एकत्र येतील आणि याविषयी आवाज उठवतील, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक भागामध्ये याविषयी आवाज उठवतील, तेव्हा नक्कीच बदल होऊ शकतो.
2: आणि सर, पर्यावरण ऱ्हास होतोय त्यामुळे प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, त्यांना तर खूप मोठा फटका याचा बसतोय किंवा त्रास होतोय, पण तसं मानवाला पण होतोय का?
3: नक्कीच. जसं पर्यावरणाच्या बाबतीत जर बोलायला झालं, जैवविविधता जी आहे त्याच्यामध्ये मागच्या 50 वर्षांमध्ये जवळपास 30% कीटक जे आहेत ते कीटकांच्या प्रजाती संपुष्टात आलेल्या आहेत, म्हणजे याच्याविषयी आपल्याला माहिती पण नाही आहे. तसंच माणसाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर आपल्या नगरमध्ये थंडीच्या दिवसामध्ये पोल्युशन जास्त प्रमाणात वाढतं, कारण थंडी जी असते हवेमध्ये तर ती किंवा धुकं जे असतं ते धुकं खाली आलेलं असतं आणि त्यावेळेस आजूबाजूचे जे घातक वायू जे असतात ते पण खाली असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला श्वसनाचे वेगवेगळे आजार होतात किंवा खोकला होतो किंवा तापेचे आजार किंवा सर्दी खोकला. बऱ्याच जणांचं सर्दी जी आहे ती 12 महिने राहते. तर हे का होतं? कारण हे जे केमिकल्स वायू प्रदूषण जे होतं आपल्या नगरमध्ये याचा इम्पॅक्ट तो आहे. बऱ्याच लोकांना व्यसन नसतं काहीच, परंतु त्यांना कॅन्सर होतो. मग तो का होतो? तर हे कळत न कळत आपण हे केमिकल जे आहेत ते आपल्या पोटामध्ये जातात आहे. तर याच्याविषयी आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे पुरेसा अवेअरनेस आपल्याकडे अजून पण केला जात नाही आहे. जो केला जातोय तो खूपच लिमिटेड लेवलला केला जातोय, किंवा कोणाला तरी दाखवायचं आहे की आम्ही अवेअरनेस करतोय, या प्रकारचा अवेअरनेस ते करतात आहे. परंतु सर्वसामान्य जनता जी आहे जी याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे, त्यांना माहिती पण नाही की पोल्युशनमुळे सगळं होत आहे, की आपण जे आजारी पडतो त्याच्यामुळे पोल्युशन हे सगळ्यात मोठं कारण आहे. तर हे माहीत नसणं हे सगळ्यात मोठा एक धोका आहे. माणसांच्या आरोग्यावर याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतोय. माणसांचं सरासरी आयुष्य जे 30-40 वर्षापूर्वी लोक 80-90 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंत जगायचे, अगदी निरोगी राहायचे, म्हणजे त्यांना आजार पण कोणते होत नव्हते, परंतु तेच लोक आज म्हणजे मूल जन्मल्या ते आयसीयूमध्ये जात आहे, किंवा महिलांच्या डिलिव्हरी ज्या आहेत त्या सिझेरियन होतात या सगळ्या, किंवा जे पण काही लहान मुलं आहेत मोठे माणसं आहेत प्रत्येक वर्षी कमीत कमी 4-5 वेळा आजारी पडतात. तर हे आजारी पडण्याचं काहीच कारण नाही. ज्या अर्थी तुम्ही चांगला आहार घेताय, तुमचं आयुष्य एकदम चांगलं आहे, तुम्हाला कोणतेच कष्ट नाहीये, तरी पण तुम्ही आजारी का पडताय, याच्या पाठीमागं प्रदूषण हे सगळ्यात मोठं कारण आहे. मग ते जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा लाईट पोल्युशन असेल, तर हे वेगवेगळे पोल्युशनचे प्रकार आहेत. त्याच्यामुळं माणसाचं आरोग्य कमी होत चाललंय दिवसेंदिवस, आणि जे माणसं जगतात आहे ते पण त्यांचा सगळा पैसा जो आहे तो आरोग्यावर खर्च होतोय, त्यामुळे हे खूप गंभीर विषय आहे.
2: आणि सर, खरं म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, आपण दिवसेंदिवस ऐकतो आहोत, दाखवल्या जात आहे किंवा आपल्याच आरोग्यावरून आपण ते अनुभवत देखील आहोत. तर हे बंद होण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक माणसानं काय करायला हवं रोजच्या लाईफमध्ये?
3: पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ऱ्हास पर्यावरण म्हणजे काय आहे सगळ्यात आधी पर्यावरण माहीत करून असणं गरजेचं आहे. मग पर्यावरणामध्ये घटक कोणते कोणते असतात, मग हवा आहे, त्याच्यानंतर पाणी आहे, त्यानंतर ती माती आहे, तर हे झालं अजैविक घटक. त्यानंतर जैविक घटकामध्ये जे झाडं आहेत कीटकापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत, या घटकाचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हे घटक त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर आता त्याच्यामध्ये पाणी जर आहे, पाण्यावर जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पाण्याचं तुम्ही पोल्युशन चेक करू शकता, तुमच्या घरामध्ये जे पाणी येत आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात क्लोरीन मिसळलेलं आहे किंवा किती प्रमाणामध्ये कोणते प्रदूषक मिसळलेले आहेत ते तुम्हाला स्वच्छ वाटतंय, पण त्याच्यामध्ये केमिकल्स कोणते कोणते तुम्हाला माहित नाहीये. तर त्याचं आपल्याकडे पाण्याचं टेस्टिंग केलं जातं, म्हणजे जे पण पाणी कोणतं पण पाणी जर तुम्ही त्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडे घेऊन गेले आपल्या सावडी भागामध्ये ते आहे तर त्या ठिकाणी ते चेक करून देतात. किंवा प्रायव्हेट पण काही लॅब्स आहेत ते 500 ते 1000 रुपयामध्ये ते वॉटर सॅम्पल पॅरामीटर्स असतात त्याच्यामध्ये, सांगतात 10-12 पॅरामीटर्स असतात, तर त्यानुसार ते चेक करून देतात. मग त्याच्यामध्ये पाण्याचा पीएच मीटर किती आहे, टीडीएस किती आहे, हे सगळे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, टर्बिडिटी किती आहे, त्याच्यामध्ये डिझोल ऑक्सिजन किती आहे, बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे थोडक्यात काय की नागरिकांनी जर जागरूक होऊन या पर्यावरणाकडे जर पाहिलं आणि जे लहान मुलं आहेत ते लहान मुलांना शाळेतल्या शिक्षकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ह्या गोष्टी जर समजून सांगितल्या ज्या रोजच्या आयुष्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत आहे किंवा पर्यावरणाचे विषय जे आहेत ते अशा प्रकारे प्रॅक्टिकली जर समजून सांगितले तर निश्चितपणे पर्यावरण लोकांना अजून चांगल्या प्रकारे समजेल आणि पर्यावरणासाठी ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतील. कारण जोपर्यंत आपल्याला पर्यावरण म्हणजे काय किंवा आपल्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे त्याच्या नोंदी आपण घेत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास कशा प्रकारे होतोय हे आपल्याला समजणारच नाही.
2: नक्कीच सर. आणि सर खरं म्हणजे आज तुम्ही पर्यावरण ओळख ही खूप चांगल्या प्रकारे करून दिली आणि सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास का होतोय, ते कसं थांबवलं पाहिजे आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी आताच आपण अमित गायकवाड सरांसोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि आजचा आपला विषय होता पर्यावरण ओळख. खरं म्हणजे आपण पर्यावरणात राहतो, जगतो, पर्यावरणातील अनेक घटक आपल्यासोबत असतात, पण आपल्याला तरीही माहीत नसतं की ऱ्हास पण आपणच करतो आहोत आणि ह्याच घटकांमध्ये आपण येतो आणि आपण हे सगळं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबद्दल आपण अमित गायकवाड सरांसोबत गप्पा मारलेल्या आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत जो पर्यावरणाशीच रिलेटेड असणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खिलते हे गुलिहा हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि मंडळी, काही गाणी जी असतात ना ती हृदयात घर करतात बरं का, आणि अशीच ही रेट्रो गाणी आहेत. म्हणजे आज मी आजची मुलगी आहे, मी जेनजी असले तरीही माझ्या ना मोबाईलमध्ये किंवा माझ्या प्लेलिस्टमध्ये किंवा मग आता इंस्टाग्रामवर आपण स्टोरी लावतो, आपले आवडते गाणे लावतो, त्यामध्ये जास्त तुम्हाला रेट्रो गाणी दिसतीलच. कारण की या गाण्यात जे सुख आहे ना ते कोणत्याच गाण्यात नाही आहे, या गाण्यात जे फील आहे ना ते कोणत्या गाण्यात नाहीये, असे हे गाणे असतात. तर तुम्हाला कोणते गाणे आवडतात रेट्रो की आत्ताचे नक्की कळवा. आणि रेट्रो आवडत असेल तर कोणतं आवडतं, कोणतं गाणं ऐकायला आवडेल आपल्या रेडिओ नगर 90.4 FM हे देखील कळवा. आणि मंडळी, खरं म्हणजे जुनी गाणी जशी आहेत ना त्यावरून आठवलं की जुना काळ कसा होता ना, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा आपण विचार करूया, म्हणजे आपल्याला हक्कच नव्हते कोणते, किंवा आपण काही बोलूच शकत नव्हतो, किंवा मग आपण स्वतंत्रच नव्हतो, आपण पारतंत्र्यात जगत होतो, म्हणजे हे सगळं. पण हे सगळं जेव्हा घडत गेलं, ते टप्पे आपण पाहिले, तो इतिहास आपण पाहिला, तर किती डेंजर आणि भयावह तो इतिहास आहे ना. पण या सगळ्यात एक गोष्ट जी होती ती खूप महत्त्वाची होती, ती म्हणजे पत्रकार पत्रकारिता. म्हणजे तेव्हापासून जर विचार केला तर, म्हणजे बघा ना तुम्ही, तेव्हा पण या इंग्रज सरकारविरोधात लेख लिहिणं, इंग्रज सरकारविरोधात आवाज उठवणं हे चालू झालं लेखणीतून, पत्रकारितेतून, पेपरमधून, न्यूजपेपरमधून आपण पाहत गेलो, आपण वाचत गेलो, आपण ऐकत गेलो, असा होता तो काळ तेव्हाचा. आणि तेव्हापासून मग लोकांना जागृत करण्याचं आणि लोकांपुढे खरं आणण्याचं आणि विरोधात आवाज उचलण्याचं माध्यम म्हणजे काय ठरलं तर पत्रकारिता आणि न्यूजपेपर, हे लेख. आणि त्याचा प्रभाव इतका झाला की आज आपण स्वातंत्र्यात आहोत. म्हणून मला पत्रकारांबद्दल, पत्रकारितेबद्दल इतका आदर आहे ना, आणि इतकं त्यांच्याबद्दल असं कौतुक वाटतं की यार मी पण पत्रकार व्हायला हवे. आणि आत्ताही समाजामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या फक्त पत्रकारांमुळेच पुढे येतात, इतकी ताकद त्यांच्या लेखणीमध्ये असते आणि ती निर्भीड पत्रकारिता करण्याचं त्यांच्यामध्ये साहस असतं. कोणालाही न घाबरता टीका करणं, कोणालाही न घाबरता खरं समोर आणणं हे फक्त पत्रकारांनाच येऊ शकतं आणि हे फक्त पत्रकारितेतून साध्य होत असतं. तर तुम्ही म्हणत असाल कोमल आज पत्रकारितेवर एवढं का बोलते, खरं म्हणजे रोज बोललं पाहिजे. हे समाजातील असे लोक असतात किंवा अशी गोष्ट आहे ज्यामुळे बदलाव घडत असतो पत्रकारितेमुळे. आणि आज आपण त्याबद्दल बोलतोय कारण आज आहे 30 मे, आज आहे हिंदी पत्रकारिता दिवस. मराठी असो, हिंदी असो किंवा इतर भाषिक पत्रकारिता असो, पत्रकार असो, ते फक्त निर्भीडपणे सत्य समोर आणत असतात आणि ज्यामुळे बदलाव होत असतो आणि तोही चांगलाच. तर मंडळी, आज हाच विशेष दिवस आहे. या दिवशी ना आपण सर्वांनी हिंदी पत्रकारितेच्या प्रवासाचा सन्मान करायला हवा. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, 1826 साली ना 30 मे रोजी पंडित जुगल किशोर शुक्ल यांनी कलकत्त्यातून उदंत मार्तंड हे भारतातील पहिलं हिंदी वृत्तपत्र प्रकाशित केलं. ब्रिटिश काळात जेव्हा इंग्रजी, फारसी आणि बंगाली भाषांमधील वृत्तपत्र प्रामुख्यानं चालत होती, तेव्हा सामान्य माणसापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी हिंदी माध्यमातून ही क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं. आणि या एका छोट्या पाऊलानं हिंदी पत्रकारितेची भक्कम नीव घातली. पत्रकारिता ही लोकशाहीची चौथा स्तंभ मानला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आपण म्हणतो आणि खरंच येते, कारण त्यांनी बदलाव घडलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान असतात, हे सत्य उघड करतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात आणि जनजागृती करतात, लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. विशेषतः हिंदी पत्रकारिता आजही लाखो कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या समस्या, आशा, आकांक्षा आणि संघर्षांना वाचा फोडते. आणि या दिवशी मी सर्व हिंदी आणि मराठी पत्रकारांना आणि इतर भाषिक जे पत्रकार आहेत ना त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरंच मनापासून तुम्हा सगळ्यांकडून, म्हणजे आपल्या सगळ्या श्रोतांकडून, माझ्याकडून, रेडिओ नगरच्या टीमकडून कृतज्ञता देखील व्यक्त करते, कारण तुमच्यामुळे खूप काही बदल झालेले आहेत आणि पुढेही होतील ही आम्हाला खरंच खात्री आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप तुम्हाला आजच्या दिनाच्या शुभेच्छा. आणि मंडळी, पत्रकार किंवा पत्रकारिता म्हटलं की मला आठवतात ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सर, कारण की मी जे शिकते किंवा पत्रकारांबद्दल मला एवढं माहिती आहे किंवा आजही समाजामध्ये कसं राहायचं, समाजामध्ये कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे किंवा पत्रकारिता करताना किंवा आपण समाजात बघताना कसं बघितलं पाहिजे ना, हे मी शिकले ते ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सरांमुळे. आणि आज त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाही आहेत, कारण अवतीभोवतीमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारत असतो. पण काही दिवसापासून, गेल्या एक महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारता येत नाही आहेत आणि याची खंत मला नेहमीच असते. मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की तुम्ही लवकरात लवकर सरांना बरं करा आणि पुन्हा मी सरांसोबत अशाच गप्पा मारेल आणि आपली रेडिओ नगरची टीम किंवा तुम्ही सगळे सरांचा आवाज ऐकू शकाल. तर आपण देवाकडे हीच प्रार्थना करूयात आणि सरांना देखील आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी धनंजय शित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बाक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 9:43 झालेत आणि मंडळी, आपण बोलत आहोत हिंदी पत्रकारिता दिनाबद्दल. आज आहे हिंदी पत्रकारिता दिन. पुन्हा एकदा माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, जे पत्रकार आहेत, कारण त्यांच्यामुळे समाज सुधारतो आणि खरंच खूप महत्वाचं एक गोष्ट असते किंवा महत्वाचे कामं त्यांच्याकडे असतात समाज सुधारण्याचा, आणि निर्भीडपणे ते पत्रकारिता करत असतात. त्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा माझ्याकडून, रेडिओ नगरच्या टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून या हिंदी पत्रकारिता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत आपल्याच अहिल्यानगरचे पत्रकार दीपक कांबळे. सर नमस्कार. सर
2: नमस्कार.
1: सर, तुम्हाला देखील हिंदी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, खरं म्हणजे पत्रकारिता आणि पत्रकार हे खरंच खूप महत्वाचे आहे समाजासाठी, आणि तुम्ही एक पत्रकार म्हणून काम करता आहात. तर आज हिंदी पत्रकारिता दिन आहे, तर मी तुम्हाला एवढंच विचारेल की तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून समाजात काम करता.
2: खर तर आजच्या दिवसाबद्दल जर सांगायचं झालं तर 30 मे 1826 मध्ये पंडित जुगल किशोर शुक्ल यांनी उदंत मार्तंड या माध्यमातून हिंदी पत्रकारितेचा पाया रचला. आजच्या या डिजिटल युगात सुद्धा सत्याचा आवाज बुलंद ठेवणं हे पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते असलं पाहिजे कायमस्वरूपी. समाज आणि प्रशासन यांच्यामधला दुवा म्हणून काम करताना पत्रकाराने निष्पक्षपातीपणा आणि निर्भय पत्रकारिता जोपासणं ही फार काळाची गरज आहे.
1: हो, आणि सर खरं म्हणजे हे तुम्ही सगळे जोपासत आहात, आणि समाजामध्ये अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला निर्भीडपणे पुढे आणायच्या असतात आणि ते तुम्ही काम करत असतात, आणि अनेक अडचणी येत असतील तरी पण तुम्ही त्या गोष्टीचा विचार न करता फक्त समाजाचा विचार करत असता. तर आजच्या या पत्रकारिता दिनानिमित्त तुम्ही आपल्या पत्रकार बांधवांना काय सांगाल.
2: नक्कीच, पत्रकार बांधवांना मी एवढंच सांगेल की परिस्थिती बदलतीये आणि पत्रकारांवर जबाबदारी देखील खूप वाढलेली आहे. एकीकडे सोशल मीडिया स्ट्रॉंगपणे उभा आहे, अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी देखील त्यांची भूमिका सावधपणे मांडली पाहिजे. त्याच्यामधलं सत्य आणि तथ्य या दोन्ही गोष्टी पडताळूनच बातमीदारी केली पाहिजे. ती बातमी खात्री केल्यानंतर जनतेसमोर गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जनतेचा आवाज आता बनावा लागणार आहे, कारण जनतेच्या ज्या वेदना आहेत त्या मांडाव्या लागतील. पत्रकारितेची जशी म्हणजे पूर्वीपासून दिशा आहे ती तीच आहे, फक्त थोडा भरकटलेपणा जाणवतोय पण तसं व्हायला नको, एवढंच मी या ठिकाणी आज निमित्ताने सांगेल.
1: नक्कीच सर, खरं म्हणजे सर ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत, आणि आपण समाजाला देखील विनंती करूयात की त्यांनी देखील पत्रकारांसोबत असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच गोष्टी असतात पत्रकारांना देखील त्याला तोंड द्यावं लागतं. जर समाज त्यांच्यासोबत असेल तर हे काहीसं कमी होईल.
2: बरोबर आहे, बरोबर आहे. नक्कीच नक्कीच, कारण पत्रकार ज्यावेळी एखादा मुद्दा मांडतात किंवा एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधतात, ज्यांच्यावर अन्याय होत असतो त्यांची बाजू मांडतात, त्यावेळी लोकांनी देखील पुढे आलं पाहिजे की त्यांच्यावर खरंच अन्याय होतोय कशा पद्धतीने, एवढ्या ताकदीने पुढे येऊन बोललं पाहिजे. माध्यमांची जबाबदारी तीच आहे, फक्त कोणाचं तरी गोड कौतुक करणं किंवा ठरलेली राजकीय पत्रकारिता करणं, मला असं वाटतं आता ते करणं फार गरजेचं उरलेलं नाहीये. परिस्थिती बदलतीय, त्या अनुषंगाने पत्रकारांनी देखील त्यांचं काम सुरू ठेवलं पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर, खरं म्हणजे आज हा हिंदी पत्रकारिता दिन आहे, त्यानिमित्त तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात, वेळात वेळ काढून गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: थँक्यू, खूप खूप धन्यवाद.
1: तर मंडळी, आताच आपण आपल्याच अहिल्यानगरचे पत्रकार दीपक कांबळे यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. अगदी थोडक्यात सांगितलंय पण खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: कधी कधी

0: अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

मस्त असं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. मेने तेरे लिए ही सात रंग के सपने सजे. खरंच खूप सुंदर हे गाणं आहे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सकाळचे 9:55 झालेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडई आपल्याला चटपटीत खायची, मला तर आत्ता चटपटीत खायची खूप इच्छा झाली आहे. आणि मला चटपटीत खायची इच्छा झाली की मला आठवतो तो सगळ्यांचा आवडता मराठी माणसाचा आवडता वडा पाव किंवा मग बटाटा भजी आणि फ्रेंच फ्राईज. आता हे देखील खूप जणांची पसंती आहे. किंवा मग समोसा, हे जे पदार्थ आहेत ना त्यांच्यामध्ये कॉमन काय माहिती का, बटाटा. हो, आणि बटाटा टाकलेली खिचडी पण आपल्याला आवडते, मग ती साबुदाणा असो किंवा मग ती आपली साधी तांदळाची खिचडी असो. म्हणजे आपल्याला ना बटाटा हा एवढा आवडतो, प्रत्येकाचं प्रेम म्हणजे बटाटा असो. म्हणजे घरी असं झालं ना, अरे काय बनवू, बनव बटाट्याचे पराठे, अरे यार काय बनवू, बनव बटाट्याच्या चकल्या, अरे यार काय बनवू, बनव बटाट्याची भाजी आणि बनव बटाट्याची चटणी. म्हणजे असं सगळं आपलं ठरलेलं असतं. आणि मंडई तुम्ही म्हणत असाल आज कोमलला एवढा का बटाटा आठवतोय, कारण बटाट्यावर माझं प्रेम झालंय, कारण तो सुपर हिरो आहे बरं का. हो, बटाटा सुपर हिरो आहे, कारण आज आहे 30 मे, आज त्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी तो हिरो आहे त्याचा, म्हणजेच आज आहे जागतिक बटाटा दिवस. होय, आज आपल्या प्लेटमध्ये येणारा जो साधा बटाटा तुम्हाला वाटतंय ना, तो जगभरात स्टार बनलाय आणि आज त्याचाच दिवस आहे. आणि त्याबद्दलच मी तुम्हाला सांगतेय. तर तुम्हाला बटाट्याचा कोणता पदार्थ आवडतो हे नक्की कळवा बरं का. आणि मंडई बटाटा म्हणजे फक्त फ्रेंच फ्राईज किंवा वडे नाहीत बरं का, हा एक सुपर हिरो आहे जसं मी तुम्हाला म्हणाले. आणि सुमारे 8000 वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतील अंदीज पर्वतात इनका लोकांनी बटाट्याची लागवड सुरू केली आणि त्यांनी 3000 जास्त प्रकारचे बटाटे तयार केले. आणि स्पॅनिश लोक 16व्या शतकात युरोपला घेऊन गेले आणि नंतर हा बटाटा जगभर पसरला. आज जगात 169 देशांमध्ये बटाटा पिकवला जातोय आणि तो तृतीय क्रमांकाचा सर्वात जास्त खाल्ला जाणारा अन्न पदार्थ आहे. आणि भात आणि गव्हानंतर त्याचाच नंबर लागतो. तर मंडई अशा प्रकारे हा बटाटा दिवस आहे. आणि मंडई बटाटा 99.9% फिट फॅट फ्री आहे बरं का, तरीही खूप पौष्टिक आहे. मरी अँटोइनेट केसात बटाट्याची फुलं घालून फिरायच्या ज्या फ्रेंच राणी होत्या. आणि भारतात तर बटाटा आपला सगळ्यांचा राजा आहे, आपला सगळ्यांचं मन प्रसन्न करणारी भाजी आहे. समोसा, वडापाव, आलू परोठा, आलू मटर, बटाट्याशिवाय भारतीय स्वयंपाक खरात सुखच नाहीये. जेव्हा बघ बटाटा नसेल ना तेव्हा सुख हरवेल असं वाटेल. आणि मंडई खरं म्हणजे बटाटा फक्त स्वादिष्ट नाही तर तो दुबळ्या शेतकऱ्यांचा आधार आहे बरं का, पोषणाचा स्रोत आहे आणि हवामान बदलातही टिकून राहणारं पीक आहे. म्हणून आज बटाट्याला सलाम करूयात, घरी जा आणि आज संध्याकाळी बटाट्याचा एखादा मजेदार पदार्थ बनवा आणि खा आणि म्हणा आज बटाटा दिवस आहे, चला थोडं जास्त खाऊया. तुम्हा सगळ्यांना जागतिक बटाटा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेच बटाटा प्रेमी आहात, त्यामुळे आज करूयात काहीतरी. चला चला चला आपण एक ब्रेक घेऊयात. मी पण आईला कॉल करून सांगते की आई आज बटाट्याचं काहीतरी बनव, तुम्हाला काय आवडतं बटाट्याचं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय हवामान खात्यानं 29 ते 31 मे दरम्यान आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बरं का, येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचं मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. प्रशासनानं नागरिकांना काही दक्षता घेण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यामध्ये दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणं टाळायचंय, तसंच उन्हात अतिकष्टाचं काम करू नका. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. गडद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. तसंच उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका. उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचं टाळावं आणि मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात असे काही सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. तर मंडळी, या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्यात आणि सध्या आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे काळजी घ्या तुमची, इतरांची, सगळ्यांचीच. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर संतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय हवामान खात्यानं ना 29 ते 31 मे दरम्यान आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय बरं का. आणि त्यामुळे काळजी घ्या, इतरांची स्वतःची काळजी घ्या. आणि काही गोष्टी सांगितल्या आहेत, काही सूचना सांगितल्या आहेत ज्या आपल्याला पालन करायच्या. त्यामध्ये नागरिकांनी काय करावं, काय करू नये हे देखील सांगितलंय. आणि काय करू नये हे मी तुम्हाला सांगितलंय. तर काय करावं, तर तहान लागली नसेल तरीही दर अर्धा तासाच्या फरकानं पुरेसं पाणी प्यायचंय. तसंच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावं. आणि घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी आदींचा नियमित वापर करा. घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करायचा आहे. ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकण्यात यायला हवा. तसंच प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरायचेत. आणि घर जे आहे ते थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करायचा. आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसंच पंखे किंवा ओले कपडे यांचा वापर करावा. आणि थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करायचे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह ओळखून चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. तर म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. त्यामुळे सध्या म्हणजे हे 2-3 दिवस खूपच जास्त ऊन असू शकतं. येलो अलर्ट आपल्या जिल्ह्याला आहे, त्यामुळे काळजी घ्या तुमची, इतरांची. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकजा हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे. आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, F ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला अहिल्यानगर जिल्ह्याला ना पूर्वी नाव होतं अहमदनगर. हो, पूर्वीचं नाव हे आहे आपलं अहमदनगर. अहिल्यानगर हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि सगळ्यांचा आवडता जिल्हा किंवा सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा, सगळ्यांची इथं करमणूक करणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर हा जिल्हा आहे. आणि मंडळी, अहिल्यानगर हे आपण नाव दिलं कारण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म जो आहे ना आपल्या अहिल्यानगर मधीलच चौंडी या गावात झालेला आहे. आणि त्याच निमित्त आपण आपल्या शहराला, आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव दिलेलं आहे. आणि मंडळी, याच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 301 जयंती उत्सव आपण या वर्षी साजरा करत आहोत. आणि 31 मे या दिवशी त्यांची जयंती असते. खरं म्हणजे आपल्या अहिल्यानगरच्या त्या लेख होत्या आणि एका अहिल्यानगरच्या लेखीने एवढं काम केलंय, एवढं सगळे कामं करून ठेवलीत, खरंच खूप अभिमान वाटतो. आणि त्यांचाच हा जयंती उत्सव जो आहे ना तो यावर्षी चौंडी इथं सलग 3 दिवस मोठा उत्साहात साजरा केला जाणार आहे बरं का. आणि या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच मंत्रिमंडळातील विविध मंत्री, खासदार, आमदार आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलंय, जे काल 29 तारखेला चौंडी इथं पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तर मंडळी, खरं म्हणजे मी खास करून मुलींना सांगेल की आपल्या अहिल्यानगरमधील लेख म्हणजेच अहिल्यादेवी होळकर ज्यांनी एवढं काम केलंय, ज्या पुरुषांच्या बरोबरीनं उभं राहून त्यांनी काम केलेलं आहे, तर त्यांचा आदर्श ठेवून आपणही असंच काहीसं केलं पाहिजे आणि नेहमी त्यांचा आदर्श आपल्यामध्ये जिवंत असायला हवा. आणि आपण अहिल्यादेवींच्या अहिल्यानगरच्या लेखी आहोत हे विसरायला नकोय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता चालू आहेत IPL. हो, इंडियन प्रीमियर लीग चालू आहे. IPL म्हटलं की आपल्याच टीम असतात, सगळे आपलेच प्लेयर्स असतात, जे वेगवेगळ्या टीम्समध्ये विखुरलेले असतात. पण प्रत्येकाने आपली आपली आवडती टीम ठरवलेली असते आणि त्या टीमला सपोर्ट करत ते पुढे जात असतात. अशी IPL सध्या चालू आहे. आणि मुलांच्या आता जिव्हाळ्याचा विषय हा आहे. ज्यांना ज्यांना क्रिकेट आवडते ना, त्यांच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे IPL आहे. मला देखील क्रिकेट प्रचंड आवडते. आणि मंडळी, कालच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये मॅच झाली आहे बरं का. आणि गुजरात टायटन्सनं क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करत इंडियन प्रीमियर लीग 2026 अंतिम फेरीत धडक मारली आहे. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या जोडीनं क्वालिफायर 2 मध्ये विश्वविक्रम भागीदारी केली आहे. वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांची वादळी खेळीवर दोघांनी पाणी फिरवलं. राजस्थान रॉयल्सच्या 6 बाद 214 रनांचा पाठलाग करताना साई शुभमननं पहिल्या विकेटसाठी 167 रनांची सलामी दिली आहे. याशिवाय शुभमन गिलनं 53 बॉलमध्ये 15 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 104 रन केले. तर मंडळी, अशा प्रकारे शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सनं विजय झालेला आहे बरं का. आणि आता 31 तारखेला RCB सोबत हे फायनल खेळणार आहेत. आणि मागच्या वर्षी RCB ट्रॉफी नेली होती, पण यावर्षी कोण नेतं हे खरंच खूप रोमांचक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण नेईल, नक्की कळवा. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर्ज ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM.

0: आहे तुमच्या सोबत, मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि आता मला काय वाटतंय ना, अरे आता बास ना, थांबा असं म्हणावं वाटतंय. नकोय, आता वैतागलोयत आम्ही सगळेच, वैतागलोयत असं मला झालंय. आता तुम्ही म्हणत असाल आता कोमल कशाला वैतागलीय, मी वैतागलीय पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढत आहेत किंवा CNGचे जे भाव वाढत आहेत ना त्याला. अरे बापरे, ही महागाई असं झालंय मला, म्हणजे इथे घामाच्या धारा लागल्यात आणि त्याच्यात बाहेर हे महागाईचं संकट. काय करावं हेच कळत नाहीये. एक दोन आठवड्यामध्ये लगेचच महागाई होतीये, लगेच 2-4 रुपयांना CNG वाढतोय असंही होतंय सध्या. हो, आता मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसलाय बरं का. मुंबईत ना CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर आता 86 रुपये प्रति किलो झाला आहे. विशेष म्हणजे 15 मे पासून सुरू झालेल्या दरवाढीच्या मालिकेत अवघ्या 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत ही चौथी दरवाढ आहे. अरे काय करावं, सामान्य माणसानं काय करावं हाच प्रश्न आता पडलाय. सामान्य माणूस ज्याच्याकडे गाडी नसते ना तो जातो रिक्षानं, आणि रिक्षात सुद्धा इथून इथे जायचं म्हटलं तर CNG वाढला म्हणून 20 रुपये 30 रुपये 40 रुपये असे पैसे सांगतात. मग करावं काय, आणि त्यात हे वाढतं ऊन, चालतही जाऊ शकत नाही. त्यामुळे आता प्रश्न पडलेत की करावं काय. पण मी एकच सांगेल, या सगळ्याला मात करायची असेल तर शांत राहा, हायपर होऊ नका, टेन्शन घेऊ नका, सगळं सोयीस्कर होणार आहे. ऑल इज वेल हा मंत्र लक्षात ठेवायचा आणि पुढे चालायचं. ठेवा, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत आणि हा वेळ कुठेच थांबू नये असं वाटतंय. अरे देवा, आता तर 11 वाजत आलेत, म्हणजेच आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. आहो, सकाळ कशी जाते ना हे कळतच नाही. तुमच्याशी गप्पा मारता मारता, बोलता बोलता, गाणी ऐकता ऐकता 4 तास कसे निघून जातात हे मला कळतही नाही. तुम्हाला कळतात का? नक्की कळवा 90111923 90 या संपर्क क्रमांकावर. पर कोई बात नाही, हम फिर से मिलेंगे सोमवारी सकाळी 7 वाजता. पुन्हा भेटूयात नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये आणि थोड्याच वेळात, म्हणजे सकाळी 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये, ज्यामध्ये घरातील मसाल्यांचे औषधी गुण, उशी आणि गादी किती दिवसांनी बदलावी याबद्दल खूप साऱ्या गप्पा, चहा पुन्हा गरम करून पिणं योग्य की अयोग्य अशा अनेक गोष्टी गप्पा घेऊन आरजे ऋतू आपल्यासोबत येणार आहे. आणि तसंच स्नेहवार्ता या शोमध्ये आरजे वैशालीसोबत आपण गप्पा मारणार आहोत, ज्यामध्ये उडान प्रकल्पातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या यशोगाथा असणार आहेत. बालभवन प्रकल्पातील यशोगाथा, पायल अंबादास चांदणे परिस बालभवनातील ही विद्यार्थिनी आहे तिची यशोगाथा, तसंच सानिया सकडे हिची देखील यशोगाथा तुम्ही ऐकणार आहात. आणि सायंकाळी 4 वाजता सांजरंग शो मध्ये खूप साऱ्या गप्पांचा खजाना घेऊन स्पोर्ट्स अपडेट, बॉलिवूड अपडेट, सोशल अपडेट्स घेऊन आरजे अनु तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहात नगरमधील शिलालेख अभ्यासक सतीश सोनवणे यांची मुलाखत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत अनुजा मुळे. तर रात्री 9 वाजता दिलबंद गाणी हा विशेष गाण्यांचा कार्यक्रम ऐकणार आहात, सादर करते आहेत सुहास भाई मुळे. तर मंडळी, अशा प्रकारे छान छान कार्यक्रमांचा आनंद, गाण्यांचा आनंद तुम्ही घेणार आहात रात्री 12 वाजेपर्यंत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मस्त अशी गाणी एन्जॉय करा. रेडिओ नगर 90.4 FM वर सगळे कार्यक्रम एन्जॉय करावीत आर जे कोमल.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, मस्त पैकी नवनवीन विषय घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला, कारण आज आहे शनिवार आणि उद्या आहे सुट्टी। त्यामुळं कसं आहे की आज मला तुमच्यासोबत मनसोक्त अशा गप्पा मारायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही खास विषय घेऊन आली आहे तुम्हाला भेटायला। तर सगळ्यात आधी आपण मंडळी, कसं आहे की आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले असतात ना, ते फक्त चव वाढवत नाही तर आरोग्याची सुद्धा काळजी घेत असतात, तर त्याबद्दल आपण आता मस्तपैकी चर्चा करूयात। तर मंडळी, हळद जी असते ना, तर ती जखम, सूज आणि रोग प्रतिकारक शक्तीसाठी उपयोगी असते। त्याचसोबत जिरे हे पचन सुधारण्यासाठी मदत करतात। दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास सहकारी मानली जाते। त्याचसोबत लवंग ही दात मध्ये आराम देऊ शकते आणि आलं हे सर्दी, खोकला आणि घशासाठी अगदी उत्तम असतं। मंडळी, आपलं जे घर आहे आणि घरातलं स्पेशली जे किचन आहे ना, ते एक आयुर्वेदिक मेडिकलच आहे बरं का। म्हणजे कधी काय झालं ना तरी तुम्ही एक प्राथमिक उपचार तरी करू शकता, पण कशावर ते काय करायचं आहे, कोणता घटक कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी आहे याचं ज्ञान असणं गरजेचं आहे। तर मंडळी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच फायदेशीर असते। घरगुती उपाय उपयोगी असले तरी गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवाय। स्वयंपाकघरातील प्रत्येक मसाला म्हणजे एक छोटंसं आरोग्य भांडार आहे। तर अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिकसोबत भेटूया थोड्याच वेळात। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण मोबाईल बदलतो, कपडे बदलतो, पण उशी आणि गादी किती वर्ष वापरतो बरं याचा कधी विचार केलाय का? तज्ज्ञांच्या मते उशी साधारणतः 1 ते 2 वर्षांनी बदलणं योग्य मानलं जातं. कारण कसं आहे की त्यामध्ये धूळ, घाम, बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. तर गादी साधारणतः 7 ते 10 वर्षांनी बदलावी. जर सकाळी उठल्यावरती पाठदुखी, मानदुखी किंवा थकवा वगैरे जाणवत असेल ना, तर ती गादी बदलण्याची वेळ असू शकते. त्यामुळे मंडळी ही गोष्ट लक्षात ठेवा, उशी आणि गादी नियमित उन्हात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं की त्यावरती धूळ वगैरे साठलेली असतेच आणि बारीक बारीक ढेकणं वगैरे पण झालेली असतात. ज्यांच्या घरामध्ये कचरा आहे, तुम्ही स्वच्छता राखत नाही आहात ना, तर तिथे ढेकणं होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही स्वच्छतेसोबतच गादी आणि उशीला उन्हामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण कसं आहे मंडळी, चांगली झोप म्हणजे चांगलं आरोग्य आणि त्यासाठी योग्य उशी आणि गादी महत्वाची आहे. अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शशांक शेंडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्यापैकी अनेक जण सकाळचा उरलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पित असतात, पण हे खरंच योग्य आहे का? चहा पुन्हा पुन्हा गरम केल्यानं त्याची चव आणि सुगंध बदलतो आणि काही वेळानंतर त्यामध्ये जंतू वाढण्याची शक्यता सुद्धा असते. विशेषतः दूध घातलेला चहा असेल ना मंडळी, तर त्यामध्ये जंतू जास्त प्रमाणात वाढत असतात. तसंच जास्त वेळ ठेवलेल्या चहामध्ये काही घटक ऑक्सिडाइज होतात, ज्यामुळं चहाची गुणवत्ता कमी होऊ शकते. आणि म्हणूनच शक्यतो ताजा चहा पिणं अधिक चांगलं आहे. आणि गरज असेल ना तर कमी प्रमाणातच चहा बनवत जा, उगाच ते वाया जायला सुद्धा नकोय. त्यामुळे मंडळी कसं आहे की आरोग्य आणि सवयी दोन्हींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही आपलं हे रेडिओ स्टेशन कंटिन्यू ऐकायला हवंय. तर मंडळी अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आत्ता आपण बोलणार आहोत तांब्याच्या भांड्यातील पाण्याबद्दल. असं मानलं जातं की तांब्याच्या भांड्यात काही तास ठेवलेलं पाणी शरीरासाठी फायदेशीर असू शकतं. तांब्यामध्ये काही अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण अनेक गैरसमज सुद्धा आहेत बरं का. तांब्याचं पाणी म्हणजे प्रत्येक आजारावरचा उपाय नाहीये, तसंच खूप जास्त प्रमाणात तांब्याचं पाणी पिणंही योग्य नाहीये. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भांडं नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच कोणतीही पारंपरिक गोष्ट वापरताना माहिती आणि संतुलन महत्वाचे आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा जर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पित असाल ना, तर ते प्रमाणातच प्या आणि जास्त जुनं पाणी पिऊ नका. कारण कसं आहे की एखाद्या गोष्टीचे जर फायदे असतील ना, तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा असतात जर त्याचा आपण अतिरिक्तपणा केला तर. त्यामुळं काळजी घ्या, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना चष्मा लागलेला दिसतो बरं का, पण डोळ्यांचा चष्मा एवढ्या लवकर वेगाने का वाढतो बरं? मोबाईल, लॅपटॉप आणि स्क्रीन समोर वाढलेला हा वेळ एक मोठं कारण आहे. कमी झोप, बाहेर कमी खेळणं आणि सतत जवळून स्क्रीन पाहणं याचा सुद्धा परिणाम डोळ्यांवरती होतो. तज्ज्ञ सांगतात की दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी दूर पाहणं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. तसंच योग्य प्रकाशात वाचन आणि नियमित डोळे तपासणी सुद्धा गरजेची आहे. लक्षात ठेवा मंडळी, डोळे अनमोल आहेत, त्यामुळे त्यांची काळजी आजपासूनच घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, अनेक महिलांना सतत थकवा, चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवतो। यामागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरातील आयर्नची कमतरता। मासिक पाळीमुळं शरीरातील रक्त कमी होतं आणि त्यामुळं आयर्नची गरज वाढत असते। तसंच योग्य आहार न घेणं, डायटिंग किंवा पोषणाकडे दुर्लक्ष करणं सुद्धा कारणीभूत असू शकतं। पालक, बीट, डाळी, खजूर, डाळिंब यांसारखे पदार्थ आयर्नसाठी उपयोगी मानले जातात, पण स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक महत्वाचं आहे। महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी कुटुंब असतं हे कायम मी सांगत असते आणि हे तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या आणि ऐकत रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्वागत आहे मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आजच्या डिजिटल जगामध्ये ऑनलाईन सुरक्षितता महत्वाची आहे, विशेषत महिलांसाठी. अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. OTP, बँक डिटेल्स किंवा पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. सोशल मीडियावरती वैयक्तिक माहिती कमी ठेवा. आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे कोणी सतत त्रास देत असेल तर त्याला ब्लॉक करा आणि तक्रार नोंदवा. मजबूत पासवर्ड आणि 2-step व्हेरिफिकेशन वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी तंत्रज्ञान वापरा, पण सुरक्षिततेचा सुद्धा विचार करा आणि सुरक्षिततेसह तुम्ही तंत्रज्ञान वापरू शकता. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye, bye.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण बिस्किट चिप्सची एक्सपायरी डेट पाहतो पण किचनमधील अनेक वस्तूंकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. मसाले, सॉस, तेल, पीठ, ड्रायफ्रुट्स या वस्तूंना सुद्धा मर्यादित शेल्फ लाईफ असतेच की. जुने मसाले चव आणि गुणधर्म गमावू शकतात, तर खराब तेल किंवा पीठ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आणि म्हणूनच मंडळी, वस्तू खरेदी करताना आणि वापरताना तारीख तपासणं गरजेचं आहे. स्वच्छ आणि जागरूक किचन म्हणजे तुमचं सुरक्षित आरोग्य असतं. त्यामुळे मंडळी, फक्त औषधांवरची किंवा जे तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट्स आणता त्यांच्यावरची एक्सपायरी डेट पाहण्यापेक्षा तुम्ही किचनमध्ये ज्या भरून ठेवलेल्या वस्तू आहेत ना, तर त्या किती दिवसांपासून वापरताय आणि किती दिवस झाला आपण तेच वापरतोय, त्याची चव बदलली आहे का, रंग बदललाय का, हे लक्षात घ्या आणि वेळेनुसार त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा, त्यामध्ये बदल करा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आता उन्हाळा संपत आलाय. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालाय आणि अनेक ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाचं आगमन सुद्धा झालेलं आहे. मंडळी, उन्हाळा संपत आला की सगळ्यांनाच पावसाची आतुरता लागते. थंडगार वातावरण, मातीचा सुगंध आणि पावसाळ्यातील मजा प्रत्येकालाच करायची असते. पण मित्र हो, या ऋतूसोबत काही आजार सुद्धा येतात, त्यामुळं पावसाळ्यापूर्वी आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. सर्वात आधी स्वच्छतेकडं विशेष लक्ष द्या. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, कारण त्यातून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरू शकतात. तसंच पावसाळ्यामध्ये पचनाचे त्रास वाढतात बर का, त्यामुळे बाहेरचं उघड्यावरचं अन्न कमी खा आणि शक्यतो ताजं व गरम अन्नच खा. भरपूर पाणी प्या, कारण या काळामध्ये तहान जास्त लागत नाही, पण शरीराला मात्र पाण्याची गरज असते. त्यामुळं तहान लागली तरच मी पाणी पेईल हा हट्ट सोडा आणि दर अर्ध्या तासाला किंवा दर तासाला ठराविक प्रमाणात पाणी प्या. त्याचसोबत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळं, भाज्या आणि पौष्टिक आहार घ्या. छत्री, रेनकोट यांसोबत स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. भिजल्यानंतर लगेच कपडे बदला, हातपाय स्वच्छ धुवा आणि ओलसरपणा टाळा. श्रोते हो, छोट्या छोट्या सवयी आपल्याला मोठ्या आजारांपासून दूर ठेवू शकतात. आणि म्हणूनच या पावसाळ्यात फक्त हवामानाचा आनंदच नाही तर आरोग्याची सुद्धा काळजी घ्या.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी नेहमी बोलतेच तसंच. मला आत्ता सुद्धा कंटाळा आलाय की यार मला तुमच्याशी गप्पा मारायला इतकं छान वाटतं पण आता कंटाळा आलाय मला, ते म्हणजे आपला शो संपवायचा आणि आता वेळेअभावी मला तुमचा निरोप घ्यावा लागत आहे. पण या शेवटच्या सेगमेंटमध्ये मी तुमच्यासाठी एक छान आणि मस्त फ्रेश अशी गोष्ट आणि फ्रेश अशी टीप घेऊन आलेली आहे. मंडळी, घरामध्ये छान सुगंध यावा म्हणून अनेक जण केमिकलयुक्त एअर फ्रेशनर वापरतात बरं का, पण घरच्या घरी नैसर्गिक पर्यायसुद्धा बनवता येतात. लिंबाची साल, दालचिनी आणि लवंग पाण्यात मस्तपैकी उकळा, घरात छान सुगंध पसरतो. गुलाब पाणी आणि पाण्याचं मिश्रण स्प्रे बाटलीमध्ये भरून वापरू शकता तुम्ही. तसंच लेमन ग्रास किंवा लेव्हेंडर सारखी रोपं सुद्धा वातावरण ताजं ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मंडळी कसं आहे की तुमचे बाहेरचे पैसेही वाचतात की महागडे तुम्ही एअर फ्रेशनर वगैरे घेता, त्यापेक्षा घरच्या घरी असं बनवलं ना तर नैसर्गिक सुद्धा झालं आणि स्वस्तात मस्त सुद्धा झालं. नैसर्गिक सुगंध आणि घरात ताजेपणाची सुंदर भावना यामुळे येते. त्यामुळे मंडळी या गोष्टींचा नक्की अवलंब करा, एकदा तरी ट्राय करून बघा आणि आपण मात्र भेटूयात आता सोमवारच्या कार्यक्रमामध्ये. आपल्या सोमवारच्या शोमध्ये सकाळी 11 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी सविता काळे. मंडळी, एखादा सुट्टीचा दिवस आपल्या नगर शहराच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सान्निध्यात तुम्ही आनंदात घालवू शकता. तुमच्या प्रियजनांनाही आपल्या परिसरातील पर्यटन स्थळ दाखवा, त्यातून बदलेत आपल्या शहराचा चेहरा मोहरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ए भाई,

नगरकर 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ नगरचं प्रसारण बंद राहील. 2 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अमृता. तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आजचा आपला शो खूपच खास आणि मजेशीर होणार आहे, कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी प्रत्येक स्वयंपाक घरात असते आणि जवळजवळ प्रत्येकाच्या आवडीचीही असते. होय मंडळी, तर आज आहे आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस. आता तुम्ही म्हणाल, बटाट्यावर एवढा मोठा शो? पण खरं सांगायचं झालं तर बटाटा ही कोणती साधी भाजी नाही. बटाटा म्हणजे प्रत्येक पदार्थाचा मित्र. कोणतीही भाजी बनवा, त्यात बटाटा टाकला की चवच लागते. समोसा, वडापाव असो किंवा चिप्स, फ्रेंच फ्राईज, सगळीकडे बटाटा दिसतोच. लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला बटाटा आवडतोच. काही लोक तर रोजच्या जेवणात बटाटा नसेल तर जेवण पूर्ण वाटत नाही असेही म्हणतात. आजच्या या खास शो मध्ये आपण बटाट्याचा इतिहास, त्याचे फायदे, त्याच्यापासून बनणारे पदार्थ, शेतकऱ्यांची मेहनत आणि काही मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, कारण आजच्या शो मध्ये माहिती, मज्जा आणि चव या तिन्ही गोष्टींनी भरलेला असणार आहे. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी तुमची मैत्रीण अमृता. तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आपण रोज बटाटा खातो, पण तुम्हाला माहिती आहे का की बटाटा मूळचा भारतातला नाही. मंडळी, बटाटा सर्वात आधी दक्षिण अमेरिकेत सापडला होता. हजारो वर्षापूर्वी तिथल्या लोकांनी बटाट्याची शेती सुरू केली होती. नंतर हळूहळू बटाटा इतर देशांमध्ये पोहोचला. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी बटाटा भारतात आणला आणि नंतर तो भारतीय लोकांचा जीवनाचा महत्वाचा भाग बनला. आज भारत हा जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देशांपैकी एक आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याची शेती केली जाते. बटाटा पिकवण्यासाठी थंड हवामान आणि चांगली जमीन, योग्य पाणी आणि खत दिले तर बटाट्याचे उत्पादन चांगले होते. तर मंडळी, बटाटा फक्त चविष्ट नाही तर शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये कार्बन हायड्रेट असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, फायबर आणि काही महत्वाचे खनिजही असतात. म्हणूनच अनेक लोक बटाट्याचा उपयोग रोजच्या आहारात करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तेलकट पदार्थ जसे चिप्स आणि फ्रेंच फ्राईज जास्त प्रमाणात खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बटाटा खा, पण योग्य प्रमाणात खा. तर मंडळी, घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी तुमची मैत्रीण अमृतान. तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, बटाट्याशिवाय आपलं फास्ट फूड जगणंच अपूर्ण आहे. बटाटा वडा, वडापाव, समोसा, पराठा, आलू टिक्की, चिप्स, फ्रेंच फ्राईज, किती नाव घ्यायची. महाराष्ट्राचा वडापाव तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. रस्त्यावरच्या छोट्या गाड्यांपासून तर मोठ्या हॉटेलपर्यंत वडापाव सर्वत्र मिळतो. गरमागरम वडा, मऊ मऊ पाव आणि तिखट तिखट चटणी, हे ऐकलं तरी भूक लागते. लहान मुलांना चिप्स आणि फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. चित्रपट बघताना, सहलीला जाताना किंवा मित्रांसोबत वेळ घालवताना चिप्स हमखास असतातच. आजकाल अनेक देशांमध्ये बटाट्यांपासून वेगवेगळे नवीन पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी बटाट्याचे सूप बनवले जाते तर काही ठिकाणी बटाट्यांपासून मिठाई तयार केले जाते. तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात मोठा बटाटा जवळपास 5 किलो वजनाचा होता. कल्पना करा बरं, एवढा मोठा बटाटा. एवढ्या मोठ्या बटाट्याने किती लोकांची भाजी बनवून होईल. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी तुमची मैत्रीण अमृता. तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण रोज बटाटा खातो, पण तो आपल्या ताटात येण्यासाठी शेतकरी किती मेहनत घेतात याचा आपण फार कमी विचार करतो. पण बटाट्याची शेती करणे खूप कठीण काम आहे, कारण शेतकऱ्यांना उन्हात, पावसात आणि थंडीत काम करावे लागते. सुरुवातीला जमीन तयार केली जाते, मग बटाट्याची लागवड केली जाते. त्यानंतर योग्य वेळी पाणी द्यावे लागते, खत टाकावे लागते आणि पिकांची काळजी घ्यावी लागते. कधी जास्त पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो आणि कधी तर रोग येतो. यानंतरही बाजारात योग्य भाव मिळत नाही, तरीही शेतकरी मेहनत करत राहतात, कारण त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या घरात अन्न पोहोचते. म्हणूनच आपण अन्नाचा आदर केला पाहिजे, अन्न वाया घालवलं नाही पाहिजे. आपल्या ताटात आलेल्या प्रत्येक बटाट्यामागे घाम आणि कष्ट दडलेले आहेत. आजच्या या बटाट्या दिन निमित्त आपण सर्व शेतकऱ्यांचे आभार मानूया. आणि मंडळी, कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

patării.

नमस्कार, मी तुमची मैत्रीण अमृता. तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आपण आजच्या बटाट्या दिन विशेष छान पैकी माहिती घेतली. आपण बटाट्याचा इतिहास जाणून घेतला, त्याचे फायदे समजून घेतले, त्याच्यापासून बनणारे स्वादिष्ट पदार्थ पाहिले आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीबद्दलही बोललो. आणि हो मंडळी, आजच्या दिवसापासून आपण एक छोटी सवय लावू. जेवढं हवं तेवढंच अन्न घ्यायचं आणि अन्न वाया घालवायचं नाही, कारण अन्नाची किंमत ज्यांना माहिती असते त्यांना जीवनाची किंमत समजते. आणि पुढच्या वेळी वडापाव, समोसा किंवा फ्रेंच फ्राईज खाताना आजचा शो नक्की आठवा. आणि हो मंडळी, तुम्हाला कोणता बटाट्याचा पदार्थ आवडतो ते नक्की सांगा आम्हाला 90111 23 90 ह्या क्रमांकावर. मंडळी, तुमच्या सोबत गप्पा मारताना वेळ कसा गेला हे समजलेच नाही. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आता निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत, नवीन उत्साहासोबत आणि अशाच मजेदार गप्पांसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव भार्गव नानाभाऊ भालेर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। किस्से नाटकातले या रविवार विशेष शो मध्ये मी आहे आर जे ऋतु तुमच्या सोबत। मंडळी, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपल्या सोबत आहेत अहिल्यानगर येथील नाट्यकर्मी, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार नाना मोरे। त्यांच्याशी संवाद साधत आहेत महेश खताळ।
1: नमस्कार श्रोते हो, मी आहे महेश खताळ आणि आपला शो चालू झाला आहे ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले। नाटक म्हटलं की आपल्याला रंगमंचावर असा भव्यदिव्य राजवाडा किंवा एखादा फ्लॅट किंवा अजून वेगवेगळे स्वरूपाचे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं किंवा आपण म्हणूयात की एक नैपत्य दिसतं। पण हे नैपत्य जर तयार करायचं असेल किंवा उभारायचं असेल तर यामागे खूप मेहनत असती आणि असेच नैपत्यकार अहिल्यानगरचे आपले नाना मोरे आज आपल्या सोबत आहेत। तर नमस्कार नाना।
2: नमस्कार।
1: मी सगळ्यात आधी एक गोष्ट खरंच आपल्या श्रोत्यांना सांगतो की अहिल्यानगरमध्ये एवढ्या सारे नाटकाचे प्रयोग होतात, सगळ्या गोष्टी हे होतात की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे नाटक पाहतो पण याच्यामागं सेट उभा करणं आपण जे म्हणतो याच्यामागं खूप मोठी मेहनत असती। आज मी खास ओळख करून देणार आहे नानांची की नाना स्वतः अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि नेपथ्यकार तर आहेतच। आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात। यामध्ये सादरीकरण करताना किंवा तो सेट उभा करताना किंवा तयार करताना खूप सारे किस्से पण घडत असतात आणि श्रोत्यांना सांगायला मला आवडेल की येत्या 31 मे रोजी आपल्या ऊर्जा भवन या ठिकाणी संहिता ते सादरीकरण असा एक वर्कशॉप होणार आहे आणि त्या वर्कशॉपला मार्गदर्शक म्हणून नाना मोरे असणार आहेत। तर मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की जर फक्त नाटक करणं म्हणजे अभिनय किंवा लिखाण किंवा दिग्दर्शन हे नसतं तर त्याला अनुसरून नैपत्य कसं झालं पाहिजे किंवा नाटकाला साजेसं तो सेट कसा उभा करायचा याचं सर्व मार्गदर्शन नाना सर करणार आहेत। तर मी सांगेल की जेवढे रंगकर्मी आहेत, जुने नवीन सगळे ज्यांना नवीन शिकायचं ते सुद्धा आणि जे जुने आहेत त्यांनाही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतील। तर सर्वांनी नक्की जा, त्या वर्कशॉपचा फायदा करून घ्या मी असं म्हणेल। तर नाना, एक सुरुवात आपण अभिनेत्यापासून करूया की तुम्ही एक अभिनेते आहातच आणि नाटक म्हटलं की रंगमंचावर प्रेक्षकांना एक भव्यदिव्य असा सोहळा चालू असलेला आपण म्हणूयात की तो दिसत असतो। पण एक अभिनेता म्हणून प्रत्येक अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या मनात एक गोष्ट कायम चालू असते, ती म्हणजे विंगेत उभं राहिलेत आणि स्टेजवर जाण्याचा पहिला पाऊल आणि छातीत होणारी धडधड। तर ती तुमच्यासोबत अशी कधी झालेली आहे?
2: नाही, प्रत्येक प्रयोगालाच होते। मी म्हणेन फक्त माझ्याच नाही तर जो कोणी रंगभूमीवरचा कलाकार आहे त्याचा पहिला प्रयोग असेल किंवा अगदी हजारावाही प्रयोग असेल, मुळात ज्याच्या छातीत विंगेतली ती धडधड होत नाही तो अभिनेताच नाही।
1: वा, क्या बात।
2: प्रकार कसा आहे की प्रत्येक प्रयोग हा प्रयोग आहे। आधीचा जो प्रयोग झालाय अगदी तंतोतंत तसाच दुसरा प्रयोग होतो असं कधीच घडलेलं नाहीये। प्रत्येक प्रयोग हा प्रयोगच होतो आणि म्हणून ती धडधडही तेवढीच आवश्यक आहे। ती धडधड जर होत नसेल तर तो रोबोट तयार होईल असं मी म्हणेन। पहिल्या प्रयोगात जे केलंय तेच दुसऱ्या प्रयोगात करेल, तेही तिसऱ्या प्रयोगात करेल, हजाराव्या प्रयोगातही तेच करेल। धडधड ती आवश्यक आहे, ती धडधड चालू आहे म्हणून रंगभूमी चालू आहे असं मी म्हणेन।
1: क्या बात। खूप छान एक वाक्य सांगितलं तुम्ही आता की जर धडधडच नाही झाली तर तो व्यक्ती म्हणजे एक रोबोट तयार होईल। आणि अजून एक बोलले तुम्ही की आपण प्रत्येक वेळी एक प्रयोगच करत असतो कारण प्रत्येक वेळी ती वेगवेगळं त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजे, ते आपण म्हणू काय उभारला पाहिजे तो अभिनय म्हणून आपण प्रयोग करतो। तर आता अभिनेता म्हणून तुम्ही जेव्हा सुरुवात केली तर ऑफकोर्स तुम्ही सांगता आजही तुमच्या छातीत ती धडधड होतेच, तर असा एखादा काही किस्सा आहे का की खूप घाबरलेत किंवा नवीन असाल प्रत्येकाला होत असते आणि काही फजिती होण्याच्या आधीच तुम्ही सावरून घेतलं कोणा?
2: नाही आता त्या धडधडीचा अर्थ थोडासा कदाचित महेश जी तुम्ही वेगळा घेतलाय. ती धडधड म्हणजे भीती नाहीये.
1: बर,
2: ती एका अशा पोकळीत जाऊन उभं राहायचं जी तुम्ही काल्पनिक तयार केलेली आहे, पण तिचं वास्तवतेशी अतिशय जवळचं नातं आहे. कलाकार ज्या वेळेला एखादं पात्र साकारतो त्यावेळेला तो मुळात तो नसतो तर ते पात्र तयार झालेला असतो आणि ते खोटेपणा खरा दाखवायचा असतो किंवा तो खरा भासवावा लागतो. तो भासवण्यासाठी ती धडधड त्याच्याजवळ असेल तर त्याला ते भासवता येतं, नाहीतर मी जसं म्हटलं की तो रोबोट तयार होतो आणि मग रोबोट परफेक्ट असेल पण ती धडधड त्याच्यासोबत नसेल.
1: नाना, आता आपण अभिनेतेवरून एक नैपत्यकार म्हणून आम्ही सगळे पाहतो तुम्हाला की जशी माझी सुरुवात झाली आहे, मी त्यावेळेस पहिल्यापासून हेच ऐकलं की जर सेट उभा करायचा असेल तर त्यासाठी नगरमधलं एकच नाव येते म्हणजे नाना मोरे. आपण म्हणतो परफेक्ट एखाद्या याला करायचं, नाटकाला साजेसा सेट झाला पाहिजे. तर ह्या नाटकाच्या सेटची म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली?
2: सुरुवात माझी तशी मुंबईतून झाली. मी मुंबईत राहत होतो आणि जनार्दन लवंगरे हे माझे शेजारी होते राहायला, म्हणजे मी भावाकडे होतो. कॉलेज नुकतंच संपलेलं होतं, काहीतरी नोकरी शोधावी या निमित्ताने मुंबईत गेलो. तसं कलाकार म्हणून मी अगोदर काम केलं होतं, म्हणजे नगरमधल्या शहर सहकारी एकांकिका स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला कॉलेजला असताना मी काम केलं होतं. पण मुंबईत गेल्याच्या नंतर ॲक्सिडेंटली मी जनार्दन लवंगरेंच्या शेजारी राहिलो होतो. तो व्यक्ती कधी येतो कधी जातो त्याला मी पाहायचो, पण वेळ कधीच असं ठरले नाही की एखादा नोकरी करणारा माणूस या वेळेत गेला या वेळेत आलाय. तो कोणत्याही वेळेला जायचा कोणत्याही वेळेला यायचा, अगदी रात्री अपरात्री. मग मी एक दिवस सहज विचारलं, सर तुम्ही कुठे आहात नोकरीला, कुठे जाता रोज? मग त्यांनी सांगितलं मी नाटककार आहे, निर्माता आहे आणि माझं सदा सर्वदा नावाचं नाटक चालू आहे. कॉलेजला असताना एकांकिका केलेल्या होतं, आवड होती. मी म्हटलं सर मला पण घेऊन चला ना तुमच्याबरोबर. ते चल म्हटले. मी त्यांच्याबरोबर गडकरी रंगायतनला प्रयोग होता ठाण्याला, प्रयोगाला गेलो, प्रयोग पाहायला आवडला. नंतर घरी बसून कंटाळा यायचा म्हणून मग ते निघाले की मी त्यांच्याबरोबर निघायचो.
1: बर,
2: असे 8-10 प्रयोग मी त्यांच्यासोबत फक्त गेलो, प्रयोग पाहिले, हळूहळू कंटाळा यायला लागला, पण मी जात राहिलो. आणि मग गेल्यावर करायचं काय, बेलेकर काका म्हणून त्या नाटकाचे नेपथ्य लावणारी जी व्यक्ती होती, वयस्कर व्यक्ती होती, मी त्यांच्याबरोबर रमायला लागलो, बसायला लागलो. आणि एक दिवस मी साधारण 30-35 प्रयोग मी त्यांच्याबरोबर बसलो असेल, त्यांच्याबरोबर मदत केली, काम केलं. एक दिवस मला लवंगरे सर म्हटले, नाना एक काम होतं तुमच्याकडे. म्हटलं बोला की. आजच्या नाटकाचा सेट तुम्ही लावा. मी म्हटलं का बरं, बेलेकर काका नाटक आलाय, ऍडमिट आहेत, सेट लावू शकाल? म्हणलं हो, सेट काही विशेष अवघड नाही आणि मी एवढे प्रयोग त्यांच्या सोबत काम केले मी लावेल. तिथून पुढे 450 प्रयोग मी त्या नाटकाचं सेट लावलं.
1: क्या बात.
2: आणि मग त्यातला अभ्यास, थिअरी नेपथ्याची, याच्यावरही काम करत गेलो आणि कळत गेलं की फक्त उभं करणं म्हणजे सेट नाही. सेटला एक स्वतःची भाषा आहे, नेपथ्याला एक स्वतःची भाषा आहे, त्याचे एक स्वतःचं तंत्र आहे. आणि नेपथ्य हे एक असं पात्र आहे जे तुमच्याशी संवाद साधत नाही, पण त्याच्याशिवाय तुमच्याशी कोणतंही पात्र संवादही साधू शकत नाही, असं नाटकातलं ते एक पात्र आहे असं मी मानतो.
1: पण म्हणजे पहा ना की एक आवड होती, कॉलेजपासूनच तुम्ही नाटक एकांकिका वगैरे करत होते आणि तो एक योगायोग म्हणा किंवा नटराजाची आशीर्वाद म्हणा की त्या काका त्या दिवशी आजारी होते आणि तुम्हाला एक तो चान्स मिळाला की तो सेट लावण्याचा आणि पुढचे 450 प्रयोग तुम्ही स्वतः सेट लावला. तो तिथंच तुम्ही आत्ता जसं सांगितलं की त्या नैपत्याला जरी संवाद नसतील पण त्याच्याशिवाय संवाद होऊ शकत नाही, ही खूप मोठी गोष्ट सांगितली. त्यानंतर तुम्ही म्हणजे नगरमध्ये सुरुवात कशी केली की जसं मुंबईमध्ये तुम्ही एक चान्स मिळाला तुम्हाला तसं नगरमध्ये सुरुवात कशी झाली?
2: मी मुंबईत नोकरी करता करता हे काम करायचो. नंतर नोकरीचा कंटाळा आला, नोकरी सोडली, स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्याला एक्सपान्शन म्हणून नगरला मी शिफ्ट झालो. आणि नगरला त्या व्यवसाय व्यवस्थित सेट झाला आणि मग मी मुंबईमधून निघालो, नगरमध्ये आलो. नगरच्या वेगवेगळ्या नाट्यसंघांशी मी कनेक्ट होत गेलो कारण नाटकाची आवड होती, पाहत होतो. पॅरलली मी मूळचा पारनेर तालुक्यातला वडझिरे गावचा, माझ्या शेजारचं गाव देवी बैरे, जिथे 48 वर्ष जशी राज्यनाट्य स्पर्धा होते शासनाची, तशी त्या गावात यात्रेनिमित्त तिथे 48 वर्ष सलग जी स्पर्धा आहे नाटकांची, जिथे अगदी विजू मामांनी, विजय चव्हाणांनी प्रयोग केले, मोठे मोठ्या कलाकारांनी तिथे प्रयोग केले, तिथे ती स्पर्धा व्हायची. आणि खरं तर नाटक मी तिथे शिकलो, म्हणजे पाहून शिकलो किंवा त्याची आवड निर्माण झाली असं म्हणेन मी. शिकलो नाही म्हणता येणार, शिकतो अजूनही आहे, शिकायचं आहे, शिकणं संपणार नाही. शिकणं संपलं की मग प्रगती संपेल. त्यामुळे मी तिथे पाहत गेलो, तिथे आवड निर्माण होत गेली. नाटक रात्री 9 वाजता असायचं, मी 5 वाजताच जायचो. कोण कसा सेट लावतंय, मेकअप कसे होत आहेत, कॉस्ट्युम कसे चेंज होत आहेत, मी पाहायचो दुरून, त्याचं ऑब्झर्वेशन करायचो आणि त्याची आवड निर्माण होत गेली आणि तिथून खरं तर माझी सुरुवात झाली असं मी म्हणेन.
1: म्हणजे ऑब्झर्वेशन तुमचं अजूनही थांबलेलं नाही आहे, जसं आत्ता तुम्ही सांगितलं की तुम्ही अजूनही शिकतायत.
2: हो, शिकलं पाहिजे. प्रत्येक कलावंताने, म्हणजे तो अगदी ऑनस्टेज कलाकार असेल किंवा बॅकस्टेजचा असेल, त्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्यातूनच त्याला खूप काही शिकता येऊ शकतं. पुस्तक वाचून ज्ञान नक्कीच मिळतं, पण दुनियेतून मिळालेलं ज्ञान किंवा अनुभवातून मिळालेलं ज्ञान हे मोठं असतं, ते जास्त शिकून जातं माणसाला.
1: प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला सगळंच काही शिकवतं.
2: बरोबर,
1: कारण प्रॅक्टिस होत राहते, प्रत्येक वेळी होतच आहे, त्यामुळे आपण जास्त अजून उभारून पुढचं जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. नाना, मला आता थोडासा वेगळ्या यांनी प्रश्न विचारायचा की नैपत्य करतो आपण, जसं की आता आपल्या श्रोत्यांना हे समजेल की सेट उभा करताना खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. जसं की आपण एखादं नाटकाची तालीम करायची असेल तर आपण ते हॉलमध्ये सगळं करत असतो, पण आपल्या अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काय होतं की आपण फक्त तालमीच्या वेळी आखून घेतो, सेट उभा नसतो, काय नसतो, पण त्यावेळी प्रॅक्टिस पाहताना तुम्हाला सुचत असेल की बाबा इथं हा हे दिसलं पाहिजे, कारण संहिता वाचलेली असते तुम्ही, दिग्दर्शकाने तुम्हाला समजावून सांगितलेलं असतं, पण तुम्ही पाहताना तो सेट कसा पाहता?
2: मी अगोदर शून्य नेपथ्य पाहतो.
1: बर,
2: म्हणजे सेट नाही. या प्रोसेसपासून सुरू शून्य नेपथ्य पाहतो. या प्रोसेसपासून सुरू झालं की प्रयोग संपेपर्यंत त्यात काय काय असणार आहे, काय असलं पाहिजे आणि काय नकोय. काय नकोय हे यासाठी म्हणतोय मी की अपघात जर कुठला झाला, अगदी छोट्यातला छोटा अपघात होऊ शकतो रंगमंचावर किंवा मोठ्यातला मोठाही होऊ शकतो, तर तो अपघात होऊ नये यासाठी सगळ्यात जास्त काळजी ही नेपथ्यकाराने घेतली पाहिजे. कलाकार स्टेजवर असतो, नाटकाला रिटेक नाही. कलाकार तंत्रज्ञ यांना कुठलीही अडचण न येता तो सेट अशा पद्धतीनं असावा की कलाकाराला त्याची अडचण झाली नाही पाहिजे. मुळात नेपथ्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे, वास्तववादी आहे, प्रतिकात्मक आहे किंवा अगदी शून्य नेपथ्य ही संकल्पना आहे. मुळात दोन मोडे स्टेजवर मांडले तरी तो राजवाडा होतो आणि पूर्ण राजवाडा लावला तरी तो राजवाडा होतो, पण याच्यातलं संयुक्तिक राजवाडा कोणता हे नाटकाच्या संहितेची गरज, कलाकारांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी याचा सगळ्याचा विचार करून ते करावं. कोणतीही गोष्ट न लावता पूर्ण नाटकाचं नेपथ्य होऊ शकतो याही मताचा मी आहे. शून्य नेपथ्य ही सगळ्यात मोठी संकल्पना नेपथ्यामधली आहे, पण त्याला तेवढाच सपोर्ट हा कलाकारांकडून आणि दिग्दर्शकाकडून असला पाहिजे. सोबतच शून्य नेपथ्य हे प्रेक्षकांच्याही पर्यंत त्याच वेळेला पोहोचतं ज्या वेळेला कलाकार त्याचा भास निर्माण करतात. हा जो भास आहे हा शून्य नेपथ्यातही असू शकतो, प्रतिकात्मक नेपथ्यातही असू शकतो किंवा वास्तववादी नेपथ्यातही असू शकतो. आणखीन बारीक पाहत गेलो, छोटे छोटे गोष्टी पाहत गेल्यात तर आणखी उपप्रकार नेपथ्यात पडतात, पण आपण आत्ता ते बोलायला नको.
1: 31 तारखेला आपल्याला संहिता ते सादरीकरण आहे, त्यावेळी आपल्याला सगळं काही तिथं शिकायला मिळणार आहे. आणि मी श्रोत्यांना परत एकदा सांगतो की 31 तारखेला संहिता ते सादरीकरण ऊर्जा भवनला आपल्यासाठी वर्कशॉप आहे आणि नाना मोरे तिथं मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. तर मी खरंच सर्वांना सांगेन की या संधीचा लाभ घ्याच तुम्ही. आपण परत एकदा आपल्या प्रश्नांकडे वळूयात नाना. हे झालं की तुम्ही नाटकाचे बरेचसे आता प्रकार काही सांगितले, पण याच्यामध्ये चॅलेंज पण असेल ना?
2: की नक्कीच नक्कीच चॅलेंज आहे. कसं आहे की मुळात जसं आपण अगोदरच म्हटलो की नाटकाचा प्रत्येक प्रयोग असतो तो शो नाही आहे, म्हणजे ॲज इट इज तसाच घडेल असं नाही आहे. प्रत्येक जो प्रयोग आहे हा वेगळा घडतो, तो फक्त कलाकारांच्यासाठी घडतो असं नाही, तर प्रत्येक तंत्रज्ञासाठी तो वेगळा असतो. तुम्ही कुठल्या ठिकाणी ते नाटक करताय, तुमच्या समोरचा प्रेक्षक कोण आहे, तुम्हाला मिळालेला रंगमंच कुठला आहे, तिथे मिळणाऱ्या सुविधा कुठल्या आहेत, गैरसोय काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते चॅलेंज घ्यावं लागतं. आणि या गोष्टींचा विचार प्रयोगाच्या अगोदर करून चालत नाही, तर तालमीच्या अगोदर करावा लागतो. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रंगमंचाची साईज काय आहे, तिथे मिळणारा प्रकाश योजनाकाराने केलेला जो सेटअप आहे त्याचा, त्यातून येणारे सोर्स कसे असणार आहेत, त्याच्यानुसार नेपथ्यातही बदल करावे लागतात. ते नेपथ्यकाराला ऍक्सेप्ट करावं लागतात, सोबत कलाकाराला ऍक्सेप्ट करावं लागतात. ऐन वेळेला कदाचित नेपथ्यात प्रचंड बदल होऊ शकतो आणि तो बदल कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी जर स्वीकारला तर तो प्रेक्षकांच्या पर्यंत बदल झालाय हेही पोहोचत नाही. मी माझा एक अनुभव सांगतो. एका उत्तराची कहाणी नावाचं नाटक राज्य नाट्याला एक 4-1 वर्षापूर्वी मी केलं होतं, जे नगर केंद्रातून पहिलं आलं होतं. आम्ही बॉक्स सेट केला होता, म्हणजे वास्तववादी नेपथ्य होतं आणि वास्तववादी नेपथ्यामध्ये किचन होतं तिथे. याच्या किचनची प्रॅक्टिस आम्ही, म्हणजे तालमीच्या काळामध्ये तिथे किचन आहे, कलाकारांनी त्याचा वापर केला होता, सगळं झालं होतं. पण प्रयोगाच्या अगोदर सेट लावल्याच्या नंतर साधारण 2 तास अगोदर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा किचनचा ओटा जर समोर राहिला तर ऑडियन्सला, लेफ्ट साईडच्या ऑडियन्सला नाटक त्या सेक्शनमधलं दिसणारच नाही. त्या नाटकाचा दिग्दर्शक मी असल्यामुळे आणि नेपथ्यकारही मीच असल्यामुळे मला निर्णय घेणं पटकन सोपं झालं, वेळ लागला नाही. मी कुठल्याही तंत्रज्ञाला किंवा कलाकाराला सांगितलंच नाही की किचन आपण आउट करतोय.
1: बापरे,
2: स्टेजवरचं किचन आउट झालं तोपर्यंत त्याच्या अगोदर लाईट, जे प्रकाश योजनाकार होते गणेश लिमकर, त्यांनी त्याच्यावर लाईट सेट केलेल्या होत्या. कलाकारांनी थोडस जुजबी वावर करून घेतलेला होता आणि अचानक किचन गायब झाल्याच्या नंतर सगळेजण माझ्याकडे आले आणि हे काय झालंय. म्हटले आत्ता तुमचं खरं चॅलेंज आहे की यात तुम्हाला काय करता येईल. मी नेपथ्य आणि दिग्दर्शन या गोष्टीचा विचार केलेला आहे की ते प्रेक्षकांसाठी अडसर ठरणार आहे ते काढलंय, पण आता प्रकाश योजनाकार आणि कलाकार म्हणून तुमचं चॅलेंज आहे. अडचणी येतील त्या सावरल्या गेल्या पाहिजेत.
1: म्हणजे
2: कलाकारांनी आणि सर्व तंत्रज्ञांनी मला सपोर्ट केला, प्रयोग उत्तम झाला आणि नाटक पहिलं आलं.
1: वा, म्हणजे हे जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये चॅलेंज असतात का, पण त्यावेळी तुम्ही दिग्दर्शक पण होता आणि नेपथ्यकार पण, म्हणून तुम्ही कलाकारांना आणि बाकीच्या तंत्रज्ञांना पण चॅलेंज दिलं की आता खरी परीक्षा आहे, तुम्ही तुमचा स्किल दाखवा.
2: नाही, प्रत्येक नाटक हे मुळात फक्त दिग्दर्शकाचंच नाटक असत नाही किंवा कलाकारांचंच असत नाही, तर ते अगदी तुमचं रंगमंच व्यवस्था पाहणारा कलाकार असेल, वेशभूषा पाहणारे तांत्रिक कलाकार असेल, मेकअप करणारे तांत्रिक कलाकार असेल, प्रत्येकासाठी चॅलेंजेस असतं असं माझं मत आहे. म्हणूनच त्याला प्रयोग म्हणायचं, मी अगोदरच म्हटलं तो प्रयोग असतो. प्रत्येक प्रयोग हा नवा असतो. ठीक आहे, तुम्ही 10 प्रयोग झाले, 15 प्रयोग झाले, 20 प्रयोग झाले, तुमचा कॉन्फिडन्स लेवल जास्त वाढत जाईल, पण तुमचं चॅलेंज संपलेलं नसतं. चॅलेंज असतंच ते समोर
1: आणि ते चालूच राहील.
2: हो, ते चालूच राहील जोपर्यंत ते प्रयोग चालू राहतील.
1: नाना, आता मला हे विचारायचं आहे की आता नेपथ्यकार म्हटलं आणि मी मागच्या काही जी आपली मालिका चालू आहे याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा बोललो हे वाक्य की हौशी कलाकार हा जुगाडू असतो, काहीतरी जुगाड करतात की आणि त्या गोष्टी मॅनेज करणं वगैरे. तर मला तुमच्याकडून एखादा किस्सा असा ऐकायचा आहे की आता तुम्ही नेपथ्यकार आहात, तर कधी असं घडलंय का की एखादी वस्तू काहीतरी ऐनवेळी नाही मिळाली पण एक असा जुगाड केला की जो प्रेक्षकांच्याही लक्षात नाही आला कधीच. जसं आता तुम्ही सांगितलं किचन तर बाजूला केलं, हे बऱ्याच वेळा प्रेक्षकांना, बऱ्याच वेळा म्हणजे 100% प्रेक्षकांना माहीतच नसतं की संहितेमध्ये काय, ते फक्त दिग्दर्शक कलाकार आणि तंत्रज्ञ यांना माहीत असतं. पण असा एखादा किस्सा की ज्या एखाद्या प्रॉपर्टीवर तुमच्या नाटकाचा सीन आहे आणि ती प्रॉपर्टी नाही मिळाली पण काहीतरी जुगाड असा केला की ते नाटक पुढे एकदम व्यवस्थित पार पडलं, असा एखादा किस्सा आहे का?
2: आहे. सगळ्यात अगोदर मी तो किस्सा सांगायच्या अगोदर ही गोष्ट सांगेल की ही जी चॅलेंज आहेत ना, हे चॅलेंजेस नाटकाला जिवंत ठेवतात, म्हणून तर ते जिवंत कला आहे.
1: वा.
2: फिल्मला मी काम करतो किंवा जे कलाकार काम करतात ते फक्त तेवढ्या टेकपर्यंत ती जिवंत असते. तो टेक संपला की ती कला संपलेली असते, परत दुसऱ्या टेकला ती परत जिवंत होते, परत टेक संपला की मरते. नाटक एकदा सुरू झालं की संपेपर्यंत ती कला जिवंत असते, त्यातला तो कलाकार जिवंत असतो, त्यातलं ते पात्र जिवंत असतं, ते इमोशन जिवंत असतात. किस्सा हा तसा नाटकातला नाही आहे. आता जुगाडू हा जो विषय आहे किंवा हा शब्द आहे, काय प्रत्येक कलाकाराला किंवा प्रत्येक तंत्रज्ञाला काम करताना हे खूप चांगलं करायचं आहे, पण हौशी रंगभूमीकडे पैसा नाही आहे किंवा पैसा नाही म्हणूनच ती हौशी आहे.
1: हो.
2: आणि अशा वेळेला एखादी गोष्ट मॅनेज करायची तर मग कमी पैशात किंवा शून्य पैशात म्हणूयात आपण, ती आणावी लागते, करावी लागते. आणि त्यात एक मजा असते. एक लग्नाचा सीन होता, एक होता बांबू काका नावाचं नाटक होतं आणि किस्सा नगरमधला नाही येतो, तर तो औरंगाबादला अंतिमला प्रयोग होता त्यावेळेसचा आहे. लग्नामध्ये हार हवे होते
1: बर,
2: आणि माझा जो सहकारी होता सुनील वनवे तो तिथं होता. मी अंतिमच्या प्रयोगाला गेलेलो नव्हतो पण तो होता. आणि सुनीलचा मला फोन आला की बांबू काकाच्या प्रयोगाला 2 हार हवेत, आत्ता या वेळेला मिळणार नाहीत कुठे. म्हटलं तू तसं औरंगाबादमध्येच किंवा आत्ताचं संभाजीनगर तिथेच तू नाट्यशास्त्र शिकलायस, तुला आठवतंय का जवळपास स्मशानभूमी कुठे आहे? तो म्हणला हो जवळ आहे. म्हटलं जा सापडतील.
1: नाटकासाठी लागणारे हार स्मशानभूमीतून,
2: स्मशानभूमीतून आणलेले 2 हार वापरून नाटक केले हे त्या कलाकारांनाही माहीत नाही आहे, ते फक्त माझा सहकारी सुनील वनवे आणि मला माहिती आहे आणि आत्ता तुला.
1: बापरे. म्हणजे पहा ना की स्मशानभूमीतून हार आणून नाटकामध्ये लग्न लावले.
2: हो.
1: बापरे. म्हणजे आपण म्हणूया की हौशी कलाकार जो असतो तो काहीही करू शकतो नाटकासाठी, आणि हे एवढं मोठं जुगाड आणि त्यात जो आहे सुनीलला मी खूप चांगला पद्धतीने ओळखतो आणि तो खरंच जुगाडू आहे, काहीही करू शकतो तो ऐन वेळेला, ते मी पण अनुभवलेलं आहे 2-3 वेळा. नाना आता दिग्दर्शक म्हणून तुम्ही ज्यावेळेस असतात, आपण ज्यावेळेस प्रेक्षक ज्यावेळेस नाटक पाहत असतात तर त्यांना रंगमंचावर एक कलाकृती दिसत असते, खूप छान चालू आहे सगळं, की नैपत्य लावलं आहे, लाईट्स आहेत, त्याला साजेसं म्युझिक पण आहे, कलाकार सादरीकरण करतायत, पण विंगेत आणि बॅकसाईडला एक वेगळं एक नाटक चालू असतं ज्याच्यामध्ये बॅकस्टेज करणारे मुलं आणि दिग्दर्शक यांचं एक वेगळं नाटक चालू असतं. म्हणजे समजा एखादा डायलॉग एखादा चुकतो की काय, किंवा एखादा कलाकार आता जर बऱ्याच वेळा आपल्याला याच्यात तालमीच्या वेळेसच लक्षात येतं की ऐनवेळी हा जर चुकला तर काय करायचं, तर तुम्ही दिग्दर्शक असताना तुम्ही कसे असतात?
2: नाही, दिग्दर्शक असताना मी सगळ्यात आधी हा विचार करतो प्रयोगाच्या वेळी की आपण जी तालीम केलेली आहे ती पुरेशी झालेली आहे का. नॉर्मली बरेचसे नगरचे कलावंत अर्थात त्यांची कॅपॅसिटी असते किंवा त्यांचा तो जॉनर असेल, खूप कमी दिवसात ते नाटक उभं करतात. प्रयोगही होतो, चांगलेही प्रयोग होतात, पण मी कमी तालमीत प्रयोग करावा या मताचा नाही. प्रयोग वाईट होईल असं मला अजिबात नाही म्हणायचं, प्रयोग चांगलेही होतील कमी तालमीतही, पण कॉन्फिडन्स लेवल कमी राहील. कलाकारांची राहील, तंत्रज्ञांची राहील. तुमची कॉन्फिडन्स लेवल चांगली ठेवायची असेल मुळात तुम्हाला नाटकाच्या सादरीकरणासाठी कॉन्फिडन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कलाकार म्हणून, तंत्रज्ञ म्हणून. मग नाटकाचा जॉनर कुठलाही असू देत, कदाचित सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, कुठल्या एखाद्या विषयाला हाताळलेला असेल, विनोदी नाटक असेल, तालीम जेवढी जास्त होईल तेवढा प्रयोग चांगला होईल या मताचा मी आहे. त्यामुळे मी दरवेळेला खूप चांगली तालीम हवी या आग्रहात असतो. जर समजा एखाद्या प्रयोगाला किंवा एखाद्या नाटकाला तालीम कमी पडलेली असेल तर मी दिग्दर्शक म्हणून खरं सांगतो मी घाबरलेला असतो की प्रयोग कदाचित वाईट झाला तर.
1: पण ही भीती प्रत्येक दिग्दर्शकाला पाहिजेच.
2: नाही, मी आधीच म्हटलं की प्रत्येकाच्या स्टाईल किंवा जॉनर वेगळा असेल. कुणी अगदी 15 दिवसातही प्रॅक्टिस करून नाटक करेल त्याचाही प्रयोग वाईट होतो असं मला अजिबात म्हणता येणार नाही. त्याचा प्रयोग चांगला होतो म्हणूनच तो त्या जॉनरने किंवा त्या मेथडने करतो. मी ॲव्हरेज हा विचार करतो. हौशी रंगभूमीचे कलाकार हे काही व्यावसायिक कलाकार नाहीत. त्यातले काही कलाकार अनुभवी असतात, काही अगदी नवखे असतात, एकमेकाला जुळवून घेताना. दुसरी गोष्ट ही आहे की ते कलाकारांचे तंत्रज्ञांचे इगोही एकमेकाला सांभाळावे लागतात.

0: असतो. प्रत्येकाची कामं विभागलेली असतात. रंगमंच व्यवस्था पाहणारा त्याचं काम करत असतो, प्रकाश योजनाकार त्याचं काम करत असतो, म्युझिक करणारा व्यक्ती त्याचं म्युझिक करत असतो, सेटला माझ्याबरोबरची जी मुलं आहेत तेही काम करत असतात. त्यामुळे प्रयोगाच्या वेळेला मला भीती असत नाही. मला माहिती असते प्रयोग चांगला होईल. आणि माझा आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की तालीम चांगली केल्यामुळे अपेक्षा जेवढी ठेवलेली आहे प्रयोग कसा होईल त्यापेक्षा चांगले प्रयोग झालेले आहेत.
1: परत एकदा आपण नैपथ्यावरच येऊ. जेवढे कलाकारांना आपण म्हणतो की फेड आउट झाल्यानंतर अंधारात इकडे तिकडे जावं लागतं किंवा अंधारातच बऱ्याच वेळा या विंगेतून त्या विंगेत जावं लागतं, पण बऱ्याच वेळा कदाचित कलाकारापेक्षाही जास्त वेळा जर सेट बदलायचा असेल अंधारात, तर नैपथ्य म्हणजे सेट लावणारी जी मुलं असतात त्यांनाच पळावं लागतं. तर अशा वेळी तुम्ही त्या पोरांना काय सांगतात? किंवा एखादा तुमच्याकडे असा किस्सा आहे का की ऐन वेळेला सेट चेंज करायचा आहे, काही टायमिंग कधी कधी मॅच होत नाही, कारण हार्डली वेळ मिळतो 10 ते 15 सेकंद, त्यात कधी
0: 10 सेकंद
1: काही 15 सेकंद घेतात, पण तुमच्या मते 10 सेकंद
0: नाही, 15 सेकंद म्हणजे नॉर्मली काय आहे की 10 सेकंद सेट बदलायचा, राहिलेले 5 सेकंद आत येणं परत जाणं यासाठी मार्जिन टाइम ठेवलेला असतो. ऍक्च्युली तो लॉजिकली चुकीचा आहे, 10 सेकंदाच्या आधीच हे घडलं पाहिजे. पण सेट जर जास्त असेल तर अशा वेळेला म्युझिकच्या फिलरने किंवा लाईटच्या इफेक्टने तो वेळ वाढवून मग ते करावं लागतं मॅच. हे अर्थात दिग्दर्शकाशी आधी बोललेलं असतं, प्रकाश योजनाकाराशी बोललेलं असतं आणि कलाकारांनी त्याची माहिती दिलेली असते आधी.
1: मला आता एक असं विचारायचं तुम्हाला की असं कधी झालंय का की सेटवर कधी कधी आपण सेक्शन करतो आणि एखादा छोटासा सीन असतो, एक 5 मिनिटाचा सीन, आणि तेवढ्यासाठी फक्त एखादी फ्रेम लावावं लागती आणि बऱ्याच वेळा आपले जे सेट लावणारे मुलं आहेत हे फ्रेमच्या पाठीमागं उभे असतात. तर असा एखादा कोणता किस्सा की जिथं तो व्यक्ती कंटिन्यू थांबलाय आणि पुढे सीन चालू आहे?
0: खूप वेळा, म्हणजे मी तर असं म्हणेन ज्या ज्या नाटकामध्ये सिंगल सेट नाहीये, एकापेक्षा जास्त सेट आहेत, अशा वेळेला जवळपास 70 ते 80% वेळा तुम्हाला दिसणारे, प्रेक्षकांना दिसणारे जे ऑनस्टेज कलाकार आहेत तेवढीच माणसं बॅकस्टेजला त्याच फ्रेमच्या मागे उभे असतात.
1: ते सगळं
0: एक किस्सा आठवला मला. संगीत नाटक होतं एकच, प्याला प्रयोग खरवंडीकर मॅडमने केलेला आणि औरंगाबादला त्याचा प्रयोग होता. तळीरामाचं घर आम्ही स्टेजवर मधोमध आणून लावतो आणि परत ते घेऊन जायचं आहे तो सीन संपल्यावर. म्हणून मग मी सोबत होतो, माझ्याबरोबर आणखी 2 जण होते. त्या सीनला आम्ही असं ठरवलं की फ्रेम लावायच्या, 4 फ्रेम होत्या, तळीरामाचं घर लावलं होतं आणि मागेच थांबूया फ्रेमच्या, प्रवेश संपला की घेऊन जाऊ. आम्ही मागे थांबलो, प्रयोग रंगलेला होता, प्रेक्षकांकडून संगीत नाटक असल्यामुळे वन्स मोर येत होते आणि ऑब्विसली स्टेजवरच्या कलाकारांना मिळालेला ती दाद, त्यामुळे ते वन्स मोर आणखी वाढत गेले, गाणे परत रिपीट झाले. आणि मग अशा वेळेला काय करायचं बाबा, एवढ्या वेळ आपण उभं राहायचं का? सेट प्रॉपर उभा होता, आम्ही काही पकडून उभे नव्हतो, सेट उभा होता, त्याला स्टँड्स होते, काय करायचं? आम्ही लुडो खेळत बसलो होतो. प्रयोग सुरू असताना रंगमंचाच्या बरोबर मध्यावर अर्थात फ्रेमच्या पाठीमागे आम्ही लुडो खेळत होतो.
1: बापरे. पण हे प्रेक्षकांच्या लक्षात
0: नाही, हे प्रेक्षकांच्या नाही आणि अगदी कलाकारांनाही, अगदी 1-2 कलाकारांना ते कळलं होतं, बाकी कुणालाच कळलेलं नव्हतं.
1: वा, म्हणजे ज्यावेळी आपल्याला अशी वेळ येते, पण त्यावेळी आता काय करणं, एवढे वेळ उभं राहणं हे शक्य नाही. की जसा माझ्यासोबतच मी तुमच्यासोबत काम केलं आणि मला खरंच प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की मी सुद्धा नानांसोबत एक सेटवर काम केलेलं आहे. त्यावेळी सुद्धा एक किस्सा असा होता की अशीच, हा प्रश्न विचारण्यामागचं खरं कारण तेच होतं, कारण एका नाटकाच्या वेळी, मी त्या नाटकाचं नाव नाही घेणार, मला फ्रेम घेऊन उभं राहायचं होतं आणि त्या फ्रेमच्या पुढं तलवारीने लढाई होणार होती आणि अक्षरशः माझ्या हातापासून तो फ्रेम फाडून तलवार माझ्या हाताजवळून गेली होती. त्यामुळं मला माहिती आहे की त्या फ्रेमच्या पाठीमागं राहणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मनात किती धाकधूक चालू असते की जर चुकून एखाद्या वेळेस काही ॲक्सिडेंटली काही जर घडलं तर त्याचा परिणाम अख्खा नाटकावर होईल. त्यामुळं नैपथ्यकार म्हणून नाना ज्या गोष्टी आधी, नाटकाच्या आधी सगळ्यांना आम्हाला समजावून सांगतात त्या खरंच खूप महत्त्वाच्या असतात. आणि मी परत एकदा सांगेन, 31 तारखेला

0: ऊर्जा रंगभवनला संहिता ते सादरीकरण हे आपले वर्कशॉप आहे, जिथं मार्गदर्शक म्हणून नाना काम पाहणार आहेत. तर नक्की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. नाना, मी परत एकदा तुमच्याकडे येतो आहे. मला आता हे सांगा तुम्ही की ज्यावेळेस सेट तुम्ही तयार करतात की त्यासाठी एखादं गोडाऊन असेल किंवा काय असेल, ज्या फ्रेम बनवतात, प्रत्येक वेळी वेगळा सेट, प्रत्येक वेळी म्हणजे वेगळं डिझाईन, यावेळी ती मेहनत किंवा ती कधीकधी असं होतं की धावपळ पण खूप असते. कारण जर राज्यनाट्य आलं की तर दररोज वेगळा प्रयोग आहे तुम्हाला, दररोज वेगळा सेट आहे, यावेळी तुमची भूमिका कशी असते?
1: नाही, यावेळेला अतिशय शांततेत काम करावं लागतं. गोंधळ जर झाला, हे पण मुळात आपण हौशी कलाकार आहोत आणि आपल्याकडे जसं आपण म्हटलं की जुगाड करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक नाटकाचा वेगळा सेट आपल्याकडे नाही. प्रत्येक नाटकासाठी मात्र संकल्पना किंवा क्रिएटिव्हिटी म्हणू आपण त्याला, कल्पकता ही वेगळी ठेवावी लागते. म्हणजेच एका सेटमधून दुसरा सेट करता येऊ शकतो, करता येतो किंवा केला जातो. आपण अतिशय कमी बजेटमध्ये, मुळात नाटकातली सगळ्यात खर्चिक बाजू जर पाहिली तर ही नेपथ्य आहे. मग याच गोष्टीचा विचार करून नेपथ्याला कमीत कमी खर्च कसा होईल, यात मॅनपावर आहे किंवा नाटकाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला लागणारा पैसा आहे, ह्या कमी पैशात कसं बसवता येईल याच्यासाठी कल्पकता अतिशय महत्त्वाची. या कल्पकतेचा वापर करून डोकं शांत ठेवून दिसताना कदाचित, महेश तुम्ही मला पाहिलं असेल की मी चिडचिड करतो, आरडाओरडा होतो, पण कूल माइंडने हे काम आहेत. फक्त ते जे आहे ते काम स्पीडने व्हावं यासाठी असलेल्या गोष्टी आहेत. कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी करायच्या असतात आणि त्यावेळेला ती चिडचिड होते, ते साहजिक आहे. पण मेंदूने मात्र शांत राहावं लागतं, कारण सेट जर चुकला की नाटक चुकलं. कल्पकतेतूनच सेट उभे राहतात. मग त्यात रंगसंगती असेल, वापरले गेलेल्या ज्या वस्तू असतील त्या गोष्टींचा विचार असेल, किंवा याही उपर एकाच गोष्टीचा अनेक पद्धतीनं कसा वापर होईल, ह्याही गोष्टी आहेत. स्टेजवर ठेवलेला एखादा फ्लावर पॉट हा तसा निर्जीव आहे, पण तो जिवंत करायचं काम हे कलाकाराचं आहे. कलाकाराने सेट भासवला नाही तर ते नाटकच आहे, म्हणजे खोटं आहे. मग त्यातला कलाकार खोटा आहे, त्यातली गोष्ट खोटी आहे, त्यातलं नेपथ्य खोटं आहे, प्रकाश योजना खोटी, अगदी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. ते खरं आहे की नाही अगदी प्रेक्षकांना नाही माहिती आहे, ही गोष्ट खोटी आहे, कलाकारांना नाही माहिती आहे खोटी आहे, पण ती खरी आहे हे दाखवायचं काम हे कलाकारांचं आहे. म्हणजे येणारा प्रकाश झोत हा सूर्याचा नाही आहे तर तो लाईटचा आहे, पण तो सूर्याचाच प्रकाश झोत आहे हे दाखवण्याचं काम कलाकाराचं आहे. ठेवलेला फ्लॉवर पॉट हा नकली फुलांचा नसून त्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलाचा वास हा प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायचं कामही कलाकाराचं आहे. सगळ्या गोष्टी आहेत. जरी नाटक खोटं असलं, जरी खोट्याचा वावर तिथे असला, तरी खऱ्याचा भास कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून सगळ्यांना करावा लागतो.
0: म्हणजे तुम्ही मगाशी पण हा शब्द वापरला की ती कला जिवंत ठेवण्याचं काम कलाकार आणि तंत्रज्ञ करत असतात. नाना, आता मला असं विचारायचं आहे की आपण सेट लावतो, सगळ्या अंधारामध्ये ती धावपळ चालू असते, कधी असं घडलं का? आपण म्हणतो कधी कधी एखादी चूक घडती, पण त्या चुकीतून पॉझिटिव्ह जातं. म्हणजे आता मी नेपथ्या बाबतीत तुम्हाला विचारेन की कधी असं घडतं की जसं लाईटच्या बाबतीत कधी कधी होतं पहा की एखादा लाईट अचानक फ्लिकर मारतो आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे हे काहीतरी स्पेशल इफेक्ट होता की काय. तर असं नेपथ्या बाबतीत कधी झालंय का की काहीतरी एक चुकलं पण त्याच्यातून तो एक स्पेशल इफेक्ट म्हणूनच पाहिलं गेलं त्याच्याकडे?
1: नाही, अशी तरी गोष्ट आत्ता मला आठवत नाहीये. पण अंधाराच्या बाबतीत जे म्हटलं तू, असं आहे महेश, नेपथ्य करणारे किंवा बॅकस्टेजला काम करणाऱ्यांना अर्जुनाची नजर असायला हवी. तुला महाभारतातला तो प्रसंग कदाचित माहीत असेल की रात्रीच्या अंधारात अर्जुन हा झाडावाचा आंबा पाडण्यासाठी बाण मारत होता, पण हे त्याला कळालं होतं कुणाकडून? भीमाकडून. अंधारामध्ये या गोष्टी ज्या वेळेला घडत होत्या आणि तरीही त्याला त्याच्या नजरेने ते दिसत होते, हीच गोष्ट आहे अंधारामध्ये तंत्रज्ञाला, ऍटलीस्ट नेपथ्याचे जे काम करणारी मुलं आहेत किंवा नेपथ्यकार आहे याला अंधारातही सगळं दिसलं पाहिजे. अर्थात याला अनुभवाची जोड असावी लागते, बॅकस्टेजला अंधारात काम करण्याची सवय असावी लागते. नाहीतर मग आता तुझ्याकडे अगोदर याच सदरामध्ये श्रेणिक सिंघवी येऊन गेले होते बरोबर, त्यांच्या नाटकाचा सेट करत होतो, प्रकाशात छान काम करणारे श्रेणिक सिंघवी अंधारात बॅकस्टेजला अडकले होते आणि पुढचा पूर्ण प्रवेश होईपर्यंत ते माझ्यासोबत स्टेजवरच होते, ऑन स्टेज मध्यभागावर.
0: बापरे.
1: कन्यादान नावाचं नाटक होतं आणि त्यांना पटकन त्या अंधारातून जाता नाही आलं आणि त्यामुळे त्यांना तो पूर्ण प्रवेश होईपर्यंत सेटच्या मागच्याच बाजूला स्टेजवर थांबावं लागलं होतं.
0: बापरे. पण तरीही ते म्हणजे ही खरंच एक जादू असती कलाकाराकडं म्हणा किंवा तंत्रज्ञाकडं, प्रेक्षकांच्या लक्षात येऊ न देत ही गोष्ट की आम्ही चुकलोत आणि कुणी प्रेक्षक म्हणू शकत नाही ना हे चुकलंय वगैरे. आणि तुम्ही जर सांगितलं की जे लीड करणारे कलाकार होते की ते ऑन स्टेज होते की दुसरा सीन चालू असताना आणि ते प्रेक्षकांच्या लक्षात नाही आलं, ही खरी जादू आहे कलाकारांची.
1: नाही नाटकात तीच तर मजा आहे महेश. आता फिल्मला काम करताना पैसे मिळतात म्हणून आपण काम करतो, अगदी मी ही किंवा तू ही, पण ती जी धडधड आपण जी बोललो ना अगोदर ती धडधड तिथे नाही
0: आहे, कारण रिटेक आहे तिथं.
1: नाही रिटेकही असू दे, ती मजा जी म्हणतोय ना मी की एक आत्मीयता असते. आजही जाऊन ज्या वेळेला आपण एखाद्या नाट्यगृहाच्या भोवती जातो, ज्या नाट्यगृहाचं आपण खूप वर्ष काम केलंय, किंवा अगदी एखाद्या दुसऱ्या शहरातलं नाट्यगृह असेल तिथे जातो, अनाहूतपणे तुला कुणीही न सांगता तो आस्तिक असो नास्तिक असो, मी नास्तिक आहे म्हणून म्हणतो. आजही माझा हात कुठल्याही मंदिराच्या देवासमोर टेकत नाही, पण रंगभूमीच्या तिथे गेल्यानंतर आपोआप हात जमिनीवर लागतो. ती एक आत्मीयता, ती तळमळ, ती जाण तयार होते आणि ती रंगभूमीच देते.
0: क्या बात. आता मला हे सांगा की 31 तारखेला जे ऊर्जा रंगभवनला एक वर्कशॉप आहे संहिता ते सादरीकरण, यामध्ये नैपत्य विषयावर तुम्ही जे बोलणार आहे त्यातला एक छोटंसं आमच्या श्रोत्यांनाही सांगा की काय असणार आहे आणि काय यावं तिथं.
1: काही गैरसमज दूर करायला यावेत असं मी म्हणेन. नेपथ्य म्हणजे राजवाडा लावला, खूप लॅविश राजवाडा आहे, पडदा उघडतो आणि पडदा उघडला की लोक म्हणतात वा काय राजवाडा आहे. तर ते नेपथ्य महेश तुझ्या हिशोबाने चांगलं की वाईट?
0: चांगलंच.
1: नाही माझ्या हिशोबाने वाईट. मी तुला आधीच म्हटलं की नेपथ्य ही नाटकाची पूरक बाजू आहे. जर तुझा राजवाडा अतिशय भव्य दिव्य दिसला तर त्यातील कलाकार कदाचित तुलनेनं कमी दिसतील, त्या नाटकाची गोष्ट तुलनेने कमी दिसेल आणि ते नाटकाला मारक असेल. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत ह्या नाटकाच्या पूरक गोष्टी आहेत, त्या गरजेपुरत्या असाव्यात किंवा संयुक्तिक असाव्यात, त्या ओहर असू नयेत. खूप लोकांचे गैरसमज आहेत, म्हणजे फक्त नेपथ्याबाबतीतच नाहीत, रंगभूषेबाबतीत आहेत, प्रकाश योजनेबाबतीत आहेत, वेशभूषेबाबतीत आहेत, संगीताबाबतीत आहेत. ह्या गोष्टी नाटकाला सपोर्टिव्ह असल्या पाहिजेत. याच्या सोबत आता सपोर्टिव्ह म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय असलं पाहिजे काय नसावं, काही गोष्टी ह्या असल्याच पाहिजेत काही गोष्टी नसल्याच पाहिजेत, काही चालतील, ह्या कधी ठेवायच्या कधी ठेवायच्या नाहीत, त्याचा रंग कुठला असला पाहिजे, नाटकाची गोष्ट काय सांगते, नाटकाच्या गोष्टीची गरज काय आहे, त्यानुसार त्याचे रंग कुठले असावेत. फक्त हे नेपथ्य करायलाच विचार करून नाही चालत, प्रकाश योजना करायला विचार करावा लागतो, वेशभूषा करायला करावा लागतो, रंगभूषा करायला करावा लागतो, नेपथ्यवाल्याला करायला लागतो. रंगसंगती या विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे. नेपथ्य काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे याबद्दल विचार करणार आहे. नेपथ्य किती असलं पाहिजे आणि किती नसलं पाहिजे याबद्दलही मी मार्गदर्शन करणार आहे. एक दिवस अर्थात हा न पुरणारा दिवस आहे, पण एक प्राथमिक म्हणण्यापेक्षा गरजे एवढं नक्कीच मी जे कुणी तिथे शिबिरार्थी येतील त्यांना शिकवायचा प्रयत्न करेल. मी परिपूर्ण नाही, त्यामुळे मी त्यांना परिपूर्ण करू शकत नाही. परिपूर्ण म्हणजेच माझा अभ्यास संपलेला नाही म्हणून मी परिपूर्ण नाही, मलाही अभ्यास करायचा आहे. त्यांनाही कदाचित अभ्यास करण्यासाठी एखादी वाट माझ्यामुळे निर्माण होऊ शकेल.
0: त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करणार आहेत तिथं. श्रोत्यांना सांगायला आवडेल की आत्ता नानांनी तर आपल्याला सांगितलंच की 31 तारखेला जे शिबिर होणार आहे ऊर्जा रंगभवनला, संहिता ते सादरीकरण, तर मी सगळ्या श्रोत्यांना विनंती करतो की खरंच जा, एकच दिवसाचं आहे त्या आणि त्यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. तर आज आपल्यासोबत होते नेपथ्यकार नाना मोरे सर आणि त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांचे काही किस्से आपल्यासोबत मांडलेत. ही मालिका आपली अशीच चालू राहणार आहे जिचं नाव आहे किस्से नाटकातले. आणि नाना, आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओला भेट दिली, मार्गदर्शन केलं, खूप किस्से सांगितले, खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच येत राहा, मार्गदर्शन करत राहा आम्हाला. आणि मी तर असं म्हणेल की मला जर इथून वेळ मिळाला तर मी नक्कीच त्या शिबिरला येईन, किंवा मी पुढच्या वेळी तुम्हाला नक्की बोलवल की ज्या श्रोत्यांना तिथं जायला वेळ नाही मिळाला किंवा संधी नाही मिळाली तिथं जाण्यासाठी, तर त्यांच्यासाठी आपल्या स्टुडिओला परत एकदा बोलवू आणि त्यांचं मार्गदर्शन आपणही घेऊ. नाना, पुन्हा एकदा तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपण ऐकलीत अहिल्यानगर येथील नाट्यकर्मी, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार नाना मोरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला महेश खताळ यांनी. आता वेळ झालीये निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी किस्से नाटकातले या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आणि अनु आहे तुमच्या सोबत. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लबमध्ये. 30 मे 2024 आजची तारीख आणि अर्थात वीकेंडला सुरुवात झाली आहे. सॅटर्डे इव्हिनिंग आज तुम्ही माझ्यासोबत ऐकणार आहात अनुसोबत. आणि त्याचबरोबरच वीकेंड म्हटल्यानंतर ना आपण थोडेसे रिलॅक्स होतो, नाही का? किंवा आपोआप रिलॅक्सेशन मूड किंवा फील आपल्याला होतं. कसं माहिती आहे का, सॅटर्डे जेव्हा येतो ना, जेव्हा सॅटर्डेची दिवसाची सुरुवात होते ना, तेव्हा कुठेतरी थोडंसं हायसं वाटतं की चला आठवडाभर आपण भरपूर काम केलेलं आहे, बरंचसं काम करतो आहे आणि आता वीकेंड येतो आहे, फायनली संडे येतो आहे. आणि गेल्या आठवड्याभरामध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये काय प्लॅनिंग करायचं, काय घरामध्ये काही कामं पेंडिंग राहिली आहेत का, कुठले प्लॅन्स आहेत का, हे सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो वीकेंडला. सो वीकेंड सगळ्यांसाठी खास असणारच आहे आणि वीकेंडचा हा मूड जो आहे तो असाच एन्जॉय आपण करणार आहोतच काही एनर्जेटिक गाण्यांसोबत. अनु आहे तुमच्यासोबत. बॉलिवूडचे काही ट्रॅक तुमची एनर्जी नक्कीच वाढवतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. या आठवड्यामधल्या आणि विकेंडमधल्या काही महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. मध्य रेल्वेवर 5 दिवसांचा एक विशेष पॉवर ब्लॉक येणार आहे, त्यामुळे अनेक अशा रेल्वेच्या गाड्या आहेत की ज्यांचं वेळापत्रक बदललेलं आहे. मध्य रेल्वेनं ओव्हरहेड इक्विपमेंटच्या कामासाठी 2 जून ते 5 जून 2026 दरम्यान कसारा ते इगतपुरी भागामध्ये एक विशेष पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. आणि हा ब्लॉक दररोज दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेमध्ये असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये ज्या रूटनं म्हणजे आसनगाव कसारा दरम्यान उपनगरीय ज्या सेवा रेल्वेच्या आहेत त्या बंद ठेवल्या जाणार आहेत. CSMT या ठिकाणी सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगाव या ठिकाणी शॉर्ट टर्मिनेट त्या केल्या जातील असं रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे. त्यामुळे ओव्हरहेड इक्विपमेंटच्या कामासाठी येत्या 2 जून ते 5 जून दरम्यान हे काम असणार आहे, याची नोंद अनेक प्रवाशांनी घ्यायची आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी या कार्यक्रमात. श्रोते हो, एक महत्वाची अपडेट आहे आणि सोशल मीडियावर ही पोस्ट आणि याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अनेक गोष्टी व्हायरल होत असतात आणि भारतीय वंशाचा श्रेय पारिक यानं एका प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्या स्पर्धेचं नाव होतं स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी 2024 ही स्पर्धा. आणि यासारख्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये एक कठीण शब्दाचं अचूक स्पेलिंग सांगत त्यानं विजेतेपद पटकावलं आहे आणि तो भारतीय आहे. CYWY DDAU ही वेल्श कवितेची एक पारंपरिक शैली आहे असं त्यानं अगदी अचूकतेनं सांगितलं. आणि विशेष यमक आणि छंदाच्या नियमाचंही कसं पालन या शब्दाचा वापर करताना केलं जातं हेही त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आणि ही स्पर्धा तो जिंकला आहे तो भारतीय आहे आणि त्याला $50,000 बक्षीस मिळालं म्हणजे सुमारे 47 लाख रुपये रकमेचं बक्षीस मिळालं. त्यामुळे भारतीयांसाठी आणि नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा ही खूप अभिमानाची गोष्ट असणार आहे. सोशास पॉझिटिव्ह सक्सेस स्टोरी आपल्या शहरातल्या सिटीतल्या राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी. या कार्यक्रमात महत्वाच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या अपडेट्सकडे वळूयात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी आजपासून उपोषणाला सुरुवात केली. हे आमरण उपोषण असेल असं सांगण्यात आलंय आणि यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आणि पारदर्शक आहे. आम्ही समाजांना एकमेकांसमोर आणून भांडत नाही, तर आम्ही समाजाच्या हिताचे निर्णय घेणार आहोत, परंतु संविधान आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेत आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि अगदी बाजेवर भर उन्हामध्ये या उपोषणाला त्यांनी सुरुवात केली आहे. अन्न आणि पाणी हे वर्ज्य केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे आमरण उपोषण सुरू केलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरात

पूर्णपणे घेत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. मराठा आरक्षणासंदर्भात आपण बोलतो आहोत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि कोल्हापुरातून सुद्धा सकल मराठा समाज यासाठी एकत्र आलेला आहे आणि कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी सोबत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा कोल्हापुरातल्या सकल मराठा समाजाचा आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. सर्व मराठे कुणबी एकच आहोत असं म्हणत हा संपूर्ण पाठिंबा दाखवला आहे. तर कोल्हापूर गॅजेटचा विचार करण्याची मागणी करत त्यांनी मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच याचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा सुद्धा दिला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात। दिग्गज अभिनेते आणि बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभजी बच्चन यांनी आरआरचा म्हणजे ओपनर वैभव सूर्यवंशीचं भरपूर मनापासून कौतुक केले। सोशल मीडियावर सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहिलंय की सूर्यवंशी 15 वर्षाचा एक अद्भुत सूर्य आहे। तर या वयात आम्ही तर गोट्या आणि विटी दांडूही नीट खेळू शकत नव्हतो, पण हा खूप उल्लेखनीय कामगिरी करतो आहे भारतासाठी आणि जी खरंच कौतुकास्पद आहे। यानं आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 1000 रन 440 बॉल करणारा हा खेळाडू ठरला आहे, आणि असे खेळाडू नक्कीच आपल्या भारतीय टीममध्ये असणं फार महत्वाचं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळणार आहोतच. आणि आता मुंबईकरांना सुद्धा महागाईचा चांगला फटका आणि झळ लागत आहे, कारण मुंबई आणि महानगर क्षेत्रामध्ये पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीनंतर आता PNG CNGच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. CNG दरात प्रति 2 रुपयांची वाढ झाली आहे, तर नवीन दर 86 रुपयांवर CNGचा पोहोचला आहे. घरगुती वापराचा PNG गॅस 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर त्याचेही दर आता प्रति युनिट 52 रुपये झाले. ही दरवाढ आजपासून म्हणजे 30 मेपासून झालेली आहे, त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई महानगर उपनगरामधल्या सगळ्याच नागरिकांना महागाईची ही झळ सहन करावी लागते. महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात स्पोर्ट अपडेटकडे वळूयात. रविवारी न्यू चंदीगड या ठिकाणी IPL 2026 क्वालिफायर 2 मॅचमध्ये गुजरात टायटन्स GT आणि राजस्थान रॉयल्स RR विजय मिळून फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि गेल्या रविवारी हा प्रवेश तर त्यांचा झालाच, पण यावेळी RR टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 214/6 असा स्कोअर केला आणि या स्कोअरचा आता कुठेतरी पाठलाग करत 18.4 ओव्हरमध्ये 219 आणि 3 बॉल असा स्कोअर करून ही मॅच गुजरातनं जिंकली. आता गुजरातची मॅच जी आहे ती उद्या म्हणजे 31 मेला या रविवारी RBCशी अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ही होती स्पोर्ट अपडेट आणि अजून बऱ्याचशा अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनुभव आहे तुमच्या सोबत सांजरंगी या कार्यक्रमात. राज्यामध्ये अनेक अशी जमिनीची प्रलंबित कामं आहेत, जमिनीच्या मोजणीची प्रलंबित कामं आहेत आणि शासन स्तरावरती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. आता ती वेगानं निकाली काढण्यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागानं एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय. यानुसार येत्या 1 जून पासून द्रुतगती मोजणी केवळ 14 दिवसांमध्ये पूर्ण होईल तर नियमित मोजणी 28 दिवसांमध्ये केली जाणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख विभागाचे शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली. या माहितीनुसार रोवर्स मशीन आणि खासगी भूमापकांच्या मदतीनं पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 105 तालुक्यातील ही मोहीम राबवली जाणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, भारतीय शेअर बाजारामधल्या महत्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत. भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी काल बंद झाला आणि सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा शेअर बाजारामध्ये घसरण बघायला मिळते. सुरुवातीच्या व्यवहारामध्ये किंचित वाढ झाली होती आणि सेन्सेक्स शेवटच्या तासात 1092 अंकांनी घसरून 74,775 वर बंद झाला होता. तर निफ्टी 359 अंकांनी घसरून 23,547 वर बंद

झालाय. या अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचं खूप मोठं लाख कोटीनं नुकसान झालेलं आहे. तर 4.8 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान अनेक असे इन्व्हेस्टर्स आहेत की ज्यांचं या आठवड्यामध्ये झालंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात। शिर्डी साई दरबारामध्ये लखनौ मधले एक साई भक्त यांनी 1,10,00,000 सुवर्ण मुकुट अर्पण केलाय। हा 1,10,00,000 सुवर्ण मुकुट असून 782 ग्रॅम वजनाचा हा मुकुट शुक्रवारी म्हणजे काल मध्यान्ह आरती दरम्यान या परिवारानं साईबाबांच्या चरणी समर्पित केला। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या परिवाराचा सत्कार केला। सध्या सोन्याचे दर प्रचंड वाढत आहेत आणि तरी सुद्धा भक्तांची साईचरणी असणारी अथांग श्रद्धा या निमित्तानं कुठेतरी अधोरेखित होतीये। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत आणि आपल्या संपूर्ण त्याचा बाजारपेठेवर परिणाम होतोय, शेअर बाजारावर परिणाम होतोय. आणि आता अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या संभाव्य विस्ताराच्या बातमीमुळे किंवा न्यूजमुळे भारतीय रुपया मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत झालाय. काल डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 70 पैशांहून अधिक मजबूत झालाय, तर तो 94.97 वर सध्या पोहोचलाय. तज्ज्ञांच्या मते तेलाच्या घसरलेल्या किमती आणि जागतिक संकेतामुळे रुपयाला आधार मिळालाय असं सध्या दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: के तहत स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. विदर्भामध्ये उष्णतेची लाट तीव्र कायम असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजाकडे आता आपण वळूयात. 24 तासांमध्ये गेल्या राज्यातील हंगामातील सगळ्यात जास्त 47.6 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद विदर्भामध्ये झालेली आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी अजूनही पुढचे काही दिवस रेड अलर्ट असणार आहे. तर अकोला, नागपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. महत्वाच्या दिवसभरातल्या घडामोडी आणि हायलाइट्स कडे आता आपण वळूयात. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. करण जयंत ससाणे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला हा पहिला उमेदवारी अर्ज आहे. उत्तर आणि मध्य भारताला उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे, तर महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये लवकरच वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी भर उन्हामध्ये बाजेवर बसून उपोषणाला सुरुवात केली. आज सकाळी 10 वाजल्यापासून ही उपोषणाला सुरुवात केली होती. त्याचबरोबर सरकारकडून आता मनोज जरांगे यांना 12 मुद्द्यांचा मसुदा सुपूर्द करण्यात आलाय, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती सुद्धा त्यांना केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सुयोग गोरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, एका महत्वाच्या विषयावर, ज्या विषयावर खरंच बोलणं फार महत्वाचं आहे. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये 155 बालविवाह रोखले गेले. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या संपूर्ण वर्षभरामध्ये 155 असे बालविवाह जे ग्रामीण भागामध्ये, काही शहरी भागामध्ये आढळून आले, ते रोखण्यात बालविवाहाला यश मिळालेलं आहे. तर आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही बालविवाह घडत आहेत, आणि घडत असतील तर अल्पवयीन माता जर कुठे तुम्हाला आढळत असल्या तर 1098 या चाइल्ड हेल्पलाईनवर तुम्ही नक्कीच हे सांगू शकता. बालविवाहाबाबत कोणतीही तक्रार असेल तर जिल्हा स्तरावरील जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा चाइल्ड हेल्पलाईन कक्षाला संपूर्ण माहिती द्या, असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि नक्कीच बालविवाह मुक्त महाराष्ट्र हेच आपलं ध्येय आहे, त्यामुळे समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणं यासाठी फार गरजेचं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर येथील छायाचित्रकार श्रीपाद दगडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी.
2: श्रोते हो नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत फोटोग्राफर श्रीपाद दगडे. श्रीपादचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्याचे फोटो बघितले असतील, पण या फोटो मागची जी प्रक्रिया असते ना, फोटो म्हणजे केवळ कॅमेरा तिथला तंत्रज्ञान एवढ्यापुरतं मर्यादित नसतं, तर फोटोग्राफरची दृष्टी, त्याचा डोळा आणि त्यामागचा विचार हाही महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कॅमेरे आता खूप आधुनिक आलेले आहेत, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता अतिशय छान असे कॅमेरे असतात, पण प्रत्येकाच्या मोबाईलमधून निघणारा फोटो काही तेवढा छान असतोच असं नाही. त्यामुळे चांगल्या फोटोसाठी काय काय हवं असतं, चांगले फोटो कसे काढता येतात आणि हे कसं शिकायचं, या सगळ्यांविषयी मी आज श्रीपादशी गप्पा मारणार आहे. श्रीपाद, तुझं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये.
3: धन्यवाद सर.
2: फोटोग्राफी हा खरं म्हणजे जगातला मोठा व्यवसाय आहे आणि आज प्रत्येक देशामध्ये नामवंत फोटोग्राफर आहेत. आपल्याकडे पण खूप नावं सांगता येतील की ज्यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. तू करिअर म्हणून फोटोग्राफीची निवड कशी केलीस, की आधी काही तू नक्की केलं होतंस की मला पुढे याच क्षेत्रामध्ये जायचं आहे?
3: मी असं फोटोग्राफीत अचानक आलो, म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की फोटोग्राफीत यायचं आहे. तसं वास्तविक पाहता आमच्या पिढीत बरेचसे कलाकार झालेले आहेत. गणपती बनवण्याचा आमचा पूर्वी कारखाना होता नगरमध्ये.
2: बरं.
3: आमचे आजोबा आर्टिस्टच होते, पण त्याच्यानंतर माझं म्हणजे अक्षर देखील चांगलं नव्हतं, तर त्या गोष्टीवरून मी खूप बोलणे खायचो घरच्यांचे. तर माझ्याकडे काही कला आहे हे मला माहितीच नव्हतं. आणि पुण्याला गेलो, वेब डिझायनिंगचा कोर्स केला मी ग्रॅज्युएशन नंतर. पुण्यात हिंजवडीला जॉबला होतो मी. त्यानंतर असं अचानक पुढे वाटलं की यार जॉब नको, जॉब करायचाच नाही आपल्याला, जे काय असेल ते स्वतःचं आपण करूयात. यासाठी मी पुन्हा नगरमध्ये आलो. त्यावेळेस मी एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केली आणि ते काही कारणास्तव ते आमचं बंद झाले. पण त्यानंतर काय करावं हा एक मोठा प्रश्न होता. पण त्यावेळेस माझं फोटोशॉप ॲनिमेशन झाल्यामुळे फोटोशॉपवरती चांगली कमांड होती. तर सहज एका मित्राने सांगितलं की तुझं डिझायनिंग खूप छान आहे, तर तू फोटोग्राफीत का नाही येत? तर मी सहज विचार केला की हां यार ठीक आहे, आपण करायला काय हरकत नाही. आणि एक कॅमेरा घेतला, स्टुडिओ चालू केला, एक पार्टनर घेतला.
2: ही गोष्ट कधीची, म्हणजे पहिल्यांदा कॅमेरा हातात कधी घेतला?
3: मी 2010 दरम्यानची गोष्ट असेल ही.
2: बर.
3: तर सुरुवातीला कॅमेरा काहीच येत नव्हता. मला आठवतंय की नगरमधले प्रसिद्ध छायाचित्रकार अयंगार सर,
2: देवीप्रसाद
3: अयंगार सर, अतिशय उत्तम छायाचित्रकार आहेत आणि प्रचंड नॉलेज असलेलं आहे त्यांचं, प्रचंड अभ्यास आहे. तर मला आठवतं की एकदा आम्ही असंच फोटो काढत होतो रस्त्यावर आणि सर शेजारी होते, तर मला काही गोष्ट जमतच नव्हती एक. तर त्यावेळेस मी सरांना विचारलं आणि त्यावेळेसपासून सरांशी चांगल्या गप्पा व्हायच्या. सरांची फोटोग्राफी तर त्यांनी मला बरंचसं गायडन्स केलं. त्याच्यानंतर गौतम राजाध्यक्ष ज्यांनी कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है असे अनेक हिंदी चित्रपट केले, फेसेस नावाचं त्यांचं पुस्तक आहे जे प्रचंड फेमस
2: सेलिब्रिटींचे फोटोग्राफ्स आहे त्यामध्ये.
3: तर त्यावेळेस एक असं इन्सिडेंट झालं होतं माझ्या बाबतीत की ज्यावेळेस नवीन नवीन स्टुडिओ चालू केला होता मी आणि माझं काम सर्वसामान्यांना खूप आवडत होतं. सोशल मीडियावरती मी ज्यावेळेस अपलोड करायचो त्यावेळेस सर्वसामान्य लोक खूप माझी तारीफ करायची. पण एक असा फोटोग्राफर होता की ज्यांनी मला खूप हिनवलं,
2: क्रिटिसाइज केलं
3: की यार तू असे काय फोटो काढतोयस, असं काय हे करतोयस. मुळात माझं काही कुठं प्रशिक्षण झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे आज मी साच्यात लटकलेलो नव्हतं की कोणत्या ह्या असंच काढायचा तसंच काढायचा. तर त्यावेळेस नेमकं माझ्या गौतम राजाध्यक्षांशी बोलणं झालं आणि त्याआधी मला असं वाटलं की यार खरंच आपण कॅमेरा घ्यायच्या लायकीच्या आहो किंवा आपण कॅमेरा घेतोय खरंच चुकीचं आहे का हे. त्यावेळेस मी गौतम राजाध्यक्षांना म्हणलं की सर असं असं झालं की सर्वसामान्य लोक मला खूप छान म्हणतात पण काही फोटोग्राफर आहेत की जे मला हिनवत आहेत मग काय करूयात. तर सरांनी त्यावेळेस माझी फोटोग्राफी पाहिली होती तर त्यावेळेस ते मला म्हणले की श्रीपाद तू त्यावेळेस तर मी खूप साधा कॅमेरा होता D3000 नावाचा एक त्यावेळेस कॅमेरा होता. त्यावेळेस तर मला माहिती नव्हतं की लाईट असतात असे फोटोग्राफ काढायला छान छान लाईट असतात वेगवेगळ्या लाईटीन. मला वाटलं की कॅमेरा झालं एवढंच होतं. तर मग त्यावेळेस मी बरेचसे लाईटिंग वेगवेगळ्या गोष्टी करून लाईट तयार करायचो आणि सरांना ती फोटोग्राफी फार आवडली. मग ते मला म्हणे की अरे श्रीपाद हे बघ सर्वसामान्य लोकच तुझे ग्राहक आहेत त्यांना जर का आवडते तर तुला बाकीच्यांचा काय प्रश्न पडला. आणि घाबरू नकोस म्हणे तुझी फोटोग्राफी नक्कीच चांगली आहे खूप साध्या कॅमेरावरती तू एवढी छान फोटोग्राफी करतोय. तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की यार भारतातील एवढं नाव ज्यांचं आहे ते जर का मला म्हणतायत की छान फोटोग्राफ त्यांनी एक मला त्यावेळेस सांगितलं होतं की तुला वाटेल ते क्लिक कर काही प्रॉब्लेम नाही. मग मी त्यावेळेसपासून जे वाटेल मना त्यावेळेस त्यापासून मी फक्त त्यांनी एक सांगितलं की फक्त आपल्याला ह्याच्या पुढे जायचं शिकायचंय. तर म्हणलं त्यावेळेस मला गुरु असं कोणी नव्हतं. तर अतुल सिदे झालं गौतम राजाध्यक्ष झाले त्याच्यानंतर देवीप्रसाद अयंगार झालं कानझोडे म्हणून नागपूरचे होते हे 3-4 जणांनी मला खूप गायडन्स केलं.
2: श्रीपाद खरं म्हणजे ही फार मोठी नाव आहेत. तू ज्यांची नाव आता घेतली गौतम राजाध्यक्ष वगैरे आपण त्यांचे फोटो मासिकांमध्ये ते पण अगदी ज्याला गुळगुळीत कागदांवरचे फार मोठ्या हायफाय लोकांसाठीचे मॅगझिन असतात त्याच्यामध्ये त्यांचे फोटोग्राफ असतात पण प्रत्यक्ष भेट घेणं हे दुरावस्थ असतं ना एवढ्या मोठ्या व्यक्तीला. तुझी पहिली भेट कशी झाली गौतम राजाध्यक्षांशी?
3: सर आश्चर्य वाटेल की माझी त्यांची भेटच नाही झाली पण त्यांचं माझं फोनवरती 1-1 तास बोलणं व्हायचं.
2: ओ बरं.
3: आणि त्यावेळेस सरांनी म्हणजे माझा एक न्यूजपेपरमध्ये लेख पण आला होता की माझा विठ्ठल हरवला. तर त्यावेळेस मला सरांना खूप भेटण्याची इच्छा होती पण सर त्यावेळेस सिम्बॉयसिस कॉलेजला त्यांनी नुकतंच कोर्सेस चालू केले होते आणि त्या दगदगीत ते होते कंटिन्यू. तर ते म्हणे माझा एवढा कोर्स चालू झाला की मग आपण भेटूयात. आणि त्यावेळेस मला आठवतं की वारीचे दिवस होते त्यावेळेस आणि कंटिन्यू वारकरी जात
2: पुण्यामध्ये तर खूप गर्दी असते.
3: तर मी सरांना म्हणलं की एकादशीच्या दिवशी सरांचं माझं बोलणं झालं की सर वारकऱ्यांना आज त्यांचा विठ्ठल भेटला तर माझा विठ्ठल कधी भेटणार मला.
2: बरं.
3: तर आणि त्यावेळेस आठवतं की मला काहीतरी बॉम्बस्फोट वगैरे असं काहीतरी झालं होतं त्यावेळेस 2011 दरम्यान. तर ते मला म्हणे बघ वाचलं तर ये म्हणे. म्हणलं सर लगेच उद्या येतो मी. पण त्याच्यानंतर काही दिवसातच सरांचं निधन झालं. पण सरांनी जे काही माझं फोनवरती बोलायचो आम्ही 1-1 तास सर ज्यावेळेस मी पहिल्यांदा जसं तुम्ही बोललात की एवढी मोठी नावं आहेत ही की यांच्याशी बोलणं देखील मला खूप मोठं म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मी बोललो सरांना तर त्यावेळेस मी म्हणलं की सर मला एकच मिनिट फक्त चिमटा काढून द्या मला की मी एवढं मोठं नाव ज्यांना मी लहानपणापासून फॉलो करतोय ज्यांचं छायाचित्र मी पेपरमध्ये नेहमी पाहतोय तर एवढा मोठा व्यक्ती माझ्याशी बोलतोय हे मला स्वप्नवत वाटतंय. तर त्यावेळेस त्यांनी खूप असं गायडन्स केलं 1-1 तास आम्ही बोलायचो फोनवरती. आणि जसं आपण जसं तुम्ही बोललात की आधुनिक कॅमेरे आले खूप आले तर कॅमेरे हे गॅझेट आहे फोटोग्राफी काढण्यासाठी. मुख्य विचार आहे की एक फोटो काढण्यासाठी विचार काय करावा लागतो.
2: बरोबर.
3: तर हा विचार जो आहे ना ह्या थोऱ्या मोठ्यांशी बोलून मला विचार भेटले तर हे खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी.
2: तू अभ्यास कसा करत गेलास? तुला तर आधी काही कोर्स वगैरे तू काही केला नव्हतास पण नंतर मात्र शिकायची इच्छा तुझी ती फार महत्वाची होती आणि त्यातून मग कौशल्य तुझं विकसित होत गेलं. काय काय तुला उपयोगी पडलं?
3: कसं असतं की सुरुवातीला जसं मी म्हटलं की फोटोग्राफ काढण्यासाठी विचार खूप महत्वाचे. फोटोग्राफर कुणीही असू शकतो सगळ्यांमध्ये एक दडलेला असतो फक्त ते कॅमेरा हे गॅजेट शिकायचं असतं त्याला नंतर की विचार हा ते विचार आपले कसे अंमलात आणायचे याच्यासाठी आपल्याला कॅमेरा शिकावा लागतो लाईट शिकावं लागतात पण व्हिजन जे असतं ते आपल्या मुळातच असतं. जसं माझं अॅनिमेशन झाल्यामुळे पहिल्यापासून व्हिजन माझ्याकडं ते डेव्हलप झालं होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी फोटोग्राफीत प्रत्यक्ष आलो त्यावेळेस मुळात वेब डिझायनर असल्या कारणास्तव मला नेटचं चांगलं नॉलेज होतं. मी इंटरनेटवरून खूप खूप सारे फोटोग्राफरचं फोटोग्राफ पाहायचो, ते कसं काम करतात ते पाहायचो, आणि त्याच्यातून आपली दृष्टी खूप डेव्हलप करत गेलो. आणि कंटिन्यू म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस मी सुरुवातीला होतो फोटोग्राफीत आलो, म्हणजे अजूनही तेच चालतं, ज्यावेळेस रस्त्याने आपण चालतो ज्यावेळेस होल्डिंग्स असतात मोठमोठे लागलेले, त्या होल्डिंग्सवरती कसे फोटोग्राफ काढलेले, त्याचं कसं काढलं असेल, लाईट कशी ठेवली असेल, किंवा आपण पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये असतो त्याच्यात कोणाचे कसे फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यानंतर कोणते मला आठवतं की नगरमधले वाघसर म्हणून फोटो कॉर्नर ज्यांचं लोकमत भवनच्या शेजारी आहे, तर त्यांचं लाईटिंगमध्ये खूप जबरदस्त नॉलेज होतं. मी पहिल्यापासून ज्यावेळेस फोटो काढायचो त्यांच्याकडे जायचो, तर त्यांचं एक मला लाईटिंग खूप आवडायची. त्यावेळेसपासून एक कुठेतरी ते क्रेज होतं की यार फोटोग्राफी किती छान आहे नाही का, लाईटिंग वगैरे, लाईटिंगचं क्रेज मला खूप पहिल्यापासून आहे फोटोग्राफीवर. तसंच मला गौतम राजाध्यक्षांचे फोटो आजही आठवतात की ज्यावेळेस सचिन तेंडुलकरनी रेकॉर्ड केला होता 100 सेंचुरींचा, त्यावेळेस सकाळच्या पेपरमध्ये पूर्ण पानभर सचिन तेंडुलकरचा एक फोटो आला होता, तो आजही मला आठवतो. तो पूर्णपणे नॅचरल लाईटमध्ये काढलेला, फ्रंट डोरच्या समोर बसलेले आणि फक्त लाईटिंगमध्ये एक शेड असणार सचिन तेंडुलकरांचा तो फोटो होता, तो इतका सुंदर होता. म्हणजे असं जे फोटोग्राफ्स आहेत ते कायम साचवत गेलो आपल्या मनात. आणि ते कसे काढायचे, मग सुरुवातीला लाईटिंग कशी घ्यायची हे काहीच माहिती नव्हतं, मग नेटवरून वेगवेगळ्या फोटोग्राफरचा अभ्यास केला आणि ते शिकत गेलो.
2: म्हणजे छायाचित्रण या शब्दातच प्रकाश हा अभिप्रेत आहे, त्यामुळं छाया प्रकाशाचा खेळ ज्याला समजतो. आणि तुला तर घरातूनच आजोबांपासून कलेचा वारसा मिळालेला आहे, आणि तुझी आधीची अॅनिमेशनची पण जी काही टेक्नॉलॉजी तू अवगत केली होतीस त्याचा तुला नक्की फायदा झाला असेल. असे काही संस्मरणीय फोटोग्राफ किंवा असे काही क्षण प्रसंग सांगता येतील की खूप छान फोटो मिळाला, तो क्षण बरोबर कॅमेऱ्यामध्ये पकडता आला?
3: जसं तुम्ही म्हणलं की फोटोग्राफी या शब्दाचा अर्थ हा ग्रीक वर्ड आहे, फोटो आणि ग्राफी दोन वेगवेगळे शब्द आहेत. फोटोचा अर्थ लाईट आणि ग्राफीचा अर्थ लाईट, तर ग्राफीचा अर्थ ग्राफ किंवा ड्रॉइंग, तर लाईटचा ग्राफ त्याचा शब्दाचा अर्थच हा आहे की लाईटचा ग्राफ. म्हणजे आपल्याला फोटोग्राफी करायची असेल तर लाईटचा ग्राफच आपल्याला शिकावं लागणार आहे, आणि ज्यावेळेस लाईटचा ग्राफ आपण योग्य काढतो त्याच्यावेळेस तो फोटोग्राफ योग्य येतो. दुसरी गोष्ट मेमरेबल म्हणलात, तर आतापर्यंत फोटोग्राफर एक कोणत्याही एका कलाकाराला जर का प्रश्न हा विचारला तर त्याचं बेस्ट ऑफ बेस्ट कायम ते अजून राहिलेलंच असंच सांगेल की अजूनही कुठेतरी ह्या समुद्रात 1-2% विहार केलेला असंच मी म्हणेन. तर हा फक्त या क्षेत्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की खूप छान छान ठिकाणी जाता येतं, प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणात आपल्याला सहभागी होता येतं, आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला वेगवेगळे क्षण आपल्याला संग्रहित करता येतात. जसे की अनेक गोष्टी आहेत की कालच एक आमचे मित्र आहेत पंजाबचे फोटोग्राफर, ते पोर्ट्रेट फोटोग्राफी खूप सुंदर करतात, तर त्यांच्याशी आमची चर्चा चालू होती, तर त्यांना म्हणले की तुम्ही आता महाराष्ट्रात या फोटो काढायला, कारण की काही दिवसांनी काही वर्षांनी ही जी धोतर घालणारी फेटे घालणारी ही शेवटची पिढी आहे, याच्यानंतर ही पुढची पिढी आता म्हणजे आजोबा देखील जीन्स पॅन्ट वरती असणार आहे, हे जे कल्चर आहे ना हे आता ऱ्हास होणार आहे, तर हे कुठेतरी संग्रही करायचं हे काम फोटोग्राफर करतो.
2: डॉक्युमेंटेशन,
3: हे डॉक्युमेंटेशन आता हा जो कल्चर आहे शेवट बरेचसे जसं आपल्याकडे आदिवासी कल्चर आहे भंडारदऱ्याला वगैरे, तर हे जे कल्चर आहेत तर हे कॅच करायचं कुठेतरी माझा विचार आहे की कुठेतरी स्ट्रीट फोटोग्राफी करणे. प्रत्येक शहराचा एक 5 वर्षानंतर ते नाविन्यपूर्ण वेगवेगळे खूप चेंजेस होत असतात त्या शहराचे. जसं आपण जुने दिल्ली गेटचे चितळे रोडचे फोटोग्राफ पाहिले तर ते खूपच चेंज झालेलं दिसतो आपल्याला, किंवा नेहरू मार्केट आज आता आपल्याला ते खूप जिव्हाळ्याचा विषय होता, किंवा अप्पू चौक, अप्पू चौकातला तो हत्ती लहानपणापासूनचा तो जिव्हाळ्याचा विषय होता, पण आता ते चेंज झालं. तर हा फोटो जर का संग्रह ठेवला तर लोकांना तो आजही तो
2: हे फोटो हे इतिहासाचं पण साधन असतं, म्हणजे 100-125 वर्षापूर्वी तेव्हाचे फोटोग्राफ बघून तेव्हाची लोकांची जगण्याची काय राहणीमान असेल, आर्थिक त्यांची काय प्रगती केली असेल, किंवा एकूणच तेव्हाचा सगळा तो परिस्थितीचा आवाक आपल्या लक्षात येतो एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघितल्यावर. आणि आपल्याकडे तर खूप पूर्वीपासून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू झालेला आहे, कदाचित भारतातला पहिला फोटो स्टुडिओ हा नरसुके पुप्पाल नावाचा जो स्टुडिओ आहे
3: भिंगार,
2: तो ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरू झालेला कदाचित भारतातला पहिला स्टुडिओ असेल. त्याची नोंद अधिकृतपणे आपल्याला काही सापडली नाही, पण कित्येक पिढ्या त्यांच्या या क्षेत्रामध्ये आहेत. आपल्याकडे अनेक घराणी, मग चौधरी असतील, शहा असतील, ही सगळी मंडळी फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून आहेत आणि अनेक प्रयोग ते करत आलेले आहेत. म्हणजे प्रेस फोटोग्राफी असेल, नेचर फोटोग्राफी असेल, वाईल्डलाईफ असेल, बर्ड्स फोटोग्राफ्स असतील, किंवा बाकीचे वेगवेगळ्या आता शाखा सुरू झालेल्या आहेत. तुला कुठल्या कुठल्या फोटोग्राफीमध्ये आवड आहे?
3: फोटोग्राफीमध्ये तर खूप प्रकार येतात. तसं तर मी सर्वात जास्त वेडिंग आणि मॉडेलिंगमध्ये काम केलं आहे. तसे मराठी फिल्मचे शूट केलेत, काही सेलिब्रिटीज फोटोशूट केलेत, ज्याच्यात अमोल कोलेंचा असेल, शिवपुत्र शंभूराजे या नाटकाचं मी फोटोशूट केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक फिल्म, गोप्या नावाचं, स्ट्रगलर नावाचं, धोंडी नावाचं, ह्या तीन चित्रपटाचं, आणि आता रिसेंटली गांधी टॉक नावाच्या चित्रपटाचं एक दोन दिवसाचं मी शूट केलं. तर असे अनेक चित्रपटांचं मी फोटोशूट केलं. त्याच्यानंतर स्वतः मी भिडू नावाची फिल्म प्रोड्यूस आणि डीओपी म्हणून काम केलं. डार्क ब्लॉसमची नावाची एक फिल्म आहे, त्याला मी डिरेक्शन डीओपी काम केलं. तर अशा चित्रपटांमध्ये काम करताना वेगवेगळे अनुभव आले. तर याच्यात मुख्य वेडिंग मध्ये खूप काही गोष्टी आहेत की तिथं वन टेक लास्ट टेक असतो,
2: संधी नाही मिळत.
3: फिल्म मध्ये आपण वेगळ्या पद्धतीने रिपीटेड टेक घेऊ शकतो. आता मला जर का विचारलं तर पर्सनली मॉडेलिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मॉडेलिंगमध्ये खूप काही लाइटिंगमध्ये खेळता येतं. सेकंड थिंग, आता स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये मला खूप काम करावंसं वाटतंय आणि मी काही केलं आहे थोडंफार आता, आणि याच्यात मला करायची इच्छा आहे नक्कीच.
2: मॉडेलिंग फोटोग्राफी तू जे म्हणालास त्याच्यामध्ये तुम्हाला मागे उत्तम असं काहीतरी पार्श्वभूमी हवी असते, आणि आपल्या शहरात अहिल्यानगर शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत की जेथे प्री वेड शूट होताना दिसतात. अनेक जण लग्नाच्या आधीचं जे सेशन असतं ते तिथे शूट करताना दिसतात. नगरमध्ये कुठे कुठे अशी फोटोग्राफी केली जाते?
3: नगरमध्ये आवडतं सर्वांना चांदबिबी महल, तर सर्वांना पहिली पसंती तिथे. तसं आता आपल्याकडे खूप हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे, आर्कोलॉजी डिपार्टमेंटला आपल्याला परमिशन घेऊन तो करत नाही, करावं लागतं तसं. पण त्याच्यामुळे बरेचसे ठिकाणं आपल्याला करता येत नाही शूट. तसं आपण डोंगरगंज साईड वगैरे आहे जिथं आपल्याला हत्तीची मोठ म्हणू शकतो, त्याच्यानंतर डोंगरगंज मंदिर परिसर वगैरे तो आहे, तर या ठिकाणी बरंच शूट केलं जातं अगदी शहरालगत. तसं भंडारदरा वगैरे शहर छान आहे, मुळा डॅम वगैरे आहे,
2: निसर्गरम्य
3: निसर्गरम्य ठिकाणं आहे तिथे. मग या ठिकाणी पण आता भंडारदऱ्याच्या तिथे पण आपलं महादेवाचं मंदिर आहे छान अतिशय, मग त्या ठिकाणी वगैरे काही शूट करता येतात. पण शक्यतो जे काही ऐतिहासिक जे काही ठिकाण आहे तिथं आपल्याला

0: आपल्याला ती टिपता आली पाहिजे, त्यांचा वापर करता आला पाहिजे. सेलिब्रिटींचं जेव्हा तू फोटोशूट करत असतो, अमोल कोल्हेंचं नाव तू घेतलंस, अशांच्या मर्जी राखण्याच्या गोष्टी अनेकदा ऐकून आपण असतो. जेव्हा एखादा सेलिब्रिटी तुझ्यासमोर बसलेला असतो किंवा तू त्याचे फोटोग्राफ काढत असतो, तेव्हा काय काय गमती जमती होतात?
1: अगदी छान अनुभव आहे मला याच्यातला, म्हणजे वाईट तर कोणाचा अनुभव असा आलाच नाही. पण खूप ज्यावेळेस सेटवरती असतो त्यावेळेस अगदी हसत खेळत वातावरण तिथं असतंय. जसं अमोल कोल्हेंचं फोटोशूट करत होतो त्यावेळेस एक अनुभवलं की डेडिकेशन काय असतं नाही का, की ज्यावेळेस सरांनी कवड्याची माळ घातली त्याच्यानंतर ते कोणाबरोबर फोटो काढत नाही,
0: शिवाजी महाराजांची
1: भूमिकेत ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस ते कोणाबरोबरही फोटो काढत नाही. आणि फोटोशूटच्या दरम्यान पण आपल्याला फक्त आता जसं सुरुवातीला आपण ज्यावेळेस फोटोग्राफर असतात लांबून ओरडणं वगैरे सांगणं, सेलिब्रिटींना थोडंसं ते प्रिकॉशन घ्यावं लागतं की योग्य व्यवस्थित जाऊन सांगणे, त्यांना समजून सांगणे. आणि त्याचं काम पाहता त्यांच्याबरोबर सोपं असतं कारण की त्यांना एक्सप्रेशन आपण जे सांगतो ते लगेच ते कॅरी करत असतात, त्याच्यामुळे सेलिब्रिटीं बरोबर काम करणं तेवढं खूप इझी आहे. जेवढं बाकीच्या आपण क्षेत्रात काम करतो वेडिंगमध्ये वगैरे, तर तिथल्यापेक्षा आपल्याला वेडिंगमध्ये सोपं पडतं. आणि बरेचसे आता कमलेश सावंत झाले जे दृश्यम पिक्चरमध्ये मुख्य विलन आहे, ते तर आम्ही खूप कॉमेडी हसी मजा करत हे करत असतात.
0: बरोबर.
1: आणि खूप छान सल्ले विनय आपटे होते, यांच्याशी मी खूप छान चर्चा केलेली. विनय आपटेंनी अनेक कलाकार घडवलेले आहेत, तर मुक्ता बर्वे वगैरे ह्या यांना त्यांनी घडवलेलं आहे, तर अनेक कलाकार ज्यांनी घडवले. आणि अशी मोठमोठी लोकांच्या ज्यावेळेस आपण सान्निध्यात जातो त्यावेळेस कळतं की ही मोठी लोकं का आहेत, त्यांना बिलकुल ॲटिट्यूड नाही आहे बिलकुल. आणि ते इतके छान गायडन्स करतात की खरंच ही मोठी लोकं मनाने मोठी असल्यामुळेच ती एवढी मोठ्या उंचीवरती जातात, हे एक जवळून अनुभवायला मिळालं.
0: तू स्ट्रीट फोटोग्राफीचा पण उल्लेख केलास, काय असतो स्ट्रीट फोटोग्राफी? म्हणजे
1: स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे आपण रस्त्यावरती जे काही घटना घडत असतात तर त्या टिपणे. आणि ह्याच्यात खूप सुंदर म्हणजे ह्याच्यात काही आपल्याला अरेंज करता येत नाही.
0: हा, फॅशन फोटोग्राफीमध्ये मॉडेल मध्ये आपण ते सांगू शकतो हे कर ते कर.
1: बरोबर.
0: लाईट,
1: बाकीच्या कोणत्याही फोटोग्राफीमध्ये आपण लाईट्स अरेंज करू शकतो हे करू शकतो, पण इथे कॅमेराचंही अगदी बेसिक कॅमेरा असेल तरी चालतो. अनेक स्ट्रीट फोटोग्राफर जे ज्यांची नावं खूप मोठी ती मोबाईलवरती फोटोशूट करतात, अगदी मोबाईलवरती देखील फोटोशूट करू शकतो आपण असं काही नाही. पण ह्याच्यात व्हिजन खूप छान स्ट्रॉंग पाहिजे कारण की त्याला फ्रेमिंगला खूप महत्व असतं. मुळात फोटोग्राफी म्हणजे काय की एखादी मुवमेंट कॅच करणे, याला आपण फोटोग्राफी म्हणतो. तर ती मुवमेंट मिस नको व्हायला, त्या मुवमेंट कशा घडतायत त्या मुवमेंटवरती वॉच ठेवला पाहिजे. जसं मी एक संजय कांजोडे म्हणून कॅमेरामन होते ज्यांनी बरेच मराठी फिल्म केल्या, देबू देवधरांना असिस्ट केले त्यांनी, तर त्यांनी मला सांगितलं होतं की ते एक चित्रपट ज्यावेळेस करत होते त्यावेळेस ते म्हणे श्रीपद मी मुंबईत एक चित्रपट शूट करत होतो त्यावेळेस ना तिथं काही फॉरेनर आले होते आणि तिथं ते बसायचे थोड्या वेळाने फोटो काढायचे एका लोकेशनचा, परत बसायचे काहीतरी टिपायचे आणि असं हे 3 दिवस कंटिन्यू चालू होतं, दर एक एक तासाने ते करत होते. तर मी न राहून त्यांना विचारलं शेवटी की यार हे तुम्ही असं का करताय, तर त्याने सर नेक्स्ट इयर आम्हाला काही शूट करायचं इथे किंवा नेक्स्ट मंथमध्ये आम्हाला शूट करायचंय, तर त्यावेळेसची लाईटिंग कंडिशन कशी असेल तर ह्यानुसार आम्ही शूट ते हे करतोय अभ्यास करतोय. तर जेवढा आपला अभ्यास म्हणजे स्ट्रीट फोटोग्राफी हा अभ्यासासाठी खूप खूप छान विषय आहे. रस्त्यावरती अनेक घटना घडत असतात, म्हणजे मी नेहमी सांगतो की रस्त्यावरती एखादा भिकारी असेल किंवा एखादी गरीब एखादा व्यक्ती ते देखील खूप सुंदर दिसत असतील ते कोणाला तर फक्त कलाकारांना, उदाहरणार्थ एखाद्या कवीला एखाद्या फोटोग्राफरला, कारण की त्यांच्यातलं ते बसलेलं तिथं ते सौंदर्य ते फक्त त्यांनाच दिसतं, बाकीच्यांना सर्वसामान्यांना त्यांचं अस्तित्वही जाणवत नाही. पण फोटोग्राफर एक असा असतो की त्याला ते रस्त्यावरती जे काही आहेत एलिमेंट्स त्याच्यात सगळ्या ह्याच्यात त्याला सौंदर्य दिसतं आणि ते सौंदर्य कसं कॅच करायचं तर त्याच्या फ्रेमिंग्स काय पाहिजे ज्या बोलल्या पाहिजे. फोटोग्राफ अनेक लोकांना आता काय झालं की कॅमेराची टेक्नॉलॉजी खूप पुढे आली आहे, लेन्सेस आलेले आहेत आता प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या, पण ब्लर करणे आणि पोर्ट्रेट फोटोग्राफी करणे फक्त तेवढं ही म्हणजे फोटोग्राफी नाही आहे. फोटोग्राफ बोलला पाहिजे.
0: हो,
1: मुळात फोटोग्राफ काय आहे तुम्हाला काही

0: सांगायचे म्हणजे हजारो शब्दांचा संग्रह म्हणजे एक फोटोग्राफ
1: बरोबर,
0: तर तो फोटोग्राफ तुमचा बोलला पाहिजे तसा.
1: आणि ही जागतिक भाषा म्हणजे त्याला मराठी इंग्रजी हिंदी असं काही जोड देण्याची गरज नसते, फोटोग्राफी हीच वैश्विक भाषा असते.
0: मी नेहमी सांगतो फोटोग्राफीचे माझे क्लासेसही चालतात मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला फोटोग्राफी शिकता आहात फोटोग्राफी संदर्भात तर वाचन करावंच लागेल, ते तर बाय डिफॉल्ट आहे, पण तुम्हाला अवंतर वाचन करावं लागेल
1: हो,
0: कारण की अवंतर वाचनाने तुमचे विचार प्रगल्भ होतील. म्हणजे जसं एखाद्या रस्त्यावरून एक आई आणि एक मूल बाळ घेऊन चाललेले, तर ते एखाद्या कवितेत लिहिलेले असतं त्याचं वर्णन छान, त्या रस्त्यावरून चालताना त्या लायटिंगचा विषय, तर मग वारं कसं येतं, ह्या सगळा विषय तो त्या कवितेत लिहिलेला असतो. आणि ते जर समोर घडताना आपल्याला दिसतंय तर त्या कवितेचा आपल्याला संदर्भ लागतो आणि ते कॅच करता येतं, नाही तर आपण फक्त टेक्निकल फोटोग्राफर.
1: तुमच्यात कवी पण जिवंत असला पाहिजे, त्याला जे दिसतं ते फोटोग्राफर म्हणून तुम्हालाही जाणवलं पाहिजे.
0: मुळात ही एक कलाच आहे. मी नेहमी सांगतो की मी ज्यावेळेस 10 फोटोग्राफर माझ्याकडे क्लासला येतात, मी शिकवताना शिकवतो नियम सगळे की काय ॲस्थेटिक काय पाहिजे की फोटोग्राफ हे, आणि माझं एक म्हणणं असतं की 10 जणांचा फोटोग्राफ एकसारखा नसावा, तो वेगवेगळा यावा प्रत्येकाचा, अगदी असं कोणत्याही साच्या ठिकाला बसवता येणार नाही. पण हा माझं एक मत आहे की ज्यावेळेस तुम्ही नियम मोडता ना त्यावेळेस तो का मोडला याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे,
1: जस्टिफाय करता आलं पाहिजे, मी हा फोटो असा का काढला हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
0: माझं एक म्हणणं आहे की ही कला एका साच्यात बसू नका, कला असं आहे की जेवढी रंगांची उधळण करताल तेवढं ते छान दिसणार आहे.
1: बरोबर,
0: पण जर का एक प्रत्येकाने एकाच साच्यात फोटोग्राफ काढला, माझ्या 10 स्टुडंटनी एकाच साच्यात काढला, तर मग त्याच्यात काही मजा नाही आहे. माझं म्हणते की प्रत्येकाचे एक व्हिजन डेव्हलप झालं पाहिजे, प्रत्येकाने एक वेगळा फोटो काढला पाहिजे. आणि फक्त माझं एक मत आहे की ॲस्थेटिक तुम्ही विसरू नका,
1: हो
0: ॲस्थेटिक तुम्हाला माहितीच पाहिजे,
1: सौंदर्य शास्त्र तुमच्याकडे
0: असलंच पाहिजे
1: आणि त्याचा विचार कायम तुम्ही,
0: फक्त ते का मी मोडलाय, हा नियम मी का मोडलाय आणि हा नियम मोडायचं कारण काय हे सांगता आलं पाहिजे.
1: बरोबर,
0: जसं मी एका ठिकाणी परीक्षक म्हणून गेलो होतो, ज्यावेळेस तिथं सगळे फोटोग्राफरचे फोटोशूट केलेले होते, त्यांनी लावलेले होते, आणि त्या 3 क्रायटेरिया होते, त्या 3 क्रायटेरियातून 1 क्रायटेरियाला बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचं होतं. तर सगळ्यांचे आता सगळे फोटोग्राफर असल्यामुळे प्रोफेशनल कॅमेरे वगैरे सगळ्यांचेच होते, पण त्या 3 क्रायटेरियातून मी 1 ज्याला बेस्ट दिलं ते त्याच्यातलं का दिलं, तर त्या मी 10 बेस्ट काढले फोटोग्राफ आणि 10 जणांचे इंटरव्ह्यू घेतले आणि प्रत्येकाला प्रश्न विचारले त्यांच्या फोटोग्राफ्सवरून, तर ते चकवा टाकणारे प्रश्न होते माझे की का याचे सेटिंग काय होत्या काय होतं नाही, हा का काढला याचं. आता त्याच्यातला जो पहिला फोटोग्राफ होतो मला अजून आठवतो की लहान मुली होत्या आणि शाळा सुटलेली त्यांची वेळ होती आणि ते वांगफोडी वगैरे काय असतं ना ते उड्या मारतात ते अंगावर, तर तो गेम खेळत होते ते, पण त्या गेम मध्ये खेळताना त्या मुलीचं फोटो मध्ये हेड कट होता थोडासा, पण ते जे भाव होते ते जे टिपलेले होते ते इतके निरागस आणि इतके प्युअर होते ते फॉर्म. तर त्या माणसाला मी प्रश्न विचारला की हा फोटो तुम्ही काढला आणि हा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये ठेवला पण ह्याचा हेड कट आहे, तर तुम्ही का बरं हा काढला? मग त्यांनी मला खूप स्टोरी सांगितली त्याच्या मागे की 5-15 लाईन्स सांगितल्या की सर मी माझ्याकडे चांगला कॅमेरा पण नव्हता त्यावेळेस, माझा प्रोफेशनल कॅमेरा घरी होता, मी आपला छोटा कॅमेरा होता त्याच्यावरती काढले, आणि मग ते मला ते भावना मी 15-20 फोटोग्राफ काढले म्हणे. तर ही जी भावना आहे त्या 15 जे शब्द सांगितले की फोटोग्राफ, माझं नेहमी म्हणणं आहे की फोटोग्राफ चांगला आलेला नाही पाहिजे, काढलेला पाहिजे, त्याच्यावरती तुमची कमांड पाहिजे. काय होतं की आजकाल मोबाईलमध्ये आपण फोटोग्राफ बरेचसे काढतात पण ते येतात नाही का टेक्निकली वगैरे, पण ते फोटोग्राफ काढण्याची जी कला आहे की ह्या फ्रेममध्ये मला हेच पाहिजे होतं, हे जे फ्रेमिंग आहे हे मी असंच का घेतलं, हेच का केलं, हे ह्याची कारण माहिती पाहिजे, म्हणजे त्यावेळेस तो प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणू शकतो. की नेहमी पहिल्यापासून आम्ही नेहमी सांगतो, कुणी जर का म्हणलं फोटोग्राफ चांगला आलाय तर आम्ही सांगतो की नाही फोटोग्राफ चांगला आलाय नाही, फोटोग्राफ चांगला काढलाय.
1: हा महत्वाचा फरक आहे,
0: म्हणजे हा सुरुवातीपासून शून्यापासून तर हा जो प्रवास आहे, चांगला येण्यापासून तर चांगला काढण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो फोटोग्राफरला कळला पाहिजे.
1: श्रीपाद, आता पूर्वीचे कॅमेरे आता कालबाह्य झालेले आहेत, आता रोलचा डेव्हलपिंगचा जमाना संपलेला आहे, डिजिटल फोटोग्राफी आणि आता मोबाईलमुळं तर प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये खूप आधुनिक पिक्सल्स असलेले ते कॅमेरे असतात. पण मुळात जर कोणाला फोटोग्राफी शिकायची असेल तर सुरुवात कशी करावी आणि काय काय त्यांनी पथ्य पाळली पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
0: सर, आता मोबाईल असल्यामुळे, मोबाईलमध्ये कॅमेरे असल्यामुळे अनेक लोकांना फोटोग्राफीचं खूप हौस आहे, आवड आहे, आणि याच्यात चूक पण काही नाही आहे. फक्त फोटोग्राफ काढताना म्हणजे जसं म्हणलं की सुरुवातीलापासून किंवा आजही मी रस्त्यावर जाताना फोटोग्राफ पाहतो किंवा अनेक चित्रपट आहेत ज्या चित्रपटांमध्ये त्यांच्या फ्रेम्स का तसे आहेत, त्यांच्या लाईट्स का तसे आहेत. कॅमेरा येणं न येणं म्हणजे फोटोग्राफर नाही, फोटोग्राफर म्हणजे व्हिजन डेव्हलप करणं. आणि तो व्हिजन डेव्हलप एकदा झालं ना, कॅमेरा तुम्ही एका दिवसात दोन दिवसात मॅक्झिमम. आता जसं आपण टू व्हीलर एखादी घेतो, आता टू व्हीलर किंवा आपल्याकडे पूर्वीच्या काळी साधे फोन होते, अगदी त्याला काहीच नव्हतं, कॅमेरे नव्हते, काहीच नव्हतं. आता नंतर अँड्रॉइड फोन आले, मग हळूहळू सगळी लोक शिकली ती, म्हणजे दोन दिवसात एखादा चांगला कॅमेरा मोबाईल पण घेतलेला शिकला. तसंच कॅमेरा देखील कुणीही दोन ते चार दिवसात, दहा दिवसात, पंधरा दिवसात शिकणारच आहे कॅमेरा बाबतीत. पण व्हिजन जे डेव्हलप करणार तो खरा फोटोग्राफर. आणि व्हिजन डेव्हलप करण्याचं आहे ना, त्याची प्रोसेस खूप लॉंग आहे. म्हणजे ती आज आहे माझी, मी म्हणतो 2-3%
1: झाली
0: विद्यार्थी. अगदी आपल्याकडे तुम्ही जसं मग अशी एक प्रश्न विचारला की कोणता एक क्षण किंवा प्रसंग आहे की जो चिरकाल किंवा तुमच्या महत्वाचा, तर तसा आजही प्रत्येक कलाकाराला अजून भावना असते की यार मी तो बेस्ट काढलाच नाही माझा अजून. तर तसं ती भावना तयार होती की अजून पण माझ्याकडून ते राहिलंय, की बऱ्याच गोष्टी राहिल्या की हा समुद्र आहे याच्या आपण अजून कडेलाच पोहोचतोय अशी ती भावना आहे.
1: आता सेल्फीचं पण खूप मोठं लोकांच्या मनात असतं, म्हणजे कुठेतरी सहलीला गेलो, ट्रीपला गेलो, पिकनिकला गेलो, तर ते दृश्य टिपण्यापेक्षा आपण सेल्फी कसा काढता येईल आणि त्यातून अनेक अपघात झालेले बघतो किंवा त्यातून खरा आनंद असतो तो राहून जातो आणि फक्त आपण त्या सेल्फीज सांभाळत बसतो पुढे आयुष्यभर.
0: आज तुम्ही जो हा प्रश्न विचारला की हा सगळ्यात महत्वाचा आत्ताच्या घडीचा प्रश्न आहे की आज लोक आहे ना आनंद घ्यायचा विसरलेत आणि फोटो काढणं आणि स्टेटसला ठेवणं, नुसतंच फोटो काढणे नाही तर तो स्टेटसला कसा माझा अपलोड लगेच होईल यापर्यंतच त्यांचं लक्ष असतं. त्या क्षणाला, त्या क्षणामध्ये ते जगतच नाहीये, तर तो क्षण उपभोगला पाहिजे. तो उपभोगणं त्यांचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि सेल्फीच्या नादात तुम्ही म्हणतात जसं अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहेत, अनेक क्षण. आता ज्यावेळेस आम्ही फोटोग्राफी करतो वेडिंग फोटोग्राफीच्या अवतीभोवती, आमच्या अवतीभोवती 15 फोटोग्राफर असतात किमान एका वेडिंगमध्ये 15-20 जण फोटोग्राफर असतात. त्याचं खूप काही दुष्परिणाम आहेत त्याचे, म्हणजे लोकांना आनंद घ्यायचाच विसरलेत, हेच त्याचं मुख्य दुष्परिणाम.
1: आता वेडिंग फोटोग्राफीमध्ये पण खूप बदल झालेत. पूर्वी एखादा अल्बम असायचा छोटासा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आणि फोटो लावणं हा एक तेवढा छोटासा आपला कामाचा भाग असायचा. आता मात्र अल्बममध्येच एवढे प्रकार आलेले आहेत आणि क्रेन्स असतात किंवा आता ड्रोन वापरले जातात. कोणकोणते आधुनिक आता तंत्रज्ञान या वेडिंग मध्ये आलेलं
0: आहे? आता अगदी बरोबर की जसं पहिले फोटोग्राफीमध्ये जास्त काही एवढं लोकांना काही एवढं हे नव्हतं, पण आता लोक खूप मोबाईल जसा आला तसं लोकही स्वतः फोटोग्राफी करायला लागले, त्यावेळेसपासून लोकांची आवड जास्त वाढली. आणि आता रील्स वगैरे आल्यात लोकांना, प्रत्येकाला रील्स
1: व्हिडिओ,
0: लोकांना सिनेमॅटिक खूप आवडू लागले. सिनेमॅटिक एक फिल्म चा जो लुक आहे तो लुक त्याच्यात येतोय की एखादा टीजर, फिल्मचं कसं टीजर येतं सुरुवातीला, तसं त्या लग्नाचा टीजर येतो सुरुवातीला.
1: अगदी पत्रिकेपासून सुरुवात होते ना,
0: अगदी पत्रिका, लोकांनी पत्रिका आणल्यानंतर, छापून आणल्यानंतरच त्याचं रील्स बनवल्या जातात. अगदी प्री वेडिंग शूट, आता प्री वेडिंग मला आठवतं की 2011 आम्ही नगर मधलं पहिलं एक शूट केलं असेल प्री वेडिंग,
1: कुठे केलं होतं
0: ते चांदबेवी मोहल्ला केलं होतं.
1: बरोबर,
0: 2011 साली त्यावेळेस ते एकदम साधे कॅमेरे, काही एवढं काही हे नव्हतं. पण आता जसं प्री वेडिंगची क्रेज, आता प्रत्येक लग्नातच प्री वेडिंग दाखवलं जातं, त्याच्यात बऱ्याच समाजांनी आता त्याच्यातही बंदी घातली. पण बंदी घालणे हा त्याला पर्याय नाही आहे, कारण की अनेक जे नवीन मुलं आहेत, जे यंगस्टर आहेत, त्यांना ती आवडच आहे, ते करणारच आहे, बंदी घालून उपयोग होत नाही. फक्त ह्याच्यात कसं आहे
1: की आपले गैरप्रकार थांबावेत एवढं. आपले
0: मी नेहमी अनेकांना ह्या बाबतीत सांगितलंय की तुम्ही गैरप्रकार नाही, आपली संस्कृती दाखवता येते ना त्याच्यात, नऊवार घालून आपल्याला त्याच्यात दाखवता येतं, त्याच्यात शेतकरी कुटुंब म्हणून दाखवता येतं, त्याच्यात स्टोरी बनवता येतात. असं काही नाही की गैर म्हणजे ते त्या या जोडप्यावरती पण डिपेंड, त्यांना काय पाहिजे त्यानुसार ते केलं जातं की ह्याच्यात गैर असं काही नाही. फक्त मेमरी तुम्ही कशा साचवणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं चाकू आहे तो भाजी कापायला वापरल्या जाणारी आणि कोणाचं मर्डर करायला येणार.
1: तर तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. पण मला असं वाटतं की आता जसं मी ड्रोनचं म्हणालो, पूर्वी अशी ड्रोन फोटोग्राफी काही नव्हती, आता सर्रास ड्रोनचा वापर केला जातो. किंवा पुण्या मुंबईहून खूप मोठी टीम येते आणि मग म्हणजे जसं सिनेमाचं शूटिंग असतं तसं लग्नाच्या समारंभांमध्ये किंवा मोठ्या इव्हेंट्स जे असतात त्याच्यामध्ये ते आपण सगळं बघत असतो. तर मोठा व्यवसाय आता हा बनलेला आहे आणि लाखो रुपयांची उलाढाल त्यामध्ये होत असते. म्हणजे पूर्वीसारखं फोटोग्राफी हे लहान क्षेत्र नाही राहिलं किंवा हौसेपुरतं मर्यादित नाही राहिलं, तर एक मोठा व्यवसाय आता तो बनलेला आहे आणि अनेकांना रोजगार त्यामध्ये मिळू शकतो.
0: बरोबर, अगदी पहिल्यापासून मी जसं आलो आहे तसं बऱ्याचशा ऑर्डर्स ह्या पहिल्यापासून मोठमोठ्या होत्या. फोटोग्राफी हा व्यवसाय तसं पाहता गेलं की पहिल्यापासून वास्ट आहे आणि त्याच्यात इन्कमही भरपूर आहे. जसं तुम्ही बोललात की आता वेगवेगळे तंत्रज्ञान आलं, ड्रोन आलं, तशा अनेक गोष्टी ह्याच्यात आल्यात आणि नेहमी दर 2-4 महिन्याला ह्याच्यात नवीन येत राहत आहे. त्याच्यामुळे आता मी गुजरातला पण फोटोशूट करत असतो, गुजरातमध्ये असतो, काय महाराष्ट्रात सगळीकडे असतो. तर याच्यात वेगवेगळं टेक्नॉलॉजी वापरली जाते, पण सगळीकडे जरी टेक्नॉलॉजी सेम जरी आहे काही दिवस आपल्या महाराष्ट्रात गुजरातमध्ये, पण त्यांचं कल्चर खूप वेगवेगळं आहे कॅच करायचं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी आता टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण ती मूवमेंट कशी दाखवतो, नुसतं टेक्नॉलॉजी छान आहे म्हणूनही चालणार नाही की त्या मूवमेंट घडत असतात लग्नात. आता जसं आहे ना की मला एक छोटी मुलगी आहे माझी आणि प्रचंड बॉन्डिंग आहे, तर बिदाई मला कधीच घ्यावशी नाही वाटत किंवा बिदाईला मला ते काय मला मीच तिथं फील होतोय. तर अशा गोष्टी ज्यावेळेस ते बिदाईचं क्षण आहे त्या क्षणात आपण तिथं दिसलो पाहिजे आपल्याला, तर त्यावेळेस ते कॅच छान उत्तमरित्या होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा नवरदेव नवरी तर आपल्याला तिथे फोटो स्वतःचा कसा चांगला वाटेल, तर तसा जर का विचार करून काढला तर नक्कीच तिथं चांगलं आउटपुट आपल्याला भेटतं. आणि त्या ज्या मुवमेंट्स असतात प्रत्येक, आणि याच्यात खूप छान गोष्ट काय माहिती का, वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या रीती आहेत प्रत्येकाच्या, आणि त्या रीती पण समजतात. आणि ह्या रीती एकदा म्हणजे जसं फोटोग्राफी एकदा कॅमेरा शिकल्यानंतर कॅमेरा शिकेपर्यंत वेगळी गोष्ट, पण नेहमी पुढे काय घडणार आहे याचं लॉजिक आपल्याला पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर,
0: की अभ्यास जो आहे ना, मी नेहमी सांगतोय माझ्या स्टुडंटला, मी नेहमी सांगतोय की कॅमेरा शिकला म्हणजे फोटोग्राफर नाही झाला, आता खरा तुमचा प्रवास चालू झाला. कारण की आता सपोज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस एखादा पक्षी तो कधी मायग्रेट होऊन येणार आहे भारतात, किंवा तो त्याचं सगळा अभ्यास करावा लागणार, तो कुठे कोणत्या भागातच विशिष्ट भागात येणार आहे. जसं काझीरंगाला गेंडाच आढळणार आहे, ताडोबाला आपला वाघ आढळणार आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं जावं
1: अभ्यास करून जावं लागेल.
0: म्हणजे नुसतंच कॅमेरा शिकला मला येतोय आणि मी एखाद्या पक्ष्याचा फोटोग्राफ काढायला मी भारताबाहेर गेलो आणि 40-20 लाख रुपये घातले तिथे, आणि तोच पक्षी काही दिवसांनी मायग्रेट होऊन जर का आपल्याकडे कापूरवाडीला येणार आहे, तो 50 रुपयात एखादा जण जाऊन काढणार आहे. तर हा कॅमेरा आला म्हणजे नाही त्याच्या पुढचं जे कॅमेरा फोटोग्राफर म्हणजे काय, की कॅमेराच्या पुढे जे काही घडतंय ते कॅच करणं म्हणजे फोटोग्राफर आहे.
1: बरोबर,
0: कॅमेरा शिकणं म्हणजे फोटोग्राफर नाही.
1: वर्तमानपत्रासाठी फोटोग्राफी हे देखील मोठं क्षेत्र आहे, ज्याला प्रेस फोटोग्राफी म्हणतात, न्यूज फोटोग्राफी म्हणतात, आणि त्यासाठी तर खूप धावपळ करावी लागते. तो क्षण बरोबर टिपणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. एक वेळ बातमीदार थोडा उशिरा गेला तरी चालू शकतं, पण फोटोग्राफरला बरोबर तो समजा अपघात असेल, आग लागली असेल, किंवा दंगल झाली असेल, किंवा कुठलाही जर घटना प्रसंग असेल तर तो तिथे हजर असणं आवश्यक असतं. आणि तेव्हा काही लाईट चांगला असेल असं नाही, अंधार असेल, रात्रीची वेळ असेल, काही असू शकतं. तर अशा वेळी फोटोग्राफरवर खूप अवलंबून असतं की त्यांनी तो अचूक क्षण टिपणं आणि मला असं वाटतं की अनेक फोटोग्राफर युद्धाच्या क्षेत्रावर पण असतात, म्हणजे लढाई सुरू असते, बॉम्ब वर्षाव सुरू असतो आणि खालून फोटोग्राफी पण केली जात असते. तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते आनंदाचं काही समारंभाचं काही चित्रण असेल किंवा अगदी युद्धभूमी असेल किंवा कोरोनासारखा काळ असेल, चिता जळतात आहेत आणि ते देखील कॅमेऱ्यामध्ये तो दृश्याचा प्रभाव जो असतो तो टिपणं हे देखील एक स्किल असतं फोटोग्राफरचं. आणि म्हणून खरं म्हणजे ही फार महत्त्वाची कला आहे आणि मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये जेवढं आपण शिकू तेवढं ते जास्त खोलामध्ये आपण जाऊन अधिक चांगलं काम करू शकू. श्रीपाद, आणखीन काय काय करायचं तुझं भविष्यामध्ये, काय प्लॅन्स आहेत, काही संकल्प आहेत?
0: आता कमर्शियली मी भरपूर फोटोग्राफी केली आणि करतोय, त्याच्यात तर आहेच सपोज वेडिंगमध्ये अजून त्याच्यात अनस्टॉपेबल एम्स आहेत. पण मला आता वेगवेगळ्या ठिकाणी, जसं साऊथ साईडला एका ठिकाणी दसऱ्याचं खूप छान इव्हेंट असतात, तर तिथे जाऊन ती फोटोशूट करायचे.
1: म्हैसूरमध्ये वाटतं ते हत्ती असतात सगळे.
0: हां, ते तिथे बरेचसे ते चेहरे मुखवटे लावतात त्यांनी, ते दसऱ्याच्या दिवशी ते खूप सुंदर
1: पारंपरिक पद्धतीने.
0: कोल्हापूर साईडला आपल्याकडे एक गाव आहे, तिथं हळदीचं ते खूप खेळतात, ते हळद वगैरे, तर तिकडे एक वेगळ्या पद्धतीचं ते कल्चर आहे. किंवा आपल्या मथुराला तिकडे एक रंगपंचमीचा खूप छान असतो. तर असे जे काही इव्हेंट आहे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे, ते जाऊन कॅच करणं आणि त्या इव्हेंट कॅच करणं, किंवा वेगवेगळे कल्चर आहेत, जसं मी मगाशी म्हटलं की आपलं जसं नऊवार साडी किंवा फेटे घालणारे जे वयस्कर लोक आहेत, आता त्या कल्चर संपत आले, किंवा आदिवासी कल्चर बरंच अजून अनएक्सप्लोअर आहे, तर ते एक्सप्लोअर करायचंय. तर ह्या गोष्टी कॅच करायच्या आहेत.
1: बरं, तू फार चांगलं सांगितलंस, कारण आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या राज्यांचे जे कॉफी टेबल बुक्स असतात, देशांचे असतील का, किंवा आपल्या भारतातलं काश्मीरचं असेल, केरळ असेल, नंतर आंध्र असेल, राजस्थान असेल, तर त्या सगळ्या राज्यांचं खूप छान फोटोग्राफीचं एक संग्रह वजा ते पुस्तक असतं, ज्यामध्ये फोटो हेच महत्त्वाचे असतात आणि छोटे छोटे कॅप्शन्स असतात. मला असं वाटतं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं पण एक छान फोटो बुक, कॉफी टेबल बुक आपलं तयार झालं पाहिजे, जेणेकरून फोटोतून पर्यटनाला चालना मिळेल. ते फोटो बघून पर्यटक ठरवतील, अरे वा एवढं सुंदर मंदिर आहे का इथे, एवढी सुंदर वास्तू आहे, एवढा छान वाडा नगरमध्ये आहे, तर तो आपण बघायला जायला पाहिजे. आणि या सगळ्या पर्यटनवाढीसाठी मला वाटतं की श्रीपाद तुझ्यासारख्या फोटोग्राफरचं खूप मोठं योगदान त्यामध्ये असणार आहे. आणि म्हणून या सगळ्या तुझ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तुमची कला दिवसेंदिवस बहरत राहो आणि त्यानिमित्ताने सगळ्या नगरकरांचं नाव देखील मोठं होईल, आपल्या शहराचं नाव मोठं होईल, आणि डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत देखील आणखीन 100 वर्षांनी तुमचे फोटो देखील तेव्हाच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरतील किंवा त्यांचा अभ्यास करावा असं वाटेल.
0: या बाबतीत तर तुमचं नॉलेज खूप आहे की शहराचा अभ्यास तुमच्याकडे खूप गाढा आहे, तर नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच लवकरच त्या गोष्टी करूयात. आणि मलाही आवडेल की आपल्या शहराचं एक छानसं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं, जसं आपण मगाशी बोललो की नेहरू मार्केट आज आपल्याला बघायला नाही भेटणार आहे, तर ते डॉक्युमेंटेशन आपल्याला अनेक अजून पण अशा अनेक गोष्टी की ज्या आपण आत्ताही संग्रही करू शकतोय, आणि याच्यातलं नॉलेज तुम्हाला सर्वात जास्त आहे, तर नक्कीच तुमच्या गायडन्स खाली आपण नक्कीच हे गोष्ट करूयात.
1: आणि श्रीपाद मला असं वाटतं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा जो आता नवा एक कन्सेप्ट आलेला आहे, नवं तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झालंय, तर त्यातून आपण जुन्या गोष्टींना पण एक उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकेल. हे पूर्वी बागा असलेले महाल आपल्याकडे होते, जलमहाल होते, जिथे होड्या चालायच्या, जिथे कारंजी होती, आज मात्र ते भग्नावशेष सगळे बघावे लागतात, पडक्या गोष्टी आपण बघतो. पण 400-500 वर्षापूर्वी जेव्हा त्या नव्याने बांधलेल्या असतील तेव्हा त्या कशा असतील, हे मला असं वाटतं की तुमच्या फोटोग्राफीला जर AIची जोड दिली गेली तर त्या गोष्टी देखील पुन्हा नव्या पिढीला चांगल्या पद्धतीने आपण दाखवू शकू.
0: अगदी बरोबर आहे. AIचं तुम्ही जसं बोललात, AI टेक्नॉलॉजी ही खरं फायदेशीर आहे का त्याचा दुष्परिणाम पुढे येणाऱ्या दोन्ही गोष्टीचा आहे. आता आपण ज्यावेळेस आपल्याला चित्र काढण्याची पण गरज नाही पडणार आहे, काही प्रॉम्प्ट दिले तर ते ऑटोमॅटिकली ते सगळं रेडी इमेज आपल्याला देत आहे. तर या येणाऱ्या काळात सर्वच क्षेत्रात याचा बराचसा धोका पण संभवतो आणि याचा अभ्यास नक्कीच सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की जसं फोटोग्राफी आहे तर याच्यात अनेक चेंजेस आता AI मुळे होऊ लागलेत की फोटोग्राफ काढण्याची आपल्याला गरज नाही राहिलेली. तर चेंजेस आपल्याला फोटोग्राफमध्ये लगेच त्वरित होत आहेत. पण याचा त्याच्यातलं जे मजा आहे, जी रियालिटी आहे, ती हरपू का आपण? तर हा एक माझा प्रश्न. शक्यता खूप निर्माण झालेली आहे आणि याचा गैरफायदा फ्रॉड करणारे लोक काही घेऊ शकतात, तर तो एक प्रश्न आहे आपल्या समोर. पण नक्कीच तुम्ही म्हणता तसं की अनेक गोष्टींचा फायदा आपल्याला असा आहे की ज्या गोष्टी आपल्याला कधी आपण अनुभवल्या नाहीयेत, ज्या पूर्वी काळी आपण माहिती आहेत आपल्याला, जसं जलमहाल होते वगैरे, ते जलमहाल कसे असतील याचं इमॅजिनेशन आपल्याला ते डायरेक्ट समोर दाखवणार आहे. तर याचा हा नक्कीच फायदा आहे. पण त्याच्या दृष्टीपण बाजू जरा मला घातक वाटते.
1: हो, आता बऱ्याच म्हणजे जसं समाजामध्ये भ्रष्टाचार वाढतोय, चुकीच्या गोष्टी वाढतात, तशाच या तंत्रज्ञानाचा वापर करून देखील फसवणुकीचे प्रकार, किंवा महिलांच्या बाबत आपण बघतो की चेहरे बदलून मग काहीतरी कुणाचं तरी आपण काहीतरी वाईट पद्धतीने चित्रण केलेलंही बघतो. तर हे प्रकार कसे टाळता येतील आणि सगळ्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करून सगळ्यांच्या भल्यासाठी फोटोग्राफीचा कसा उपयोग आपण करू शकू, हेच आपण सगळ्यांनी पुढच्या काळातही लक्षात ठेवलं पाहिजे. श्रीपादजी, आज तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला या सगळ्या तुमच्या प्रवासाविषयी सांगितलं, फोटोग्राफीविषयी तुम्ही बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप धन्यवाद.
0: खूप धन्यवाद सर.
2: मंडई आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकलीत अहिल्यानगर येथील छायाचित्रकार श्रीपाद दगडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नगर डायरी या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी रेणुका आहे तुमच्यासोबत. दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झालेला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तन्हाई, आणि हा कार्यक्रम सादर केलेला आहे ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
1: मित्रांनो नमस्कार, तोच मी तुमचा दोस्त, हमदर्द, हमसफर, हमनवा सुहास. आज खरी हमदर्दी मला निभावी लागणार आहे, कारण आज सूर छेडणार आहोत तन्हाईचे. म्हणजे थेट हृदयातच नाही तर हृदयाच्याही चोर कप्प्यातल्या त्या मखमली पेटीचं दार उघडायचंय आपल्याला. पहा तर तिथे कुणाची तन्हाई जाणवते. तन्हाई की यह कुछ अजीब रात है, तुझसे जुड़ी हुई हर याद मेरे साथ है. तड़प रहा है तन्हा चांद बिना चांदनी के, इस अंधेरी रात में आज कुछ और बात है.
2: ये खामोशियां

हीच ती संध्याकाळ, भेट घडवणारी पण आणि तोडणारी पण. जिथे जाईल त्या ठिकाणी होणाऱ्या आणि नाही होणाऱ्या भेटीची इच्छा आपल्याला अगोदर पोहोचून मनाला वेदना द्यायला सुरुवात करते. भूल जाने का बहाना ना बना देना, दूर जाने की वजह तो बता देना. खुद चले जाएंगे आपकी जिंदगी से, मगर आपकी याद जहां ना आए वो जगह बता देना.

ان کے جانے سے کچھ بھی نہیں بدلا دوستو، بس پہلے جہاں دل رہتا تھا اب وہاں صرف درد رہتا ہے۔ مترانو، आता आपण जे आर्त गीत ऐकणार आहोत ना, त्याविषयीचा एक किस्सा। या गीताच्या गायिका स्वर्गीय मुबारक बेगम यांच्या आयुष्याच्या अखेरच्या कठीण दिवसात त्यांची तन मन धनाने सेवा करण्याची संधी मिळालेला मी एकमात्र रसिक भाग्यवंत। एकेकाळची एवढी मोठी गायिका आर्थिक परिस्थितीमुळं अंथरुणाला गलित गात्र खेळलेली मी पाहूच शकत नव्हतो, म्हणून जीवाचं रान करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना मनापासून साथ घालून अतिशय मोठी सेवा मी उभी केली आणि या चंद्रदेवतेला अखेरचे दिवस सुसह्य करायला निमित्त मात्र ठरलो। तेव्हा थरथरत्या हाताने माझा हात हातात घेऊन बेगम अश्रू भरलेल्या डोळ्यांनी मला म्हणाल्या होत्या, तू जरूर मेरे पिछले जन्म का कोई लगता होगा, वरना पूरे हिंदुस्तान में मेरी आवाज सिर्फ अकेले तुम तक कैसे पहुंचती। बेगम चे सूर अनंतात विलीन झाले, पण मागे ही आर्त हकीकत ठेवूनच। किसी ने खुदा से दुआ मांगी, दुआ में अपने खुद की मौत मांगी। खुदा ने कहा मौत तो दे दू तुझे, मगर मैं उसे क्या जवाब दू दोस्त, जिसने तेरी ही जिंदगी दुआ में मांगी है।

0: दोस्त हो, जीव लावला तर रानातलं पाखरू पण प्रेमानं जवळ येतं म्हणतात. तेव्हा ही तन्हाई आपल्यालाही जाळू नये कधी म्हणून कुछ हसके बोल दिया करो, कुछ हसके टाल दिया करो. यूं तो बहुत परेशानियां है तुम्हें भी मुझे भी, मगर कुछ फैसले वक्त पे डाल दिया करो. ना जाने कल कोई हंसने हंसाने वाला मिले ना मिले, इसलिए आज ही सारी हसरतें निकाल दिया करो. गुड बाय दोस्तों.
1: नगरकर दिलबंद गाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा विशेष कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहासभाई मुळे यांनी. आणि नगरकर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढच्या शनिवारी रात्री 9 वाजता परत एकदा भेटूया दिलबंद गाणी या आपल्या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी समिधा गुंजाळ. मी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि लहान मुलांसाठी पिक्चर बुक्स बनवते. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मग माझ्यासारखा संगीतकार?
1: हे ग बाई, मुळीच नाही.
0: मग तो भिल्लवडीच्या नाक्यावरचा कारकुनच होणार, कारकुनच होणार.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: पुन्हा एकदा निघालाय एका सुरीला सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: گستاخی ماں گستاخی
1: रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: ए भाई

हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजे बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणेन तसं.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.